मध्यम लहरी 239° मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वरती 100.6 मेगाहर्ट्स या आमच्या FM वाहिनीवरती न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरती आणि akashvani.gov.in या वेबसाईट वरती आकाशवाणीचं हे आहे सांगली केंद्र. श्रोते हो, आज रविवार भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 7 जून 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. रसिक हो, सुप्रभात. सभेची सुरुवात मंगलध्वनीने.

नमस्कार सांगली या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी प्रेरणा साठे. नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. सकाळचे 6 वाजतात. जगभरातील काही ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत बातमीपत्रामधून. हिंदीतून समाचार ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

सर्व मंगल कल्याण करणारी, सर्वांचं हित साधणारी, शरणागतांना आश्रय देणारी अशी जी गौरी पार्वती, तिला नमस्कार असो. सर्वात्मक, सर्वेश्वर असे त्या अनंत परमेश्वराचे एकमेव रूप. विश्वातील सर्वच प्राणीमात्र ही त्याची लेकरे. मात्र या मानवाने लढिवाळपणे त्यास अनेक नावे दिली, शिव, विष्णू, गौरी इत्यादी. अंतिम परमेश्वर एकच. आणि मात्या पित्यांना जशी सर्व मुले समान असतात, तशी ही परमेश्वर रूपी माऊलीही दुजाभाव, आपापरभाव न करता सर्वांचं कल्याण करते, हित करते, शरणागतांना अभय देते. या माऊलीचं रूपही रमणीय आहे. त्या परमेश्वरी शक्तीला पुन्हा पुन्हा वंदन असो.

जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये बुद्धी रूपाने भरून राहिली आहे, तिला नमस्कार असो, त्रिवार नमस्कार असो। साऱ्या विश्वात भरून राहिलेल्या परमेश्वराची अनेक रूपे, त्यापैकी एक म्हणजे देवी शारदा।

0: सर्व प्राणी मात्रात बुद्धीच्या रूपाने अस्तित्वात आहे, कमी अधिक प्रमाणात, पण त्यामध्ये तिचा दुजाभाव नाही। तिने आपल्यावर कृपा करावी, आपणास आशीर्वाद द्यावा म्हणून तिला पुन्हा पुन्हा नमस्कार असो।
1: ऋषिकेश बोडस यांच्या स्वरातील श्लोक गायन आपण ऐकलत। वाचक स्वर होता श्यामला औक्षणकर यांचा। प्रकाश किरण हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोतहो, आता या प्रातकालीन वातावरणामध्ये आणखी थोडस प्रसन्नता आणण्यासाठी आपण छानशा भक्तिगीतांचा आनंद घेऊया, म्हणजे अजूनच आपल्याला सुंदर सकाळ अनुभवायला मिळेल। चला तर सुरू करूया प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन। कार्यक्रमाची सुरुवात करूया बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेल्या जयवंत वालावलकर यांच्या गीतरचनेने। ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील ही सुंदर भूपाळी।

आशा भोसले यांच्या स्वरातील या सुंदर भूपाळीने आपल्या कार्यक्रमाची तर सुरुवात अतिशय छान झाली. अशा या प्रसन्न वातावरणामध्ये रसिक श्रोते हो आपल्या घरातील कामांची लगबग सुद्धा सुरू झाली असेल. एकीकडे भक्ती संगीताचा आनंद आणि दुसरीकडे घरात सडा रंगोळी, त्याचबरोबर

देवाची पूजा अर्चा सुरू झाली असेल. चला तर याच वातावरणामध्ये ऐकूया आशुतोष कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली अरविंद आगाशे यांची गीतरचना उल्हास कशाळकर यांच्या स्वरामध्ये.

प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली ही सुंदरशी रचना.

राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर यांची रचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. श्रोते हो आता ऐकणार आहोत पुष्पा पागधरे यांच्या स्वरातील हिंदी भक्ती रचना.

या हिंदी भक्ती रचनेनंतर कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकणार आहोत कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेली यशवंत देव यांच्या स्वरातील देशभक्तीपर रचना.

0: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन आत्ताच आपण ऐकलात. या देशभक्तीपर रचनेबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. श्रोतहो, आता 6:40 झाली आहेत. शेतीविषयक उपयुक्त आणि महत्वाच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत कृषी वार्ता या कार्यक्रमामधून. आज या कार्यक्रमामध्ये ऐकूया कडुनिंब एक कल्पवृक्ष याविषयीची संकलित माहिती महेश इनामदार यांच्या स्वरामध्ये.
1: कडुलिंब झाडाची उपयुक्तता. मंडळी, कडुलिंब हा शेती व्यवसायासाठी एक कल्पवृक्षच म्हणून ओळखला जातो. कडुलिंबाच्या पाल्याचा, लाकडाचा, विशेषतः निंबोळ्यांचा खूपच उपयोग होतो. या

0: प्रत्येक घटकात औषधी गुणधर्म आहेत. औषधी गुणधर्मांचे इतर झाडांपेक्षा या झाडात फार मोठे प्रमाण आहे. नाव कडू असलं तरी याचं काम हे शेतकऱ्याच्या दृष्टीतून खूपच गोड असं आहे. कडुलिंबाच्या पाल्यामध्ये किडींना अन्नग्रहण विरोधक म्हणून, याशिवाय नुकसानकारक किडींचे निर्बीजीकरण करण्यासाठी विशेष गुणधर्म आहेत. म्हणून कडुलिंबाच्या पाल्याचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. तृणधान्यांच्या साठवणुकीत लिंबाचा हिरवा पाला टाकला जातो, त्यामुळं धान्य खाणाऱ्या किडी होत नाहीत. बटाट्याचे पाकोळीमुळे नुकसान होऊ नये म्हणून बटाट्याच्या अरणीमध्ये लिंबाच्या पाल्याचे डहाळे ठेवले जातात. फळे भाज्या आणि फळ विक्रीसाठी वाहतूक करताना लिंबाचा पाला हा सर्रास वापरला जातो, कारण पाल्याच्या कडवटपणामुळे भाज्यांवर किडी रोगांचा अटॅक होत नाही. घरात लिंबाच्या वाळलेल्या पाल्याचा धूर केल्यास घरातले डास, माशा इत्यादी देखील नाहीसे होतात किंवा मरून जातात. शेतातील उभ्या पिकावर हिरव्या पाल्याचा रस आणि त्याचं मिश्रण फवारल्यास रस शोषणाऱ्या किडींचं नियंत्रण होतं. दशपर्णी या कीटनाशकात या पाल्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पानगळ जमिनीत मिसळल्याने सेंद्रिय खत तयार होते. शिवाय जमिनीतल्या सुप्तावस्थेतील असणाऱ्या किडींचं यामुळे नियंत्रण होतं. कडुलिंबाच्या पाल्याप्रमाणे खोडाचा म्हणजेच लाकडाचा उपयोग अनेक कामांसाठी केला जातो. खोडामध्ये निंबिन आणि निंबिसिडिन या क्रियाशील घटकांचा समावेश आहे. हे क्रियाशील घटक कीडनाशक म्हणून ओळखले जातात, त्यामुळं या लाकडाला वाळवी लागत नाही. तेलाचे प्रमाण असल्याने पाणी देखील धरत नाही, त्यामुळं हे लाकूड कुजण्याची शक्यता कमी असते. शेती अवजारे बैलगाडी तयार करण्यासाठी देखील हेच लाकूड वापरलं जातं. तसेच इमारतीसाठी देखील या लाकडाचा आवर्जून वापर करतात. मंडळी, कडुलिंबाच्या लिंबोळ्या या जास्त कीडनाशक गुणधर्म असणारा भाग आहे. लिंबोळ्यामध्ये ॲझॅडिरेक्टिन हे क्रियाशील कीटकनाशक जास्त प्रमाणात आहे आणि हे कीडनाशकाचे भांडारच म्हणून ओळखलं जातं. लिंबोळ्यापासून आणि तिच्या तेलापासून बाजारात 50 वर कीडनाशक तयार केले जातात. निमर्क, निम गार्ड, अचूक, रक्षक, निम्माडीन, निमिन, निम कॅप, निम गोल्ड, मार्गोसाइड इत्यादींचे प्रमाण 3 ते 5 मिलीलिटर 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, पाणी खाणाऱ्या आळीचं नियंत्रण या औषधानं होतं. निंबोळी अर्क अगर काढ्याच्या फवारणीने जवळजवळ 300 किडींचं नियंत्रण होतं, त्यामुळं खर्चात देखील बचत होते आणि पिकांचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. 5% निंबोळी अर्क तयार करण्यासाठी 5 किलो निंबोळ्या स्वच्छ करून त्या बारीक कुटून त्या 10 ते 15 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवाव्यात. सकाळी वस्त्रगाळ करून त्या द्रावणात 200 ग्रॅम साबणाची पावडर टाकून ढवळून एक जीव करून साधारण 100 लिटर पाण्यातून फळभाज्या, फळपिके, तूर, हरभरा, कपाशी, सूर्यफूल, करडई, ज्वारी यासारख्या पिकांवर फवारल्यामुळं रस शोषणाऱ्या, पान खाणाऱ्या, फळे आणि खोड फोकरणाऱ्या अळ्या यांचा नाश होतो. निंबोळी तेलात कीटकांना वनस्पतीपासून अलग ठेवणारी 3 संयुगे आहेत. डिओसिटिल, सॅलेनिन, सॅनॅनॉल अशी ती 3 संयुग आहेत. या संयुगांचा अनेकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपयोग होतो. याशिवाय कडुलिंबाच्या तेलाचा मानवी औषधात फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कडुलिंबाच्या तेलामुळे पोलाद, लोखंड इत्यादी गंजत नाही. मंडळी, अशा प्रकारे हे कडुलिंबाचं झाड म्हणजे आपल्यासाठी कुलपवृक्षच आहे. प्रत्येक भागाचा उपयोग होतो. विशेषतः कीड रोग नियंत्रणासाठी सध्या तरी जास्तीत जास्त उपयोग याचा करून घेतला जात आहे. अशा या झाडाचं जतन करणं, त्याची नव्याने लागवड करणं आणि त्याला वाढवणं हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे.
1: कडुलिंब एक कल्पवृक्ष याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत महेश इनामदार यांच्याकडून. शेतीविषयक उपयुक्त आणि महत्वाच्या काही टिप्स जाणून घेतल्या कृषी वार्ता या कार्यक्रमामधून. श्रोतहो, आता आरोग्याची काळजी घेण्यासाठी ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
3: श्रोते हो, नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी

0: माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकारक्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतूबदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्यनेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुसं ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशा वेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोतहो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 आणि 11 सेकंद झाले आहेत. आपल्या परिसरातील अर्थात पर्यावरणातील घटकांविषयी जाणून घेण्यासाठी ऐकणार आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोतहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा 3 भाग.
4: सूर्यफुलाचं नाव असतर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाग शिला

ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागगण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून इसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानरं जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण, सांबर, चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात, तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारीच तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळं गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळं इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. गुबडं, खारी, बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कूजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव, हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादी टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या

0: मंदिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
1: श्रुतीहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम ऐकून आपल्या परिसरातील अर्थात पर्यावरणातील घटकांविषयी आपण जाणून घेतलं. श्रोतहो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. आता सकाळचे 6:55 झाली आहेत. आमच्या आजच्या दिवसभरातील ठळक कार्यक्रमांविषयी आता जाणून घेऊया.

यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत आज दिनांक मध्ये आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी, 7:25 मुंबई केंद्रावरून, 7:40 जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा. गाणी मनातली हा तुमच्या माझ्या मनामध्ये रुंजी घालणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम 7:45. श्रोतहो सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 8:55 निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम सहभाग व्यंकटराव घोरपडे यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 6:50. सकाळी 9 वाजता आपण आस्वाद घेणार आहात लखलख चंदेरी या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आज ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 9:15 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

सकाळी 9:20 आणि संध्याकाळी 6:35 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार। छोट्या दोस्तांसाठीचा लाडका कार्यक्रम बालसभा सकाळी 9:30 आणि रात्री 8:15। यामध्ये असिया पठाण हिची गोष्ट आणि निधी पाटील हिने सांगितलेलं वृक्षांचं महत्व यासोबतच अवकाशाची गुपिते आपण ऐकू शकाल। सकाळी 10:00 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात 10:05। 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, यामध्ये मंजिरी असणारे केळकर यांचं शास्त्रीय गायन राग गुणकली। सकाळी 11:00 श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या आवडीच्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सकाळी 11:40।

दिल्ली केंद्रावरून 2:15 आणि 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये अनुपमा देवराजन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अभोगी आणि मलिका. प्रादेशिक बातम्या दुपारी 3:00.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात निर्मिती कोल्हापूर केंद्राची. दुपारी 1 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून. 1:05 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2 वाजता कृषी वार्ता. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दोपहर समाचार

रात्रीची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. यामध्ये आपण ऐकणार आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम. सुरुवातीला आस्वाद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 5:30 आणि युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉ गणपती कमळकर यांच्याशी केलेली बातचीत ही निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. हिंदीतून समाचार संध्याकाळी 6 वाजता दिल्ली केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताचा विशेष कार्यक्रम लोकधन या कार्यक्रम मालिकेचा भाग 53 सादर करते संजय पाटील. संस्कृतमधून वार्ता आपण ऐकणार आहात 6:20 दिल्ली केंद्रावरून. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत. यामध्ये गुरुनाथ कोटणीस महाराज यांचं प्रवचन आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम. तसंच रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम रविवासरीय संगीत सभा. यामध्ये विद्वान MNS मूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन. हे सगळे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. यानंतर रात्री 11 वाजता हिंदीतून समाचार आणि 11:05 इंग्रजीतून समाचार ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून. असे असतील आमचे आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम.

0: आमच्या आजच्या दिवसभरातील ठळक कार्यक्रमांविषयी आताच आपण जाणून घेतलं. श्रोतेहो, आज रविवार, दिनांक 7 जून 2026, सकाळचे 7:02 होत आहेत.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.

ऐकूया एक छानसा आजचा सुविचार. श्री स्वामी समर्थ म्हणत, जगावं असं की जीवन कमी पडेल, हसावं असं की दुःखाचा विसर पडेल. नशिबात असेल ते नक्कीच मिळतं, परंतु प्रयत्न इतके करावेत की परमेश्वरालाही देणं भाग पडेल.

0: आजचा एक छानसा सुविचार आपण ऐकलात.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: संस्कृत वाणी

0: संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
0: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावरून.
1: रसिकहो, आज बालसभेच्या कार्यक्रमात जरूर ऐका आशिया फकीर आणि निधी पाटील यांनी सांगितलेली माहिती आणि यासोबतच अवकाशाचे गुपित. जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे भरगच्च असे कार्यक्रम. सकाळचे 7:07 होतात. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आपण ऐकणार आहोत.
2: 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
3: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञांबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाश स्रोत.
4: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला, त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं, जे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे, त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
3: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात 8 जून संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
5: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
6: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
5: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
7: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
5: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला 12:00 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,00,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले.
6: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं. ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला. त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे तो सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
5: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक

0: जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व नवप्रवर्तक उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य नवउद्योजक उद्योजक गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून महाराजांच्या पुतळ्यातून महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
0: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे शेतीसाठी सिंचन सुविधा धान आणि मक्याला वाढीव हमी भाव गोदाम उभारणी हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा नदीवरील बंधारा तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी क्यूआर कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार इतिहास संशोधक हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 94.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्य सातत्याने राबवला त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक विद्यार्थी संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या

0: वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. चित्रपट होता नवरा माझा नवसाचा. एक गाणे ताजे तवाने आपण आकाशवाणी सांगली केंद्रावरून ऐकलात. हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
1: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्या नंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युएनस एरीज ही या खंडात

0: शब्दातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. व्हेनस एरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोदन्या शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
1: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
0: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात 1667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
1: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही ब च सांगितलं आणि नंतर भ आणि म च सांगितलं, भ ते म.
0: हो,
1: तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
0: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानव विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
1: त्याच मोठी व्याप्ती आहे.
0: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बा भ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे. आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक

0: प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल. एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देश नाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदे मंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळं हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे, याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतो.
1: म्हणजे काही केली
0: हो. आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा आवडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील. आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळे, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळे मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. AAPLI MARA

0: ATHI210@gmail.com आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झालेत. ऐकूया जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्यागाथा या जाहिरात प्रसारणानंतर.

0: मधला आसामचा गोल्डन सिटी सिटस चहा जीएस चहा।
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
2: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा, लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओविगायन योजनगंधा जोशी यांचं आहे।

0: स्वयंबरा।
1: श्रीपाद वल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले अवतार, तर नरसिंह सरस्वती हे दुसरे अवतार। औदुंबर, नरसोबाची वाडी व गाणगापूर येथे मूर्ती ऐवजी पादुकांची स्थापना केलेली असून अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे सुद्धा दत्तगुरूंचा अवतारच आहेत। स्वामी समर्थांच्या भक्तांची धारणा आहे की स्वामी पाठीशी आहेत, त्यामुळे मी हाती घेतलेलं कार्य तडीस जाणारच। श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुम्ही दत्तगुरूचे स्मरण करा। या ओवीच्या स्मरणाने कार्याला थोडीही अडचण येऊ नये अशी माझ्यावर कृपा असावी।

0: यो देवा,
1: हे सूर्य देवा, तू आकाशात नसशील तर तुझ्या विन हे आकाश रिकाम वाटेल आणि सगळीकडे अंधकारमय वातावरण निर्माण होईल. सूर्यदेवा, तुझा प्रकाश म्हणजे चैतन्य आहे. या पृथ्वीवरील चैतन्यच नाहीसे झाले तर माझे कार्य सिद्धी जाणार नाही. मला ज्ञान तरी कसे प्राप्त होईल? म्हणूनच मी तुझी प्रार्थना करतो.

0: देवा,
1: हे वायुदेवा, माझ्या श्वास घेण्यामध्ये थोडा जरी व्यत्यय आला तर माझा जीव गुदमरतो. वायुदेवा, तुझी कृपा झाली नाही तर माझे प्राण ज्याच्यावर अवलंबून आहे त्या प्राणवायूचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मी तुझ्यामुळे आहे, प्राण तुझ्यामुळे आहे. तूच नसशील तर मी सुद्धा नसेन. म्हणून मी तुम्हाला विनवितो, आपण माझ्यावर कृपा करावी. मी हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वाला जावावे.

म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पाणी एवढे अनन्य साधारण महत्व पाण्याला आहे. म्हणून हे जलदेवी माझ्यावर कृपा कर, तुझ्या वाचून माझ्या कार्यात विघ्न येऊ देऊ नकोस, माझे कार्य सिद्धीला जाऊ दे.

0: से
1: सर्व देवदेवतांचे पूजन करून मोठ्या भक्तिभावाने तुम्हाला कथा सांगणार आहे। ही कथा 9 रसांनी भरलेली आहे, पण कथा सांगण्यासाठी मी जी आरास म्हणजे देखावे तयार करून सजावट करून वातावरण प्रसन्न करूनच तुम्हाला 9 रसांनी भरलेली ही कथा सांगणार आहे। ऐकताना रसपूर्ण वाटेल अशी मी सांगणार आहे।
2: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला। लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं, ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं।
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
4: जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प आपण ऐकलत सार्थ अहिल्या गाथा। श्रोतहो, सकाळचे 7:45 आणि 48 सेकंद झाली आहेत। तुमच्या माझ्या मनामध्ये रुंजी घालणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम ऐकूया गाणी मनातली। सुरुवात करूया सुधाकर नेर्लेकर यांच्या गीतरचनेने। सुरेंद्र अकोलकर यांचा संगीत साज असलेल्या या गीताला स्वरसाज साधना सरगम यांचा।

रसिक हो, जशी आपल्याला छान छान गाणी ऐकायला आवडतात तसं छान छान फुले सुद्धा बघायला, ती डोक्यात माळायला किंवा देवाच्या चरणी अर्पण करायला खूप आवडतात. असंच एक सुंदर सगळीकडे सुगंध पसरवणारं फूल म्हणजेच सोनचाफा. नावाप्रमाणेच हा सोनचाफा सोनेरी रंगाचा. या फुलाचे सुद्धा खूप उपयोग आहेत, आपल्याला खूप फायदे आहेत. सोनचाफा हे फूल विष्णूला खूप प्रिय आहे. हल्ली फुलवाल्यांकडे सोनचाफ्याची फुलं भरपूर प्रमाणात मिळतात. आपल्याला गुडघेदुखी, आमवात, हाडे दुखणं, हाडाचा कॅन्सर, केस गळणं, चाई, घसा सुजणं, स्वरयंत्र, थायरॉइड, लघवीला आग होणं, लघवीतून रक्त पडणं किंवा पाळीमध्ये गठ्ठे पडणं, पाळी लांबणं, स्तनाचा कॅन्सर यासारख्या बऱ्याच आजारांवरती सोनचाफा, तोही सोनेरी रंगाचा बरं का, खूप उपयुक्त आहे असं अनुभवायला आलंय. जाणून घेऊ त्याविषयी अजूनही. तत्पूर्वी ऐकूया सुरेंद्र अकोलकर यांचा संगीत साज असलेली सुधाकर नेर्लेकर यांची गीतरचना रवींद्र साठे यांच्या स्वरामध्ये.

श्रोतः सोनचाफ्याचं फूल हे इतकं गुणकारी आहे ना की ज्यांचा आवाज सुद्धा काहीसा खडक अडकतोय किंवा जास्त बोलायला त्रास होतोय, हवेमुळं कफ झालाय आणि आवाज बदललाय असं जेव्हा वाटू लागते ना तेव्हा सोनचाफ्याच्या फुलाचं पाणी घ्यायचं। हे एक सोनचाफ्याचं फूल जर घेतलं तर ते ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी हे फूल अलगद बाजूला करून ते पाणी दिवसातून थोडं थोडं करत चार वेळा घ्यायचं। रोज नवीन पाणी करायचं बरं का, याच्यातून आवाजामध्ये कमालीचा फरक पडतो असे बऱ्याच जणांचे अनुभव ऐकलेत हा मी। रसिक श्रोते हो, हे गुणधर्मामधले त्रास ज्यांना असतील त्यांनी सोनचाफा फुलांच्या पाण्याचा प्रयोग करून नक्कीच बघावा, फायदा झाला तर नक्की कळवा, म्हणजे मग आपला सगळ्यांचाच अभ्यास होईल आणि त्याचा इतरांना सुद्धा फायदा होईल। सोनचाफा या फुलाविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत। रसिक श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आनंद कुरेकर शैलेश दाणी यांचा संगीत साज असलेलं संत एकनाथ यांचं गीत उत्तरा केळकर यांच्या स्वरामध्ये।

या गीतासोबतच तुमच्या माझ्या मनामध्ये रुंजी घालणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम गाणी मनातली समाप्त होतोय. सकाळचे 8 वाजतात समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं युपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेच्या स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयएटीए 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही एनटीआयनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण

0: उपलब्ध करण्यासाठी भारताची यूपीआय प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोझडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सीव्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट क्रेमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकताय आकाशवाणीचं सांगली केलं.

0: केंद्र सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: परमार्थ करण्यासाठी काही वेगळं करावं लागतं। नोकरीधंदा सोडला पाहिजे, जंगलात गेलं पाहिजे, संसार सोडून संन्यास घेतला पाहिजे वगैरे वगैरे कल्पना आपल्यामधील बहुतांशी लोकांमध्ये होत्या आणि अजूनही आहेत। जीवनविद्येला हे मान्य नाही। जीवनविद्या सांगते की तुमचं जगणं हीच साधना करा। जगतात सर्वच, पण अशा जगण्यात आणि जीवन जगणं ही साधना आहे अशा जगण्यात फरक आहे। जीवन जगणं ही साधना असं समजून कोणी जगत नाही। कुत्री मांजरी सुद्धा जगतात आणि अडाडी माणूस असो वा सुशिक्षित माणूस असो तेही जगतात, पण आपल्या जगण्यात ध्येय असलं पाहिजे आणि ते जगणं ध्येयाच्या प्राप्तीसाठी असलं पाहिजे। काही लोक मोक्षासाठी जगतात, पण मोक्ष म्हणजे काय हे कुणालाही सांगता येत नाही। जसं सेक्युलरिझम म्हणजे काय हे कुणालाही सांगता येत नाही, तसं मोक्ष म्हणजे काय हेही कुणाला सांगता येत नाही। जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष असं सांगितलं जातं। हा मेल्यानंतरचा भाग झाला, तो सुद्धा काल्पनिक। मनुष्याला मोक्ष मिळाला की त्याचा कपाळ मोक्ष झाला, तो स्वर्गात गेला की नरकात गेला हे कुणीही येऊन सांगत नाही। आत्तापर्यंत येऊन सांगितलेलं नाही आणि यापुढेही कोणी येऊन सांगणार नाही। साक्षात्कार म्हणजे काय? साक्षात्कार म्हणजे काय माहिती नाही। देवाचा साक्षात्कार म्हणजे काय हे ठाऊक नाही। साक्षात्कार होतो म्हणजे काय होतं हे माहिती नाही। या सर्व हवेतल्या गोष्टी आहेत। काही लोक बघा, ते सिद्धी मिळवण्यासाठी परमार्थात पडतात। त्यांना वाटतं की आपल्याला सिद्धी प्राप्त झाल्या म्हणजे आपल्याला सर्व मिळालं। सिद्धी प्राप्त झाल्या की प्रसिद्धी मिळते, सिद्धी मिळाली की रिद्धी मिळते, सिद्धी मिळाली की समृद्धी मिळते। म्हणून लोकांना सिद्धीचं आकर्षण असतं। अर्थात सिद्धी प्राप्त होते की नाही हा पहिला प्रश्न। सिद्धी प्राप्त झाली तर तिचा उपयोग तो लोकांच्या कल्याणासाठी किती करतो हाही एक प्रश्न आहे। प्राप्त झालेली सिद्धी कधी निघून जाईल हेही काही सांगता येत नाही।

कारण सिद्धी प्राप्त झाल्यावर तुम्ही लोकांच्या जीवनात ढवळाढवळ करू लागलात, तर ती ढवळाढवळ हे सर्व खपवून घेत नाही. मोक्षाच्या मागे लागणं, सिद्धीच्या मागे लागणं हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते की तुम्ही जन्माला आलात त्याचं कारण हे आहेच. तुम्ही जन्माला आलात त्याचा हेतू हा आहे की जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच, आणि हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जन्माला आलात त्याला कारण हे आहेच. हे कारण काय? कारण आहे सुख, यश आणि समृद्धी. हे प्रत्येकाचं ध्येय आहे आणि याच ध्येयासाठी आपण जन्माला आलो. जीवनविद्या सांगते की तुम्हाला सुख हे मिळालंच पाहिजे, यश मिळालंच पाहिजे, समृद्धीही तुम्हाला मिळालीच पाहिजे, आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमच्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या जीवनात यश मिळालं नाही तर तुमच्या जीवनाला काय अर्थ आहे का? अपयश काय येतं, त्याला कारण काय? यामध्ये इतरांची चूक आहे की माझी स्वतःची चूक आहे की दोघांचीही चूक आहे याचा तुम्ही विचार केला पाहिजे. जीवनविद्या सांगते की तू तुझी चूक सुधारली पाहिजे. तुला जर यश मिळवायचं आहे तर तू तुझी चूक सुधारली पाहिजेस. आता काय होतं, लोक बुवा बाबा भगत फकीर यांच्याकडे जातात आणि ते बादरायण संबंध जोडतात. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या सांगते की तू तुझी चूक सुधारली पाहिजेस, चूक सुधारलीस तरच तुला यश मिळेल. एका बाईचा मला फोन आला होता. ती मला म्हणाली की मला ऑफिसला जाण्याची भीती वाटते. मी तिला विचारलं, तुला कोणी त्रास देतो का? ती नाही म्हणाली. मग तुला भीती वाटण्याचं कारण काय? तू ऑफिसच्या कामात नीट लक्ष घालत नाहीस, ऑफिसचं काम तू समजून घेत नाहीस, ऑफिसच्या कामात तू कौशल्य मिळवत नाहीस. म्हणाली, हो हे बरोबर आहे, मी हे माझ्या घरी बसून डायग्नोसिस केलं, पण त्या बाईला मात्र ते करता आलेलं नाही. नंतर मात्र त्या बाईनं आपल्या ऑफिसच्या कामात नीट लक्ष घालून त्या कामात कौशल्य मिळवलं आणि आता सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. आता ही बाई जर कुठल्या बुवा बाबा भक्ताकडे गेली असती तर तिला त्यांनी चांगलंच लुटलं असतं, डोक्यावरून चांगलाच हात फिरवला असता. मी हे का सांगतो आहे की लोक देवाला नवसायास करतात किंवा उगाचच उपास तापास करतात. वास्तविक जीवन जगणं हीच साधना आहे हे आपण प्रत्येकानं ध्यानात घ्यायला हवं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सुख, यश आणि समृद्धी या तीनही गोष्टी पाहिजेत, आणि त्या जर नाहीत तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ राहणार नाही. दोन वेळचं जेवण हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. दारिद्र्य हा वास्तविक शाप आहे. दारिद्र्य, कुपोषण वगैरे प्रश्न आपल्या या देशात का निर्माण होतात? त्याचे अनेक कारणं आहेत, पण त्याचं मुख्य कारण म्हणजे लोकसंख्येची प्रचंड वाढ. दूरदर्शनवर अलीकडेच मी एक कार्यक्रम पाहिला, त्यामध्ये एक मुलगा आपल्या बापाला विचारतो, मला पोसता येत नाही तर मला जन्माला का घातलं? लक्षात घ्या की तुम्हाला जर मुलांना पोसता येत नसेल, त्यांचं शिक्षण करता येत नाही, त्यांचं पालनपोषण करता येत नसेल, तर मुलांना जन्माला घालणं हे पाप आहे. अर्थात ते मुलांचं आणि तुमचंही ते पाप आहे, कारण त्यांचं दुःख तुम्हाला पाहावं लागतं हे तुमचं पाप, आणि तुमच्या मूर्खपणाचा त्रास त्यांना म्हणजे तुमच्या मुलांना भोगावं लागतो हे त्यांचं पाप. हे असं जर आहे तर मग लोकसंख्येला आळा का घालत नाही? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की माणसाला सुख, यश, समृद्धी ही मिळालीच पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा या महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक माणसाला मिळाल्याच पाहिजेत. त्याचबरोबर लोकसंख्येलाही आळा घातला पाहिजे.

0: चीनमध्ये बघा, त्यांनी लोकसंख्येला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले. एकापेक्षा अधिक मुलं होता कामा नयेत म्हणून कायदाच काढला. तुम्ही म्हणाल की अशा प्रकारचं काम करण्यासाठी अडचणी येतात. आता अडचणी कधी येत नाहीत, चांगली कामं करताना नेहमीच अडचणी येत असतात, पण तुमची इच्छा असेल तर मात्र त्यामधूनही मार्ग काढता येतो. सांगायचा मुद्दा असा की सुख, यश आणि समृद्धी या तिन्ही गोष्टींचं उद्दिष्ट प्रत्येकानं आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्यात परमेश्वर महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनविद्या सांगते की परमेश्वराबद्दलचं अज्ञान हे सर्व दुःखाला कारण आहे. जीवनविद्येचा हा सिद्धांत आहे की परमेश्वराला तुम्ही माना किंवा न माना त्याच्याशी त्याला काहीही कर्तव्य नाही. परमेश्वराबद्दलचं अज्ञान हे माणसाच्या सर्व दुःखाला कारण आहे आणि म्हणून परमेश्वराबद्दलचं ज्ञान तुम्हाला जितकं मिळत जाईल तसतसे तुम्ही सुखी होत जाल हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: श्रोतेहो आता ऐकूया निरंतर स्वरलहरी हा आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्ती निमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम।

मी डॉक्टर व्यंकटराव माणिकराव घोरपडे, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली. मी सांगली आकाशवाणी सोबत जवळजवळ 10 ते 15 वर्ष यापूर्वी काम केलं आहे. सध्या पशुसंवर्धन विभागातून सेवानिवृत्त झालो आहे. पशुसंवर्धन विषयक खूप काही कार्यक्रम या माध्यमातून सादर कर

0: 10 ते 15 वर्ष यापूर्वी काम केलं आहे. सध्या पशुसंवर्धन विभागातून सेवानिवृत्त झालो आहे. पशुसंवर्धन विषयक खूप काही कार्यक्रम या माध्यमातून सादर करता आले याचा मला खूप अभिमान आणि आनंद देखील आहे. खरं तर ग्रामीण भागातील अनेक पशुपालकांकडे आकाशवाणी हे एक विश्वासार्ह आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम आहे. आजकाल मोबाईलवर देखील आपण हा कार्यक्रम ऐकता येतात. जरी मोबाईल इंटरनेट नसला तरी देखील रेडिओ आपल्या घरी असतो, किंबहुना आता असायलाच हवा. आकाशवाणीवरून सांस्कृतिक, संगीत, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी अशा विषयावर लोकजागृती करण्यासाठी कार्यक्रम होत असतात. लहान मुलांपासून महिलांसाठी, युवकांसाठी नियमित कार्यक्रम होत असतात. सोबत श्रोत्यांच्या पत्राद्वारे प्रतिक्रिया देखील घेतल्या जातात व त्यावर देखील कार्यक्रम घेतला जातो. पशुसंवर्धन विषयक कार्यक्रम देखील आकाशवाणीवर प्रसारित होणारा नियमित कार्यक्रम आहे. पशुपालकांना त्यांच्या भाषेमध्ये सोप्या शब्दात तांत्रिक जड शब्दाचा वापर न करता महत्वाची माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामध्ये जनावरांचे आजार, उपचार, लसीकरण, संतुलित आहार, त्याचबरोबर व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला आठवत असेल मागील 2 वर्षापूर्वी आपल्याकडे लंपी स्किन डिसीज, लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, त्याची साथ आल्यानंतर त्यावरील घरगुती उपाय, काळजी कशी घ्यावी, जनावरांची शुश्रूषा कशी करावी याबाबत तातडीने मार्गदर्शन मिळाल्यामुळे अनेक पशुपालकांना दिलासा मिळाला. त्यांनी योग्य खबरदारी घेतल्यामुळे त्यांचे पशुधन ते सुरक्षित ठेवू शकले ही वस्तुस्थिती आहे. अनेक वेळा यशस्वी पशुपालकांच्या मुलाखती प्रसारित केल्या जातात. त्यांचा देखील खूप चांगला परिणाम पशुपालकांवर होत असतो. त्यांचे नाव, पत्ता, फोन नंबर दिल्यामुळे अनेक पशुपालक प्रत्यक्ष भेट देण्यासाठी त्यांच्या प्रक्षेत्रावर जातात, त्यांच्याकडून प्रेरणा घेताना दिसतात. अनेक वेळा नवनवीन सरकारी योजना, अनुदान, पशुधन विमा, मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता विकास योजना सारख्या नवीन योजनांची माहिती त्यावेळी आकाशवाणीवर प्रसारित झाल्यामुळे अनेक पशुपालक आपल्यासाठी योग्य असणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येतात हे देखील तितकेच खरे आहे. पशुसंवर्धन विषयक अशा कार्यक्रमातून पशुसंवर्धन शास्त्रज्ञ, जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकारी हे मार्गदर्शन करत असल्यामुळे नेमकी आणि खरी माहिती मिळते. त्यामुळे पशुपालकांचा तात्काळ निर्णय घेता येतो. सहज आणि विश्वासार्ह असे आकाशवाणीचे माध्यम इंटरनेट नसताना देखील वापरता येणारे असल्यामुळे ते नियमित ऐकून आपले पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम आणि आत्मविश्वासार्ह पूर्ण करावा. धन्यवाद. निरंतर स्वर लहरी.
1: निरंतर स्वरलहरी हा आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. रसिक श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज संध्याकाळी 6:50 वाजून आपण पुन्हा ऐकू शकाल.

पाहण्यासाठी म्हणून लोक आवर्जून हे चित्रपट पाहायला जातात. कोण आहे बरं ही अभिनेत्री? सांगणार आहे तुम्हाला. तत्पूर्वी या अभिनेत्रीनं साकारलेल्या भूमिका जे चित्रपट आहेत त्यातील काही गाण्यांचा आस्वाद घेऊया. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अनु मलिक यांचा संगीत साज असलेलं जावेद अख्तर यांचं गीत. के के आणि वसुंधरा दास यांच्या युगलस्वरातील हे गीत आहे मैं हूं ना या चित्रपटातील.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

रसिक श्रोते हो, आता आस्वाद घेऊया लखलख चंदेरी या कार्यक्रमाचा. आज ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, एक भारतीय मराठी अभिनेत्री जिनं हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये थोड्याच चित्रपटांमधून भूमिका साकारल्या, पण या भूमिका सगळ्यांच्याच तनामनामध्ये रुजल्या. या

0: नवीन आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी. पिझ्झा पार्टी, येस. चल तुझे कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग. RBI सांगते, जाणकारपणे सतर्क राहा.
1: रसिक हो, आत्ता जे गाणं आपण ऐकलं ते मैं हूं ना या चित्रपटामधलं होतं. तुमच्या डोळ्यासमोर या अभिनेत्रीचा चेहरा नक्कीच तरळून गेला असेल. अगदी बरोबर ओळखलं श्रोते हो, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अमृता राव आहे. मराठी भाषेबरोबरच हिंदी आणि विशेषत कोकणी भाषा या अभिनेत्रीला उत्तम जमते. रसिक श्रोते हो, हिने मोजक्याच चित्रपटातून भूमिका साकारल्या, पण या सगळ्याच भूमिका आजही तितक्याच लोकांच्या स्मरणात आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर इश्क विश्क या चित्रपटामधील एक कॉलेज कुमारी ही भूमिका तिने साकारलेली होती आणि या भूमिकेसाठी तिला महिला डेब्यू पुरस्कार मिळालेला होता. अगदी छोट्या छोट्या वाटणाऱ्या भूमिका पण अतिशय जिवंतपणे तिने साकारल्या. या भूमिकांमध्ये जणू काही आपणच समरसून जातोय की काय असं वाटत राहतं. जाणून घेऊ तिच्याविषयी अजूनही. ऐकणार आहोत विवाह या चित्रपटामध्ये साकारलेली तिची भूमिका आणि तिच्यावर चित्रित झालेलं हे सुंदरस गीत.
2: कमी व्याजने लोन पाहिजे ते देखील.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
1: फसला अनोख्यापासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क राहा.
3: श्रोता हो, अमृता राव या अभिनेत्रीला मसाला ऍक्शन कॉमेडी मैं हूं ना तसंच विवाह ही रोमॅन्टिक फिल्म, मस्ती ही कॉमेडी फिल्म या चित्रपटांसाठी सुद्धा नॉमिनेशन मिळालेलं होतं. वेलकम टू सज्जनपूर या चित्रपटातील अभिनयासाठी स्टारडस्ट पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे. जॉली LLB या बॉक्स ऑफिसवरती भन्नाट सफलता मिळवणाऱ्या चित्रपटासाठी या अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला आहे. अशी ही अभिनेत्री आजही चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय आहे. अगदी निवडक भूमिका ती साकारत असते आणि या भूमिकांना जीवदान देत असते. खरंच आजच्या या वाढदिनी त्यांच्या संपूर्ण पुढच्या आयुष्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देऊन कार्यक्रमामध्ये अंतिम गीत ऐकूया इश्क विश्क या चित्रपटातील.

0: या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. लखलख चंदेरी या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेतला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकणार आहोत सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचालित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना. ओ
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.
5: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
2: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
5: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
2: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
5: धन्यवाद.
1: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
6: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
7: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
2: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रम

0: कार्यक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
2: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. श्रोते हो, सकाळचे 9:21 आणि 16 सेकंद झाली आहेत. आपण पाठवलेल्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सप्रेम नमस्कार.

0: नमस्कार
1: धनुषिताई,
0: संदीप दादा,
1: सप्रेम नमस्कार। या आपल्या साप्ताहिक पत्रोत्तरांच्या कार्यक्रमात
0: सर्व आपल्या लाडक्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत।
1: तर नेहमीप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात करूया।
0: हो, तर कार्यक्रमातील पहिलं पत्र मी घेते। पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत स्नेहजिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, भक्तीप्रसाद शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबोडे, कीर्ती अहिल्या स्वरा, आदिराज सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशीहून। तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला एकत्रित अभिप्राय पाठवलाय। ते लिहित आहेत, रविवारची सकाळ जुन्या जमान्यात भूपाळीबरोबर भावगीतांची अवीट गीतं कानी पडायची, त्याबरोबरच मधुर सोज्वळ आवाजातील गायकीचं नाव कानी पडायचं, आणि त्या म्हणजे सुमन कल्याणपूर। केतकीच्या बनी तिथं किंवा सांग कधी या गाण्यांनी आम्हाला अगदी रसिक बनवलेलं। त्यांच्या निधनानं आम्हाला खूप दुःख झालेलं आहे। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असं त्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे।
1: कार्यक्रमात याच श्रोत्यांचं आणखीन एक पत्र आहे धनेशीताई। हे श्रोते म्हणतायत, प्रिय ताई आणि दादा यांना सस्नेह नमस्कार। खूप खूप चांगली आकाशवाणी सांगली। आपल्या आकाशवाणी केंद्रावरील प्रसारित होत असलेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम दिवसेंदिवस खूपच श्रवणीय होत चाललाय। गेल्या रविवारी या कार्यक्रमाची वेळ बदलावी असा काही श्रोत्यांचा आग्रह होता। खरंच या कार्यक्रमाची वेळ बदलल्यास खूपच चांगलं होईल असं मला देखील वाटतंय। तर प्रसारणासाठी धन्यवाद असं या श्रोत्यांनी सांगितलेलं आहे।
0: तर दादा, या श्रोत्यांचं पत्र आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत जरूर पाठवणार आहोत। यानंतर आहे पाठवणारे आपले श्रोते चाबुकस्वारवाडीहून भारत प्राजक्ता आनंदी सरकार पोपटराव। तर हे लिहितायत, मागील महिन्यामध्ये आम्ही एक पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये आम्ही किती नाराज आहोत हे देखील सांगितलं होतं। तर याचं कारण होतं, माझा रेडिओ सेट बंद होता आणि तो दुरुस्त करण्यासाठी खूप कालावधी लोटला। जवळजवळ एक महिना माझा रेडिओ सेट बंद असल्यामुळे आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ऐकायला आम्हाला थोडा विलंब लागला। आणि त्यानंतर पुढे लिहितायत, एफ एम वर ऐकायचं म्हणावं तर एफ एम वर नीटचं ऐकायला येत नव्हतं, त्यामुळे एफ एम ची क्षमताही वाढवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी आपल्याला कळवलेली आहे। पण आणखीन एक त्यांना सांगायचं आहे की आता आम्हाला आनंद होतोय, कारण माझा रेडिओ सेट जो एक महिना बंद होता तो आता सुरळीत सुरू झालेला आहे, पण आवाज थोडा कमी येत आहे। तेव्हा आम्हा सर्व रसिकांना आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम नियमितपणे एफ एम वरून ऐकायला मिळण्यासाठी एफ एम ची क्षमता वाढवण्यात यावी असं त्यांनी सरते शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे। तेव्हा श्रोते हो, तुमचं पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत जरूर पाठवू।
1: कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे, हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत मौजे पुलगाम जिल्हा वर्धा। तर धनुषिताई, कार्यक्रमात खूप लांबून हे पत्र आलेले आहे। सर्वप्रथम या श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया। आणि हे श्रोते आहेत प्रतिभा गावडे, नंदूभाऊ, डी एस चंदर, माधुरी पाटील, उमा, संभाजी, शुभांगी, श्यामली, दीपाली काटकर, मालती सारंग, धनाजी बागडी, वंदना, रंजना मांडवकर। तर हे श्रोते आपल्या पत्रात म्हणतायत, प्रभातीचे रंग या कार्यक्रमात दिलेली माहिती खूपच आवडली, तसंच प्रसारित होणारं कीर्तन, विविधा महिलांसाठीचा कार्यक्रम, गातारे हे मेरा दिल या कार्यक्रमाची वेळ बदलावी असं हे श्रोते म्हणतात, कारण कोल्हापूर केंद्र आणि सांगली केंद्र यांची वेळ एकच आहे, त्यामुळे एका वेळेस आम्ही दोन्ही कार्यक्रम ऐकू शकत नाही, तरी वेळ बदलावी असं या श्रोत्यांची मागणी आहे। पुढे श्रोते म्हणतात, आपली आवड आपकी पसंत सप्रे

0: नमस्कार, लखलख चंदेरी लोकसंगीताचा कार्यक्रम नभोनाट्य नाद ब्रह्म योवाणी हे कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात. तर श्रोते हो, तुम्ही पाठवलेल्या या पत्राबद्दल मनापासून धन्यवाद.
1: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अमित लोंढे, शशिकांत कांबळे, राजाराम गायकवाड, उत्तम पाटील, संजय गवळी, अनिता राहुल बांभिष्टे, लता चव्हाण, सारिका सुतार, आशा किशोरी गोरे, मुक्का पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहित आहेत, ताई आणि दादा, आम्ही अनेक वेळा सूचना करूनही आमच्या सूचनेची आपण दखल घेत नाही असं वाटतं, कारण सूचना म्हणजे आम्हा सर्व रसिकांचा अतिप्रिय कार्यक्रम हॅलो आपली आवड. तर हा कार्यक्रम पूर्वी सुरू होता, तो सध्या बंद आहे, तरी तो पुन्हा चालू करावा म्हणून याआधी आम्ही 4 पत्र पाठवली. आता हे 5वं पत्र पाठवित आहोत. या पत्राची नोंद घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे पत्र पोहोचवावं आणि आम्हाला आनंदाची बातमी द्यावी असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर श्रोते हो, तुमची ही विनंती, ही सूचना आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू आणि या पत्राचा जरूर तो विचार केला जाईल.
0: धनुषीताई, यात श्रोत्यांचं आणखी एक पत्र माझ्या हातात आहे. हेही पत्र मी घेतोय. सांगली केंद्र अधिकारी आणि ताईदादा यांना आमचा नमस्कार. रविवारी 24 मे रोजी सकाळी 11 वाजता अपर्णा कल्लोळ यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला, कारण संगीतकार राजेश रोशन यांच्याविषयी बहुमूल्य अशी माहिती आम्हाला मिळाली. राजेश रोशन यांनी कामचोर, जुली, कहो ना प्यार है, मिस्टर नटवरलाल अशा एकापेक्षा एक चित्रपटांना संगीत देऊन या चित्रपटातील गीतांना अजरामर केलं आहे आणि या संगीतकारांनी रसिकांच्या मनामध्ये स्थान मिळवलेलं आहे. तसं पाहिलं तर रोशन घराणं हे सर्वच बाबतीत पहिल्यापासून आघाडीवर आहे. यामध्ये संगीतकार रोशन, राकेश रोशन आणि ऋत्विक रोशन, राजेश रोशन या सर्वच मंडळींनी संगीतकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून भूमिका बजावलेली आहे आणि यशाची झेप घेतलेली आहे. अभिप्राय व्यक्त करणारं हे पत्र आपल्या हातात आहे. तर धनेशताई, याबरोबरच कार्यक्रमातली पत्र
1: संपलेली आहेत.
0: आता वळणार आहोत ईमेल कडे.
1: तर दादा, या कार्यक्रमातील पहिला ईमेल मी घेणार आहे आणि ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत रंगरंगोली रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे. तर हे सर्व श्रोत्यांनी आपल्याला जो अभिप्राय कळवलाय तो मी आता सांगते. भारतीय संस्कृती संवर्धनातील महत्वपूर्ण अशी भारतीय एकत्र कुटुंब व्यवस्था, घर, परिवार, कुटुंब यातील सदस्यांना भावनिक आपुलकीनं, मायेनं एकत्रित बांधून ठेवणारे सुसंस्कारपूर्ण विचार खरोखरच विश्वात गौरवणीय असे आहेत. मनुष्यासोबतच प्राण्यांच्या घराबद्दलच्या घरट्याबद्दलच्या भावना प्रकर्षानं दिसून येतात. असं हे घराचं वैभव, वैविध्य, साहित्य सौरभ या उत्कृष्ट कार्यक्रमातून पुष्पा प्रभुदेसाई यांच्या ललित बंधातून दर्शन घडलं. घरच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मजबूत पायावरच घराची इमारत दिमाखात उभी राहिलेली असते, पण त्या ज्येष्ठांना त्या घरामध्ये मान सन्मान नवीन पिढीकडून जेव्हा दिला जातो तेव्हाच त्या घराला घरपण प्राप्त होत असतं. दारातील कलात्मक रंग, रंगीली रांगोळी, दारावरचे आकर्षक तोरण, घरातील सदस्यांचे हसते खेळते वातावरण, मुखातून उमलणारे आपुलकीचे, मायेचे शब्द आणि त्या शब्दातून, उच्चारातून प्रकटणारे विचार संस्कारांचं दर्शन करून देतात. सदरचा ललित बंध हा इतका अप्रतिम होता की अशा भारतीय संस्कारपूर्ण कुटुंबातील सदस्यांबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं अशी पाखरेही येते आणि स्मृती ठेवून जाते. तेव्हा मुखातून शब्द उमटतात या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या. सांगली आकाशवाणी परिवार आणि सदस्यांसाठी सुद्धा हेच विचार अगदी तंतोतंत जुळतात आणि म्हणूनच आकाशवाणी सांगली परिवाराला विनम्र सप्रेम नमस्कार.
0: धनुषताई, याच आपल्या नियमित श्रोत्यांचा आणखीन एक मेल आपल्याकडे प्राप्त आहे, तोही मेल मी घेतोय. सांगली आकाशवाणीच्या परिवाराला सप्रेम नमस्कार. वसुधैव कुटुंबकम अशी आपली गौरवणीय भारतीय संस्कृती जगात कौतुकास्पद अशीच आहे. त्या अनुषंगानं कुटुंबाचं स्वास्थ्य जपणं महत्वपूर्ण ठरतं. अशा वेळी सांगली आकाशवाणी महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. कुटुंब स्वास्थ्य या आरोग्यविषयक कार्यक्रमात पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवनकुमार कदम यांची पहिल्या भागातील मुलाखत खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक अशीच होती. सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगात प्रत्येकाचं स्वास्थ्य आणि आरोग्य बिघडलेलं दिसतं. याचं मूलतः कारण म्हणजे बदललेली दैनंदिन जीवनपद्धती, खानपानाच्या सवयी, जागरण, मोबाईल युगामुळे हरवलेले व्यायाम प्रकार अशा नानाविध

0: कारणांमुळे मनुष्याच्या आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम झालेला दिसतो. अशा वेळी कोणती काळजी, दक्षता आणि आरोग्यविषयक उपाय योजले पाहिजेत याबद्दल थोडक्या वेळेत परिपूर्ण माहिती सदरच्या मुलाखतीतून झाली. सांगली आकाशवाणी परिवारामध्ये रसिक श्रोते हे कुटुंब सदस्यांप्रमाणे आहेत, त्यामुळे रसिकांचं स्वास्थ्य शरीरानं आणि मनानं सुदृढ होण्यासाठी सांगली आकाशवाणी नेहमीच प्रयत्नशील आणि कार्यरत असते. त्यासाठी आरोग्यदायी ज्ञानमय कार्यक्रम निर्माण करून रसिकांच्या पचनी पडावेत असे उत्कृष्ट औषधासम कार्यक्रमांचे डोस कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमातून देत असते. त्याबद्दल सांगली आकाशवाणी रूपी कुशल वैद्याचे विशेष आभार आणि विनम्र सप्रेम नमस्कार.
1: आणि श्रोते हो, इतका सुंदर अभिप्राय पाठवलात यासाठी देखील खूप खूप धन्यवाद. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे श्रोते कबनूर तालुका हातकणंगले इथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मोजे चंदूरचे. तर या श्रोत्यांनी आपल्याला मेल पाठवलाय. मेल मध्ये ते लिहितायत, भावपूर्ण श्रद्धांजली. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर, सुरेल पर्वाचा अंत. आपल्या मधुर आणि सात्विक आवाजाने अनेक दशक रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचं 31 मे 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीत आणि भक्तिगीतांच्या विश्वात सुमन कल्याणपूर यांचं योगदान अतुलनीय असंच आहे. जिथे सागरा धरणी मिळते, निंबोणीच्या झाडामागे यांसारखी त्यांची असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर तरळत आहेत. गदी माडगुळकरांचे शब्द आणि सुमनताईंचा स्वर या संगमाने मराठी मनावर कायमचं गारुड केलं. हिंदी चित्रपट सृष्टीतील ना तुम हमे जानो, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, तुमने पुकारा और हम चले आए अशी अनेक अजरामर गाणी त्यांनी गायली. शब्द शब्द जपूनी ठेव असे सांगणाऱ्या या महान गायिकेने आपला स्वर मात्र रसिकांसाठी कायमच जपून ठेवले आहेत. सुमनताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
0: धनजीताई, आज कार्यक्रमामध्ये याच श्रोत्यांचा आणखीन एक मेल आपल्याकडे प्राप्त आहे, तो मेल मी घेतोय. आकाशवाणी सांगली केंद्रावरून गुरुवार दिनांक 4 जून रोजी रेडिओ सखी धनश्री केरीपाळे यांनी सादर केलेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला, कारण या दिवशी हिंदी चित्रपट अभिनेत्री नूतन यांचा जन्मदिवस होता. याच अनुषंगानं धनश्री यांनी नूतन यांच्या कारकिर्दीचा आणि जीवनपटाचा आढावा घेत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील अतिशय सुमधुर आणि श्रवणीय अशी गाणी ऐकवली. भारतीय चित्रपट सृष्टीतील अनमोल हिरा म्हणजे अभिनेत्री नूतन, हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्यांनी 60 आणि 70 दशकात समांतर आणि वास्तवदर्शी चित्रपटांच्या चौकटी ओलांडून भूमिकांचं आव्हान स्वीकारलं. त्यांचा अभिनय इतका प्रभावी होता की त्यांनी त्या काळातील चित्रपट सृष्टीवर आपला ठसा उमटवला. त्या म्हणजे अभिनेत्री नूतन. साधेपणा, नजाकत आणि अभिनयाची खोली यांचा अद्भुत संगम म्हणजे त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसतो. आपल्या सुमधुर हास्यानं आणि मोहक अभिनयानं त्यांनी भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं. नूतन एक अत्यंत प्रभावशाली आणि प्रख्यात भारतीय अभिनेत्री होत्या. 5 वेळा फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याशिवाय मेरी जंग या चित्रपटासाठी नूतनला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला होता. बंदिनी, मिलन आणि सौदागर या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांसाठी त्यांना बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन कडून सर्वोत्कृष्ट हिंदी अभिनेत्री म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारनं 1974 साली नूतन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनय आणि कलाक्षेत्रातील योगदानाला सन्मानित केलंय. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र आणि धनश्री केरीपाळे यांचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद असं या श्रोत्यांनी लिहून कळवलंय.
1: दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे श्रोते आहेत हणमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितात, मंगळवार 2 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम मनापासून आवडला. मणिरत्नम यांच्या विषयीचा हा कार्यक्रम विशेष वाटला. मणिरत्नम हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान आणि दूरदर्शी लेखक निर्माते. दिल से, बॉम्बे, रोजा, गुरु हे त्यांचे स्मरणात राहणारे असे चित्रपट. त्यांच्याबद्दलचा हा कार्यक्रम मस्तच वाटला. गीतांची निवड चांगली होती, प्रसन्नाबद्दल धन्यवाद.
0: धनेश दे, कार्यक्रमात यानंतरचा जो मेल आहे तो आहे

0: उज्ज्वल प्रकाश साळुंखे आटपाडी जिल्हा सांगली इथून. या श्रोत्यांचा कार्यक्रमात हा पहिला मेल आहे, तेव्हा सर्वप्रथम कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करूया. आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर सांगली. विषय ज्येष्ठ नागरिकांच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आयोजित केलेल्या मुलाखतींबाबत आभार. महोदय, सर्वप्रथम मी आकाशवाणी सांगली केंद्राचे तसंच ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी जगन्नाथ मोरे पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच समाजाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य अत्यंत संघर्षपूर्ण असलं तरी प्रशंसनीय असं आहे. समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींना साथ देणं हे आपलंही कर्तव्य आहे. मी पाहत आहे की त्यांनी अवघ्या 10 लोकांपासून सुरू केलेला हा प्रवास आज लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे. या यशाबद्दल माझ्याकडून श्री जगन्नाथ मोरे पाटील यांना तसंच ज्येष्ठ नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि समाजामध्ये सकारात्मक जनजागृती घडवून आणणाऱ्या अशा उपक्रमामध्ये आपण सहभागी झालात याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राचे तसेच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या पुढील सर्व सामाजिक कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असं उज्ज्वल प्रकाश साळुंखे आटपाडी इथून आपल्याला म्हणतायत.
1: दादा, याच आशयाचं अमृत कलश या कार्यक्रमासाठी अभिप्राय आपल्याला मेलद्वारे पाठवण्यात आलाय आणि हे पाठवणारे आपले श्रोते आहेत नितीन मोरे इस्लामपूरहून. ते लिहितायत, मंगळवारी 2 जून रोजी प्रसारित झालेली मुलाखत ही खरंच प्रेरणादायी आणि तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यायोग्य अशीच आहे. आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित झालेली मुलाखत आम्हाला खूप आवडली. असे विचार येणाऱ्या तरुण पिढीना मार्गदर्शन करणारे असेच आहेत आणि हे मार्गदर्शन करणारे विचार आकाशवाणी सांगली केंद्रावरून नियमितपणे प्रसारित होत असतात, यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असेच कार्यक्रम प्रसारित करत राहावे अशी सदिच्छा त्यांनी आपल्याला व्यक्त केली आहे.
0: सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमात ध्वनिश्री हा शेवटचा ईमेल आपल्या हातात आहे, तो घेतोय आणि मेल पाठवणारे श्रोते आहेत संतोष महावीर पांचाळ, अर्थक्रांती जीवनगौरव अभियान, प्रधान सचिव, प्रादेशिक विभाग पुणे, मुक्काम पोस्ट 5 गाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथले हे श्रोते आहेत. 2 जून रोजी सकाळी 9:10 आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून अर्थक्रांती जीवनगौरव अभियानाचे मुख्य राज्य समन्वयक श्री जगन्नाथ मोरे पाटील यांची मुलाखत पार पडली. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा हा मुद्दा आमच्याही लक्षात आला. अनपेक्षितपणे आपणही अशा उत्तम कार्यामध्ये सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी सांगली केंद्राचे तसंच इतर पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार. आपल्या पुढील कार्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा असं ह्या श्रोत्यांनी कळवलेलं आहे.
1: अतिशय सुंदर ईमेल आपल्याला अमृत कलश या कार्यक्रमासाठी आले होते. दादा, कार्यक्रमाची वेळ संपत आली,
0: तेव्हा आता वेळ आहे निरोपाची.
1: सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला,
0: मला संदीप दादाला,
1: आम्हा दोघांनाही निरोप द्या.
2: सप्रेम.

पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 6:35 आपण पुन्हा ऐकू शकाल. आता ऐकणार आहोत बालचमूंचा लाडका कार्यक्रम बालसभा. या जाहिरात प्रसारणानंतर

0: पार्टी हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाण पारवाना सतर्क रहा.

0: बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात आता ऐकूया आसिया फकीर हिनं सांगितलेली माझा आवडता प्राणी या विषयीची माहिती.
1: माझे नाव आसिया शाहीर फकीर, इयत्ता दुसरी. माझा विषय आहे माझा आवडता प्राणी. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. लोक घराची राखण करण्यासाठी कुत्रा पाळतात. कुत्रा हा इमानदार आणि प्रामाणिक प्राणी आहे, म्हणून माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. माझ्या घरी एक कुत्रा आहे, त्याचे नाव मोती आहे. तो कापसासारखा पांढरा दिसतो. कधी कधी आकाशाकडे माझी नजर गेली तर तिथे तो दिसतो. तो शरीराने मजबूत आहे. मोती खूप छान दिसतो. मोती लहानपणापासून आमच्या बरोबर राहतो. आमच्या घरातील सर्वांचा तो लाडका आहे. त्याला दूध भाकरी चपाती खायला आवडते. त्याला चेंडूने खूप खेळायला आवडते. आम्ही मोतीची खूप काळजी घेतो. त्याला वेळोवेळी शॅम्पू व साबणाने अंग घालतो. मी शाळेत जाताना मोती माझा पाय चाटतो. पायाला शेपूत गुणावतो. जणू काही त्याला म्हणायचे असते की मीही तुझ्या बरोबर शाळेत येतो. पण काय करणार, प्राण्यांना तर शाळेत नेता येत नाही. पण मी ठरवलं

0: दिवस मोतीला शाळेत घेऊन जायचं तसं मी त्याला सांगितलं. आम्हाला आमच्या मॅडमांनी माझा आवडता प्राणी कुत्रा याविषयी निबंध लिहून आणायला सांगितलं होतं. तेव्हा मी मोतीबद्दल सर्व काही लिहिलं होतं. ते वाचून त्यांना खूप छान वाटलं. त्यांनी माझं कौतुक केलं. मोतीला शाळेत घेऊन यायला सांगितलं होतं. सगळेजण मोतीला बघण्यासाठी खूप उत्सुक झाले होते. मी शाळेत जाण्यासाठी आवरत होते. तेव्हा मोती माझा शाळेचा ड्रेस ओढू लागला. शाळेत येण्यासाठी लाडीकोडी करू लागला. मग मी त्याला अलगत उचलले, शाळेत घेऊन आले. शाळेत जाताना मोती खूप खुश होता. तो रस्त्यावरून टून टून उड्या मारू लागला, पळू लागला. असे करत आम्ही दोघे शाळेत आलो. शाळेत आल्यावर मोतीला बघून सगळेजण त्याच्या भोवती घोळका केले, त्याचे लाड करू लागले. सगळेजण त्याला उचलून टेबलावर ठेवले व त्याचे वर्णन करू लागले. त्याच्याशी खूप पेहे मोती शाळेत सगळ्यांना लळा लावून गेला. सर्व मैत्रिणींनी आणि मॅडमांनी सुद्धा मोतीला खाऊ दिला. तो दिवस अगदी मजेत गेला. संध्याकाळी घरी गेल्यावर तो थोडा थकला होता. मी माझ्या जवळ घेऊन कुशीत झोपवला. आई मला खूप ओरडली, पण मी आईला समजून सांगितलं. माझ्या मोतीचा मला खूप अभिमान आहे. अनोळखी व्यक्ती दिसली की तो त्याच्याकडे बघून फुंकायला लागतो, त्यांना घराजवळ येऊ देत नाही. आईने मोतीचे नाव का ठेवले ते मला कळालं, कारण त्याचा मोत्यासारखा पांढरा शुभ्र रंग आहे. आम्ही त्याला शॅम्पू व साबणाने अंघोळ घालतो. असा पांढरा शुभ्र दिसणारा माझा मोती मला खूप प्रिय आहे. एक दिवस तो बोले ना, जवळ ये ना, मग मला समजलं की त्याचं काहीतरी बिघडलं आहे. मी आईला म्हणाले, आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. बाबांनी डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतलं. डॉक्टरांनी तपासलं, तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. तेवढ्यात डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या पोटात दुखत आहे. डॉक्टरांनी औषध दिलं, मग मोती बरा झाला. बघितलं का मैत्रिणींनो माझा मोती कसा आहे? तो मला खूपच आवडतो. तुम्हालाही उत्सुकता आहे ना त्याला भेटायची? मग मी तुम्हाला आजच आमंत्रण देते की तुम्ही माझ्या घरी कधीही या. तो तुम्हाला खूप आवडेल. आहेच मुली तसा सर्वांना आवडणारा, सर्वांचा लळा लावणारा, सर्वांचा लाडका. धन्यवाद.
1: आसियानं सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली ना?

0: मुलांनो, निधी पाटील आता आपल्याला झाडाबद्दलची माहिती सांगणार आहे.
1: माझे नाव निधी अमित पाटील. माझ्या विषयाचे नाव आहे झाडांचे जीवनातील महत्त्व. जो त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात राहून इतरांना सावली देतो, त्याची फळे, फुले, पाने, सावली अगदी मुळं सुद्धा दुसऱ्यासाठी असतात, असा त्यागमय जीवन जगणारा वृक्ष आपला मित्र असावा असं कोणाला बरं वाटणार नाही. पुराण काळात ऋषीमुनी रानवनात वस्ती करून वृक्षाच्या सानिध्यात अध्ययन, अध्यापन आणि तप करत असत. निसर्गाचा गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असत. श्री रामासारख्या युग पुरुषाने 14 वर्ष

0: शिक्षेवनात घालवली. सीतेच्या अपहरणानंतर लता वृक्षांना कळकळीने विचारले, पाहिली का वृक्षांनो माझी सीता, देखिली काय वेली न शालिनीची दुहिता. आपल्या पूर्वजांनी झाडाचं महत्व जाणलं, त्यांनी वड, पिंपळ, तुळस यांना देवांच्या चरणीची जागा दिली. झाडांनी देखील देव, मुनी, संत, कवी, पशु, पक्षी यांना आसरा दिला. आपल्या जीवनात झाडांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. झाडे जमिनीतील धूप थांबवतात, पाऊस पडण्यास मदत करतात, आपल्याला आवश्यक असणारा प्राणवायू देतात. काही झाडांचा वापर औषधांसाठी, तर काही झाडांचा वापर मसाल्यांसाठी, तर काही रबर, डिंक, लाडू यांच्यासाठी उपयोग केला जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या संत तुकाराम महाराजांचे बोल आहेत. आपल्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांपेक्षा गावाबाहेरच्या जंगलातील उपवनातील झाडे वेली त्यांना आपल्याशा वाटतात. जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा विकारांपासून दूर असणारी ही झाडे वेली तुकारामांना जास्त आवडतात, कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता आला. मानव आणि सृष्टी ही एकाच विद्यार्थ्याची लेकर. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी दाट अरण्ये उद्ध्वस्त केले जात आहेत. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, घरे सजवण्यासाठी वारे माप जंगल तोड केली जात आहे. किती कायद्याचा बडगा उभा केला तरी कोट्यावधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच चालली आहे. वृक्ष संरक्षण कायदा 1985 मध्ये केला आहे, पण सर्व गोष्टी केवळ कायद्याने होत नाहीत, ते जनतेने मनात घेऊन केले पाहिजे. हे सारे पाहिले की वाटते हा माणूस किती अविचारी आहे. हे वृक्ष वर्षानुवर्षे जंगलात उभे आहे ते तुमच्यासाठीच ना. त्यांची फळे, फुले, पाने, सावली हे सारे तुमच्यासाठीच ना. म्हणूनच तर तुमच्या पूर्वजांनी झाडांची बरोबरी संत पुरुषांबरोबर केली आहे. शिवरायांनी देखील आपल्या आज्ञापत्रात सांगितलंय, रयतेनं लेकरांसारखी झाडं वाढवली, जतन केली, त्यासाठी एक दोन नाही तर अनेक वर्ष गेली आहेत. ती झाडं तोडल्यावर आमच्या दुःखाला पारावर नसे. वृक्ष आपले बाहू पसरून पावसाची प्रार्थना करत असतात, जमिनीची धूप थांबवतात, आपल्या मुळांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवली आहे. वृक्ष वातावरणातील प्रदूषण टाळण्यास प्रयत्न करतात, अनेक अमूल्य औषधे देतात, अनेक मौलिक गोष्टी देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेवच आहे. सर्वांशी समान वागणूक हा त्यांचा जीवनातील संदेश आहे. हा संदेश जाणून सामाजिक वनीकरणाचे व्रत आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. कितीही थोर कलावंत असू दे, ती निसर्गाची थोरवी मान्य केल्याशिवाय राहणार नाहीत. मानवी कुंचल्याने कितीही करामत केली तरी त्यात निसर्गाचे रंग येऊ शकत नाहीत. लाकडाचा उपयोग लगदा तयार करण्यासाठी केला जातो. लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, गवत, रेशीम, वेद, बांबू अशा असंख्य वस्तू आपणा झाडांपासून मिळतात. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो गुरुम्या केला जाण, तो गुरुम्या केला जाण. ही संत एकनाथ महाराजांची उक्ती वाचल्यापासून वृक्ष हा सर्वश्रेष्ठ गुरु होय असं मला वाटतं. दुसऱ्यासाठी जगलास तरच खरा जगलास हे सांगणारे वृक्ष आपले सर्वस्व दुसऱ्यासाठी वेचतात. आपल्या पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. वसुदेवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. या उणीला वाचवा, या उणीची काळजी घ्या आणि यासाठी प्रचंड प्रमाणात वाढलेली ही वृक्ष तोड थांबवा, नाहीतर ही पृथ्वी एक दिवस रसात तळा जाईल. अरे पुरे करा आता वृक्ष तोड, उजाड करून टाकलंय सारं गाव. घ्या ती खोर खुरप आणि करून टाका सुजलाम सुफलाम गाव. त्यासाठी शहरातील राखीव भूखंडावर टोले जंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावा आणि ती जगवा, म्हणजे ही वसुधा पुन्हा हरित श्यामल बनेल, हरित श्यामल बनेल, हरित श्यामल बनेल. धन्यवाद.
1: निधी पाटील हिनं आपल्याला झाडाबद्दलची माहिती सांगितली.

0: बाई।
1: बालमित्रांनो, अवकाशाची गुपितं या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यमालेतील नेपच्यून या ग्रहाबद्दल। नेपच्यून याचं भारतीय नाव आहे वरुण। नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेतील सूर्यापासून 8व्या क्रमांकावर असलेला निळसर थंड ग्रह आहे। नेपच्यून या ग्रहाचा शोध ही एक अत्यंत रंजक गोष्ट आहे। गणिती पद्धतीनं आणि नंतर दुर्बिणीनं पाहिलेला ग्रह आहे। हा एकमेव असा ग्रह आहे जो नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही। युरेनस या ग्रहाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांची त्यांच्या कक्षेबद्दलची माहिती काही केल्या जुळत नव्हती। म्हणजेच गणिताने मिळत असलेली जागा आणि प्रत्यक्ष निरीक्षण यामध्ये थोडीशी तफावत होत होती। त्यामुळं युरेनसच्या कक्षेवर गुरुत्वीय प्रभाव टाकणारा एखादा ग्रह त्याच्या पलीकडे असावा असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला। त्याप्रमाणे 1845 फ्रान्समधील खगोलशास्त्रज्ञ अर्बन लेव्हेरियर आणि इंग्लंडमधील खगोलशास्त्रज्ञ जॉन ॲडम कोच यांनी स्वतंत्रपणे नव्या ग्रहाची अवकाशातील जागा देणारं हे गणित मांडलं। त्याचप्रमाणे 23 सप्टेंबर 1846 रोजी लॅव्हिएअरने सुचवलेल्या अवकाशातील जागेच्या जवळ जोहान ग्रॉटफिल्ड गॅले या जर्मन खगोलशास्त्रज्ञांनी

त्यातून पाहून नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. बालमित्रांनो, नेपच्यूनची काही ठळक वैशिष्ट्य आहेत. नेपच्यून दिसायला अतिशय सुंदर आणि निळ्या रंगाचा दिसतो. या ग्रहाचा रंग निळा का आहे माहितीये का? कारण या ग्रहाच्या वातावरणात मिथेन नावाचा वायू आहे. हा वायू लाल रंग शोषून घेतो आणि निळा रंग परावर्तित करतो. त्यामुळे हा ग्रह एका मोठ्या निळ्या गोळ्यासारखा चमचमतो. युरेनस सारखा नेपच्यून ही प्रामुख्याने वायू आणि गोठलेल्या बर्फांचा बनलेला आहे. त्यामुळं त्याला बर्फाळ राक्षस किंवा आईस जायंट असंही म्हणतात. नेपच्यून पृथ्वी आणि सूर्य या अंतराच्या 30 पट म्हणजे सूर्यापासून सरासरी 4.5 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी त्याची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण व्हायला तब्बल 165 वर्ष लागतात. मुलांनो, त्याचा शोध लागल्यापासून त्याची पहिली प्रदक्षिणा 2011 साली पूर्ण झाली. नेपच्यून या ग्रहावरचा एक दिवस खूप छोटा असतो. नेपच्यून स्वतःभोवती खूप वेगानं फिरतो, त्यामुळं तिथं फक्त 16 तासांचाच एक दिवस असतो. मुलांनो, शनी ग्रहाप्रमाणे नेपच्यून भोवतीही सुंदर वलय आहेत. तसंच नेपच्यूनला 16 छोटे मोठे चंद्र आहेत. त्यापैकी ट्रायटन नावाचा चंद्र सर्वात मोठा आणि विशेष आहे, कारण तो नेपच्यूनच्या उलट दिशेनं फिरतो. नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात वादळी ग्रह आहे. तिथे ताशी 2000 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहतात. हे वारे आपल्या पृथ्वीवरील विमानापेक्षाही जास्त वेगानं धावतात. नासाचे वॉयंजर 2 हे एकमेव अंतराळयान नेपच्यूनच्या जवळून गेलं आहे. त्यानं या ग्रहाचे अनेक सुंदर फोटो पृथ्वीवर पाठवले होते. वॉयंजर 2 हे यान 1989 नेपच्यूनच्या अगदी जवळ पोहोचले. वॉयंजर 2 या यानानं तेथील वादळे, मिथेनचे ढग, वेगवान वारे, तापमानातील बदल याबद्दलचं निरीक्षण केलं. असा आहे हा सूर्यमालेतील वादळी ग्रह नेपच्यून. मुलांनो, आता वळूया मागील आठवड्यात विचारलेल्या प्रश्न उत्तरांच्याकडं. मागील आठवड्यामध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न होता युरेनसवरील तापमान सर्वात कमी असण्याबद्दल. युरेनस हा सर्वात थंड ग्रह असण्याची मुख्य कारणं अशी आहेत. युरेनस सूर्यापासून सुमारे 3 अब्ज किलोमीटर दूर आहे, त्यामुळं सूर्यप्रकाश आणि उष्णता तिथं फार कमी प्रमाणात पोहोचते. इतर महाकाय वायूंच्या तुलनेत युरेनसच्या गाभ्यामध्ये उष्णता निर्माण होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. युरेनसचा आस सुमारे 98 अंशानं झुकलेला आहे, त्यामुळं तिथं ऋतू अत्यंत टोकाचे असतात. काही भाग अनेक दशके पूर्णतः अंधारात असतात, तो भाग प्रचंड थंड होतो. मुलांनो, मागील आठवड्यात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऐकलं. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्नाकडं. आज आपण नेपच्यून या ग्रहाचं अस्तित्व गणिती नियमांचा वापर करून सांगितले गेले. नंतर तो दुर्बिणीनं शोधला गेला. तुम्हाला शोधायचं आहे या शास्त्रज्ञाचं नाव ज्याने असे गणिती नियम शोधले. प्रश्न पुन्हा एकदा. आज आपण नेपच्यून या ग्रहाचं अस्तित्व गणिती नियमांचा वापर करून सांगितले गेले. नंतर तो दुर्बिणीनं शोधला गेला. तुम्हाला शोधायचं आहे या शास्त्रज्ञाचं नाव ज्याने असे गणिती नियम शोधले. मुलांनो, याचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत. अवकाशाची गुपितं उलगडण्याच्या अशाच एका रंजक सफरीवर. तोपर्यंत तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन नेहमी जिज्ञासूपणे भरलेलं ठेवा.

आकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: बालचमूंचा लाडका कार्यक्रम बालसभा अर्पण ऐकला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. रसिक हो, हाच कार्यक्रम आज रात्री 8:15 आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: फसला अनोख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी

0: जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. रसिक हो, आनंद घेणार आहोत छान छान मराठी चित्रपट गीतांचा. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज ना एका छान अशा साहित्यिकांचा स्मृती दिन आहे, ज्यांनी आपल्या छोट्या दोस्तांसाठी खूप सुंदर सुंदर पुस्तकं लिहिली. असे ख्यातनाम बाल साहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचा आज स्मृती दिन. आणि यासोबतच रसिक श्रोते हो, आता उन्हामुळं उकाड्यामुळं हैराण झालेल्या जनतेला सुंदर अशा पावसाच्या शिडकाव्याने मस्त मनमुराद आनंद मिळवून दिलेला आहे. मातीचा सुगंध यायला लागलाय आणि पावसाची चाहूल लागलीय. खरंच हा पाऊस केव्हा एकदा बरसतोय ना अशी अगदी सगळेजण चातकाप्रमाणे वाट पाहतायत. या सगळ्याच विषयांची सांगड घालून आपण छान छान गाण्यांचा आनंद घेऊया. चला तर सुरुवात करूया श्रीधर फडके यांचा संगीत साज असलेल्या सुधीर मोघे यांच्या गीतरचनेने. लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील या गीतासाठी स्वरसाज सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा.

रसिक श्रोते हो, लहान मुलांची पावलं घरामध्ये दुडदुडायला लागली की घर कसं आनंदानं नाचू लागतं. अगदी तसंच पावसाच्या सरी बरसू लागल्या की शेतकरी राजापासून ते ऑफिसमध्ये जाणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत सगळेच जीव सुखावून जातात, एका ठिकाणी विसावतात. थंड गारवा आल्यामुळं मनाला कशी उभारी मिळालेली असते. अगदी तसंच लहान मुलांना सुद्धा जसं हवं तसं जर सगळं केलं ना तर ही मुलं सुद्धा उभारी घेतात आणि भविष्यामध्ये कधी उंची गाठतात कळतच नाही. असंच बालसाहित्य लिहिणारे हे साहित्यिक मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक ख्यातनाम बाल साहित्यिक एवढ्याचसाठी रसिक श्रोते हो, कारण या बालचमूंसाठीच त्यांनी बालोद्यान

हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमामधले नाना आठवतात ना, ते म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. जाणून घेऊ अजूनही, तत्पूर्वी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातील विठ्ठल वाघ यांची गीतरचना. अनिल अरुण यांचा संगीत साज असलेलं हे गीत आहे अरे संसार संसार या चित्रपटातील.

श्रोतेहो, बालोद्यान हा कार्यक्रम जेव्हा व्हायचा ना तेव्हा दर रविवारी सकाळी 10 वाजता बालगोपाळांचा अक्षरशः मेळा भरायचा. इतका हा कार्यक्रम आवडायचा आपल्या सगळ्याच बालदोस्तांना. जसं पावसाच्या सरी येऊन पाण्याला पूर येतो ना, अगदी तसंच या बालगोपाळांचा अक्षरशः पूर पाहायला मिळायचा. जसं बालगोपाळ अगदी निरागस असतात तसं पाणी सुद्धा निरागस पण तितकंच अवखळ असतं. त्याला सांभाळणं फार कठीण आहे. म्हटलं तर खूप सोपं आहे सगळं, पण म्हटलं तर खूपच अवघड आहे. आपण ठरवायचंय ना काय करायचं ते. अगदी तसंच लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे. लहान मुलं जितकी अवखळ असतात तितकं सांभाळणं कठीण असतं. पण मला वाटतं आईबाबांसाठी हे कधी काहीच अवघड वाटत नसावं. असो, आज गोपीनाथ तळवलकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या या काही आठवणींना उजाळा देऊन ही वाहिलेली भावपूर्ण आदरांजली. आणि कार्यक्रमामध्ये आता शेवटी ऐकूया अजय अतुल यांचा संगीत साज असलेली प्रवीण दमणे यांची गीतरचना. शंकर महादेवा आणि प्रीती कामत यांच्या युगलस्वरातील हे गीत आहे बंध प्रेमाचे, या चित्रपटातील.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत मंजिरी असणारे केळकर यांच्या शास्त्रीय गायनामध्ये त्यांनी गायलेला राग गुणकली.

शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या युगलस्वरातील या छानशा गाण्यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 आणि 47 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये मंजिरी असणारे केळकर यांच्या शास्त्रीय गायनामध्ये त्यांनी गायलेला राग गुणकली आत्ताच आपण ऐकलात. आणि श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: हॅलो आपकी पसंत या आकाशवाणी सांगलीच्या फोन इन कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आणि संदीपचा नमस्कार. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि कार्यक्रमात पहिला फोन घेऊया.
1: हा हॅलो नमस्कार.
2: हा नमस्कार दादा.
1: हा मी विजय कुमार स्वामी बोलतो, बस्तवाड तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूरतून. हा मी 1.5 महिन्यानंतर फोन केलोय. मला हॅलो आपकी पसंद या कार्यक्रममध्ये मला हे गाणं ऐकायचं होतं. दिल को देखो चेहरा न देखो चेहरो ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा, दिल सच्चा और चेहरा झूठा. किशोर कुमार यांनी गायलेलं आहे.
2: कुठला चित्रपट आहे?
1: सच्चा झूठा या चित्रपटातलं गाणं आहे. आणि हे गाणे ऐकण्यासाठी आमचे काही मित्र आहेत, राजाराम चव्हाण सांगलीचे आहेत, सुरेश रामू साबळे तमनाकवाडा, सूर्यकांत चव्हाण कापसी, अनिल कुंभार इचलकरजी, दादाजी कमलापूर दातवाड. चांगले आकाशवाणी सगळे कार्यक्रम. संध्याकाळचं रविवारचं ते कीर्तन लई भारी आहे, प्रवचन वगैरे भारी आहे ते ऐकतो मी. आणि आजचे पाहुणे आणि आपले एवढं आपकी पसंत पर्वत आपकी पसंत भरपूर पत्रांना पोस्ट दिला तुम्ही. ऐकलं सप्रिय नमस्कार. लई भारी साहित्य सौरभ चांगली विशेष सगळे कार्यक्रम ऐकतो मी. बातम्या दिल खुलास
2: आणि टेलिफोन करा, पत्र पाठवा, ईमेल करा.
1: हा हा
2: कार्यक्रम ऐकत राहा. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: सकाळचे 11:01 झालाय. हिंदी चित्रपट गीतांचा मनमुराद आनंद घेणार आहोत श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामधून. ऐकूया हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम.
1: आपकी पसंद

0: नमस्कार, हेलो, आपकी पसंद या कार्यक्रम में फोन लगला है?
1: तालुका आठपन जिला कोल्हापुर
0: बारह सौ सांग है।
1: हाँ,
0: स्वागत है।
1: संदीप सर का?
0: हो, संदीप बोलते है। क्या म्हणता है?
1: मला गाना ऐकायचं आहे।
0: कोणतं गीत ऐकायचं आहे बोला?
1: सूर्यवंशम म्हटलं।
0: बर,
1: दिल है तुम्हारा।
0: काय म्हणता आणखी?
1: तुमचे कार्यक्रम सर्व आवडतात, अच्छे पावते, हे कार्यक्रम ऐकतो, पण सूर्यवंशम म्हटलं तेवढं गाणं लावा।
0: ठीक आहे, लावूया तुमच्या आवडीचं गीत।

0: नमस्कार.
1: अनिल नाईक बोरिवली मुंबई.
0: अनिल नाईक बोरिवली मुंबई. अरे वा, बोला.
1: मला एक गाणं ऐकायचं. मग मला जॉनी मेरा नाम पिक्चर मधलं बाबूल तारे गाणं ऐकायचं.
0: जॉनी मेरा नाम खूप छान चित्रपट आहे. फोन केल्याबद्दल धन्यवाद दादा.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ नमस्कार, हेलो, आपकी पसंदीदा कार्यक्रम में फोन लगला है।
0: नमस्कार, मैं बाळकू पाटील मुक्काम पोस्ट सलामोवाडी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव कर्नाटकातून बोलतोय सर। आणि मला एक गाणं द्यायचं होतं, सुमन कल्याणपूर गेले ना हो त्यांना श्रद्धांजली म्हणून, त्यांच्या आवाजातलं कोणतं एक हिंदी गाणं चांगलं लावा, त्यांची गाणी भरपूर आहेत, हीच आहे विनंती।
1: पण कार्यक्रम ऐकायला विसरू नका।
0: ऐकतो सर। आणि तुम्ही एक काम करा ना हो, एक 40 मिनिटाच्या ऐवजी अनेक मिनिटं वाढवा ना, 12 वाजेपर्यंत करा ना, म्हणजे आपल्याला बरं पडायला ऐकायला मिळतील गाणी। धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: बोला आकाशवाणी सानी केंद्र।
1: हॅलो, नमस्कार सर।
0: नमस्कार, हॅलो की पसंद या कार्यक्रमात फोन लागलाय, मी संदीप बोलतोय, आपलं नाव सांगा।
1: मी मुक्काम भाषा कराड जिल्हा सातारा येथून स्वप्नील जाधव बोलतोय।
0: नमस्कार स्वप्नीलजी, कार्यक्रमात स्वागत आहे।
1: धन्यवाद फोन घेतल्याबद्दल।
0: काय म्हणताय?
1: तेथील काम चालू आहे जसा, सकाळी लवकर जायला लागतं, संध्याकाळी आपलं लवकर घरी यायला लागते, दुपारी विसरा जास्ती आमची।
0: पण उन्हात थोडी काळजी घ्या।
1: हो ना, सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, काय उन्हाचा त्रास सर्वांनाच होतोय सर। घरातून बाहेर पडताना सगळे सोबत पाहिजे, सुकी कपडे घातले पाहिजे, पाण्याची बाटली पाहिजे सोबत
0: पाहिजे। ठीक आहे, कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार आहात?
1: गीता जेवण आहे, दिल बिल प्यार प्यार जागीरचं म्हणलं गाणं आहे। काही मित्र आहे ना इच्छितो? सर्वजण तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद।
0: हो नक्कीच।
1: आमचे मित्र आहेत किरण शिंदेजी, कांता पावराव मुगडेजी,
0: बर
1: विठ्ठल पवारजी, सतीश गाडगेजी, गौतम कोकाडेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत मंडारेजी, रमेश जाधवजी, या सर्वांच्या पसंत लावा सर।
0: या मस्त गाण्याचा आपण सगळी मिळून एकत्र आनंद घेऊया। कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद। इतकी सगळी मंडळी तुम्ही फोन करताय तर एखादं पत्र आकाशवाणीला जरूर पाठवा। एक
1: धन्यवाद
0: फोन केल्याबद्दल। धन्यवाद दादा। ऐकूया तुमच्या या आवडीच्या गीताचा आनंद घेऊया।

0: नमस्कार, मी तुंगहून रमेश नवाळे बोलतोय.
1: रमेश नवाळे तुंग.
0: सर, मला त्वमेव माता पिता तुम्ही हो, त्वमेव बंधू सखात हो, हे गीत ऐकायची इच्छा आहे. म्हणजे मनाला घाऊक करणार असा आहे. परमेश्वराशी एकरूप होण्याचा, परमेश्वराची प्रार्थना करण्याचा एक प्रकार, आणि सर्वस्व त्याग करून जे काही लोक मनापासून देवाची प्रार्थना करतात,
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये काना ऐकायला बी बरं वाटतं. त्याचं नाव काय सर मला माहित नाही.
1: बरं, हरकत नाही. आणि ऐकून बरं वाटलं. आजच्या या आधुनिक युगामध्ये सुद्धा काही लोक असे आहेत की असा विचार करतात,
0: परमेश्वर कसा आहे, परमेश्वर आपली भक्ती करेल त्याप्रमाणे परमेश्वर आहे, आणि एकरूप होऊन भक्ती करणं आणि दाखवण्यासाठी भक्ती करणं यामध्ये प्रकार आहेत. हे मनुला मनापासून एकरूप परमेश्वराची आराधना केल्याचं असं भास तर जाणवते. त्यामुळे गाणं हे मला अतिशय आवडतं.
1: गाणं तर छानच आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही फोन केलात आणि छानशी पसंती कळवली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बरं, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता?
0: आकाशवाणीचे कार्यक्रम संपूर्ण ऐकतो सर.
1: फोन केल्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रम ऐकत राहा आणि याही कार्यक्रमाचा आनंद घेऊया. धन्यवाद.

0: आरएफए श्रोते हो या गीता बरोबरच हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमात मी संदीप आपला निरोप घेतोय.
1: हॅलो आपकी पसंद

0: हिंदी चित्रपट गीतांचा मनमुराद आनंद आपण घेतला. श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या माध्यमातून अर्थात हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमामधून रसिक श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आणि या प्रसारणामध्ये मी तुमच्यासोबत आहे रेडिओ सखी प्रेरणा साठे.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: रसिक श्रोते हो आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली.
0: सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रासंगिक जागतिक खाद्य सुरक्षा दिनाच्या निमित्तानं विशेष माहितीपूर्ण कार्यक्रम वाचक स्वर महेश इनामदार यांचा ऐकूया प्रासंगिक.
3: नमस्कार श्रोते हो प्रासंगिक ह्या आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज 7 जून. दरवर्षी 7 जून हा दिवस जगभरात जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटना तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो. यामागील उद्देश एकच, प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न पोहोचावं यासाठी जनजागृती करणे. यावर्षी म्हणजेच 2026 जागतिक अन्न सुरक्षा दिनाची संकल्पना आहे ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न. जगभरात दरवर्षी कोट्यवधी लोक अन्नजन्य आजारांनी प्रभावित होतात. दूषित अन्नामुळे होणारे आजार हे केवळ आरोग्याचे नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्याही मोठे आव्हान बनले आहेत. त्यामुळे या समस्येचे ओझे कमी करून त्यावर प्रभावी उपाय शोधणं आणि सुरक्षित अन्न सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या वर्षीच्या अभियानाचा मुख्य संदेश आहे. जागतिक आरोग्य संघटना

अर्थात WHOच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी सुमारे 60 कोटी लोक दूषित अन्नामुळे आजारी पडतात. म्हणजेच जवळपास प्रत्येक 10 व्यक्तीमागे एक व्यक्ती अन्नजन्य आजारांचा बळी ठरते. यापैकी सुमारे 4,20,000 लोकांचा मृत्यू होतो. विशेष चिंतेची बाब म्हणजे 5 वर्षाखालील बालकांवर या आजारांचा सर्वाधिक परिणाम होतो. जगातील अन्नजन्य आजारांच्या एकूण भारापैकी जवळपास 40% भार हा लहान मुलांवर पडतो. WHOच्या अहवालानुसार दूषित अन्नामुळे केवळ पोटाचे विकारच होत नाहीत, तर 200 अधिक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये मूत्रपिंड, यकृत, मज्जासंस्था यांच्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे अन्न सुरक्षा हा केवळ आरोग्याचा विषय नसून सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय विकासाशी संबंधित असा हा विषय आहे. श्रोतेहो, अन्न हे आपल्या जीवनाचा पाया आहे. आपण जे अन्न खातो त्यातूनच शरीराला आवश्यक पोषण मिळते. परंतु हेच अन्न जर दूषित असेल तर ते अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतं. जीवाणू, विषाणू, बुरशी, परजीवी किंवा हानिकारक रासायनिक पदार्थ यांच्या संपर्कात आलेले अन्न आरोग्यासाठी धोकादायक असतं. अतिसार, उलट्या, पोटदुखी, अन्न विषबाधा, टायफॉइड, कावीळ यासारखे अनेक आजार दूषित अन्नामुळे होऊ शकतात. आजच्या काळात अन्न उत्पादनापासून ते आपल्या ताटापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक टप्पे असतात. शेती, कापणी, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि स्वयंपाक या प्रत्येक टप्प्यावर सुरक्षिततेचे नियम पाळले गेले पाहिजेत. अन्न साखळीतील कोणत्याही एका टप्प्यावर झालेली चूक संपूर्ण अन्न सुरक्षेला धोका निर्माण करू शकते. म्हणूनच WHO शेतापासून ताटापर्यंत सुरक्षितता या संकल्पनेवर विशेष भर देते. भारतीय संदर्भात पाहिले तर अन्न सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आपल्या देशात विविध हवामान, विविध खाद्य संस्कृती आणि मोठी लोकसंख्या असल्यामुळं अन्न साखळीतील प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणं हे आवश्यक ठरतं. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील शेतमालापासून ते मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरातील मोठ्या खाद्य व्यवसायांपर्यंत अन्न सुरक्षिततेचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात वडापाव, भेळ, पाणीपुरी, मिसळपाव, उसाचा रस, फळांचे रस, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि विविध रस्त्यांवरील खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. हे पदार्थ तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले गेले नाहीत तर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न दूषित खराब होण्याचा धोका असतो. अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही मूलभूत तत्वे सांगितली आहेत. सर्वप्रथम स्वच्छता. अन्न बनवण्यापूर्वी, वाढण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे हे अत्यंत आवश्यक आहे. स्वयंपाकघर, भांडी, चाकू, पाट, वरवंटा किंवा चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवणे हे गरजेचे आहे. फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक आहे. दुसरे महत्वाचे तत्व म्हणजे कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवणे. कच्चे मांस, मासे किंवा अंडी यामधील जंतू शिजवलेल्या अन्नात जाऊ नयेत याची खबरदारी घ्यावी. यासाठी वेगवेगळी भांडी आणि साधने वापरणं हे अधिक सुरक्षित ठरतं. तिसरे म्हणजे अन्न पूर्णपणे शिजवणे. अपूर्णपणे शिजलेले अन्न अनेकदा अन्नजन्य रोगांचं कारण ठरतं. विशेषतः मांसाहारी पदार्थ, अंडी आणि समुद्री खाद्यपदार्थ योग्य प्रकारे शिजवणे अत्यावश्यक आहे. चौथे तत्व म्हणजे अन्न योग्य तापमानात साठवणे. शिजवलेले अन्न अनेक तास खोलीच्या तापमानावर ठेवले तर त्यामध्ये जंतूंची वाढ होऊ शकते. त्यामुळं आवश्यक ते पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत आणि पुन्हा वापरताना व्यवस्थित गरम करून घ्यावेत. पाचवे तत्व. हे तत्व अत्यंत महत्वाचे आहे. हे तत्व म्हणजे सुरक्षित पाणी आणि दर्जेदार कच्चा माल वापरणे. दूषित पाणी हे अनेक अन्नजन्य आजारांचं प्रमुख कारण आहे. म्हणून पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी स्वच्छ शुद्ध पाण्याचा वापर करणं हे महत्वाचं आहे. श्रोते हो, येणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अन्न सुरक्षिततेचे महत्व अधिक वाढतं. वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळं जीवाणू आणि बुरशीची वाढ वेगाने होते. त्यामुळं उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाणे हे टाळावं. कापलेली फळे, उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ किंवा अशुद्ध पाण्यापासून तयार केलेले पेय पदार्थ यांचा वापर शक्यतो करू नये. ताजे, गरम आणि स्वच्छ अन्न सेवन करणं हीच सर्वोत्तम खबरदारी आहे. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या काळात रस्ते

0: वापरील खाद्यपदार्थ, कापलेली फळे, दूषित पाणी आणि अयोग्य साठवणूक यामुळे अन्नजन्य आजारांचा धोका उद्भवतो. त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि कमी प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं हे महत्वाचं आहे. सुरक्षित पाणी, ताजे अन्न आणि स्वच्छतेच्या सवयी अनेक आजार टाळू शकतात. आजच्या काळात अन्न सुरक्षा ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित राहिलेली नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अन्नजन्य रोगांचे निरीक्षण, संशोधन आणि नियंत्रण यावर भर दिला जात आहे. अन्नातील दूषित घटक शोधण्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा, नमुन्यांची तपासणी, डेटा विश्लेषण आणि वैज्ञानिक संशोधन यांचा वापर केला जात आहे. अन्नजन्य रोगांची माहिती गोळा करून त्यांचे कारण शोधणं आणि भविष्यात असे आजार टाळण्यासाठी उपाययोजना करणं ही प्रक्रिया आज अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. याच कारणामुळे 2026 जागतिक अन्न सुरक्षा दिनामध्ये विज्ञानाधारित उपाय, डेटा आधारित निर्णय आणि बहुविभागीय सहकार्य यांना विशेष महत्व देण्यात आले आहे. अन्नजन्य आजारांचं खरं प्रमाण, त्यामागील कारणे आणि त्याचे परिणाम याची अचूक माहिती मिळाल्यास अधिक प्रभावी उपाययोजना आपल्याला करता येतील. म्हणूनच आज जगभरात अन्नजन्य रोगांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळा, तपासण्या, वैज्ञानिक संशोधन, डेटा विश्लेषण आणि विविध विभागांमधील समन्वय यांना विशेष महत्व दिलं जात आहे. आरोग्य विभाग, अन्न सुरक्षा यंत्रणा, संशोधन संस्था, शेतकरी, अन्न प्रक्रिया उद्योग, व्यापारी, डॉक्टर आणि ग्राहक या सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास अन्नजन्य रोगांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतं. विज्ञानाधारित निर्णय आणि विश्वसनीय माहिती हेच सुरक्षित अन्नाचे सर्वात महत्वाचे प्रभावी साधन असल्याचं WHO यांनी अधोरेखित केलेले आहे. भारतात अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI अन्न सुरक्षेची मानकं निश्चित करते आणि त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करते. राज्य पातळीवर अन्न आणि औषध प्रशासन विविध तपासण्या, जनजागृती आणि नियंत्रणात्मक कारवाई करत असते. मात्र या सर्व प्रयत्नांना यश मिळण्यासाठी ग्राहकांची जागरूकता तितकीच आवश्यक आहे. आपण ग्राहक म्हणून काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. पॅकबंद अन्न खरेदी करताना उत्पादन तारीख आणि कालबाह्यता तारीख तपासावी. अन्न पदार्थांचे पॅकेजिंग सुस्थितीत आहे का ते पाहावं. अन्न पदार्थ विश्वसनीय विक्रेत्याकडूनच खरेदी करावेत. घरातील स्वच्छता आणि अन्न साठवणुकीचे नियम हे काटेकोरपणे पाळावेत. श्रोतेहो, WHO चा स्पष्ट संदेश आहे, कोणतीही व्यक्ती अन्नामुळे आजारी पडू नये, कारण अन्नजन्य आजार मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. सुरक्षित अन्न हे चांगल्या आरोग्याचे, सक्षम अर्थव्यवस्थेचे आणि निरोगी समाजाचे मूलभूत आधार आहे. सुरक्षित अन्नाचा लाभ केवळ व्यक्तीलाच नाही तर कुटुंब, समाज आणि संपूर्ण राष्ट्रालाही होतो. सुरक्षित अन्न म्हणजे निरोगी जीवन. हा संदेश आज अधिक महत्वाचा ठरतो. अन्न साखळीतील प्रत्येक टप्प्यावर काळजी घेतली, विज्ञानाधारित पद्धतींचा अवलंब केला आणि ग्राहक म्हणून सजग राहिलो तर अन्नजन्य आजारांचं प्रमाण निश्चितच कमी करता येईल. जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी सुरक्षित अन्न, निरोगी कुटुंब आणि सदृढ समाज यासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया. नमस्कार.
1: जागतिक खाद्य सुरक्षा दिनाच्या निमित्तानं विशेष माहितीपूर्ण कार्यक्रम आपण ऐकलात. प्रासंगिक वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रसिक श्रोते हो, सकाळचे 11:50 आणि 41 सेकंद झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत भावधारा. श्रोते हो, भारतातल्या निवृत्त लोकांना त्यांनी आयुष्यभर साठवलेले पैसे खर्च का बरं करता येत नाहीत याच्याबद्दलचं सुंदर संशोधन झालं बरं का. तर टंचाईच्या भारतामध्येच वाढले. रेशन कार्ड, फोनसाठी वर्षानुवर्ष त्यांना वाट पाहावी लागली. नोकरीची स्थिरता हीच सगळ्यात मोठी त्यांच्यासाठी गोष्ट असायची. 40 वर्ष त्यांनी सरकारी किंवा कॉर्पोरेट नोकरीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. ऑटोचा खर्च वाचवण्यासाठी बसस्टॉपपर्यंत चालत जायचं, शर्ट फाटेपर्यंत वापरायचा. मुलांच्या IIT कोचिंगसाठी आणि भव्य लग्नासाठी त्यांनी सुट्ट्या टाकल्या, त्या सुद्धा त्यागल्या बरं का. आज 60व्या वर्षी त्यांच्या नावावर चांगल्या भागामध्ये स्वतःचं घर

आणि 3 कोटींहून अधिकचा निवृत्त निधी म्हणजेच FD, PPF आणि म्युच्युअल फंडमध्ये जमा झालेला आहे. ते सगळा खेळ जिंकलेत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत, पण आजही मे महिन्याच्या उष्णतेत घामाघूम होऊन उठतात आणि AC 1 तास चालवल्यानंतर बंद करतात का? तर वीज वाया कशाला घालवायची हा विचार त्यांच्याकडे येतो. हीच आधुनिक भारतीय निवृत्त व्यक्तीची शोकांतिका. मालमत्तेमध्ये श्रीमंत आहेत, पैशाने श्रीमंत आहेत, पण जीवनशैलीमध्ये म्हणावे तसे वर आले नाहीत. यालाच ना आर्थिक मानसशास्त्रामध्ये स्विच फेल्युअर म्हणजेच खर्च करण्याची अक्षम्यता असं म्हटलं जातं. बघू, थोडंफार जाणून घेऊ याविषयी. कार्यक्रमाची सुरुवात करूया संजय हांडे यांचा संगीतसाज असलेल्या नाधो महानोर यांच्या गीतरचनेने. स्वरसाज देवकी पंडित यांचा.

श्रोतेहो, सतत बचत करणाऱ्या मनाची मानसिकता असल्यामुळे प्रवासामध्ये विरोधाभास असतो, वारसांचा दबाव असतो, खूप सारी भीती असते, असंख्य परिणाम आपल्या देहावरती होत असतात आणि म्हणून स्विच कसा बदलायचा म्हणजेच एक वेगळं खातं त्याच्यामध्ये उघडायचं. हे खातं पैशाचं नव्हे बरं का, आनंदाचं. हे आनंदाचं खातं उघडलं ना की आपला दृष्टिकोन बदलतो आणि शेवटी निष्कर्ष असा मिळतो की स्वतःवरती जरा खर्च केला, मन न मारता आपण मनसोक्त जगायला शिकलो तर आपण जे काही कमावलंय ना त्याचा मनमुराद आनंद घेतल्याचं समाधान मिळतं. आणि म्हणून सगळ्यात श्रीमंत मृतदेह होण्यासाठी कधीच जगू नका असं सांगावंसं वाटतं. कार्यक्रम

रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो, यानंतर दुपारी ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आणि हे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद, समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणाना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरु शिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहे

0: भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम खरं तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हा ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सई तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हंटल हो मामा चालेल म्हटलं. एव्हरेस्टवर करते मी वरून हेलिकॉप्टरनी उतरते तिथं डान्स करते पुन्हा बसते आणि येते. मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिने केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियडमध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खरं तर संकल्पना अशी चर्चेत सुचली असं म्हणूया.
1: हो.
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात आणि तुमचं डान्स करणं मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीने सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच. कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे. त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनेच केला होता. समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथे जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला आणि तो अनुभव माझ्याबरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले. परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं. मग जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. आधी मध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला. पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
0: ओके. म्हणजे त्याच्यासाठी तयारी
1: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते. मी
0: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून. आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती डान्स तिथे जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे. पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं त्याच नंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती. आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्युममध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक एक आठवड्यानंतर ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथे. मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाही आहे पण ते जे

0: माझ्या माइंड मध्ये होतं की तिथे जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे, त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
0: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची, नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेक ला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
2: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता.
1: बर.
2: आणि त्यामध्ये आम्ही 4 जणी होतो ज्या डान्स करणार होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके.
2: आम्ही 4 डान्स साठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे. ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला, आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे. या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो, किंवा स्टॅमिना, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
2: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे. आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं, गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये. एकदम लास्टला मी पोहोचले होते, कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला, तू डान्स करू शकतीस कितीही वेळ, पण चालण्याची सवय नाहीये तुला, म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाहीये, म्हणून मग मी वर्षभर पुढे एका क्लासला चालत जात होते.
1: बर.
2: हा, म्हणजे मी ते पाळलं, कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन. पण नाही, मी डेडिकेशन चालत होते, म्हणजे माझं तेच, माझी तयारी ऍक्च्युली तीच होती. आणि मानसिक तयारी, मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू
1: शकतो.
2: मी त्याच्यावर जास्त फोकस केलं.
1: बरोबर.
2: आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे, त्यामुळे तिकडचा तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं, म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
0: खरं तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे, त्यामुळे तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून, पण काही कारणास्तव त्यांना जमलं नाही. पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं. आणि दिव्याचे पण क्लासेस असतात, त्यामुळे तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची, रनिंगला पण जात होती मला वाटतं. आणि मी माझी वेगळी तयारी, म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली झाली नाही,
2: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
1: आपल्याला हे पूर्ण करायचं.
2: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला. ऑनलाईन ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही. दिवाळीचा पाडवा आहे ना, त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो, कारण चौघी चौघीकडं 4 ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली, पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधलं आणि म्हटलं आता भेटल्यावर बसू. आणि भेट काय आमची नंतर झाली नाही.
0: शेवटी आम्ही
2: एअरपोर्टवर सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला. आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू, म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय.
1: ओके.
2: आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचं.
1: ही संकल्पना सुचलेली होती, म्हणजे ठरलं एव्हरेस्ट वर करायचं. मग यामागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
2: हा, दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं, कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती. आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही होतं. आणि मला माउंटन्स खूप आवडतात, त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप, त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा. आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं, पण सगळ्यांनी एन्जॉय केलं.
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
2: मग आम्ही विनोद सर आहेत ना, तर ते घेऊन जाणार होते आम्हाला, तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता. म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे
0: आयटिनरी.

0: ऐक नरी तर मग आम्ही किती तारखेला निघणार त्यानंतर पोहोचणार मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार मग टायमिंग काय असणार आहे मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी आणि त्यानुसारच सगळं झालं.
1: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते म्हणजे हवामानाच्या दृष्टीनं विचारते.
0: हा असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता सुटेबल होता म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
1: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे ही सगळ्या गोष्टी म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल तुमची कोरिओग्राफी असेल किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता
0: ओके
1: दोघींनी पण सांगा.
0: आम्ही खूप उत्साही होतो कारण जायचं होतं म्हणून आणि त्यात आम्ही चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते पण मुलींसोबत माझा एवढा लांबचा प्रवास पहिला होता त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
2: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये आणि शेवटी तो दिवस आला आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता मग आम्ही मुंबईला पोहोचलो तिथे एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत तिथपर्यंत ठीक होतं सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे आपल्याला केवढं चढायचं आहे अजून परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं त्यामुळे आम्ही
0: पाऊस पडला
2: त्या ठिकाणी आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण पॉन्चो घालून रेनकोट घालून ते बूट्स घालून परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं ते करत आम्ही तो ट्रेक केला
0: होतो आणि मध्ये एकदा डान्स
2: मध्ये टँगोचे मोनास्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता
0: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
1: तुम्ही ठराविक ठिकाण डान्स साठीचं असं तुम्ही ते निवडलं होतं का तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
0: हा ते सरांनीच. आता आमचं कसं होतं एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं आमचं नॉलेज किती ना आमचं काही खूप नॉलेज नाही आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स करायचं एव्हरेस्ट बेस कॅम्पला पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून मग आम्ही तिथं पहिला केला. नंतर आम्ही काला पठारला केला काला पठारच्या अलीकडे थोडस काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस उंच पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो कारण बाप रे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दिवशी
1: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स -10 डिग्री टेम्परेचर होतं आणि खरं तर देवी काय म्हणतात शक्ती असेल त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं
0: आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं
2: त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती त्यामुळे हा परफॉर्मन्स खरं तर होऊ शकला.
1: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथनं निघताना म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
0: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हळूहळू पुढे जाईल तसं दमायला होणार आहे म्हणजे हे सगळं माहिती
1: कॉमन
0: वाटलं आम्हाला ते आणि मात्र तिथं गेल्यानंतर डिंगोचेला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
1: बर
0: असं झालं आम्हाला कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे ऊन असणार आहे म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता तर एकतर पाऊस सुरू झालेला होता आणि प्लस डिंगोचेला गेल्यानंतर स्नोफॉल पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात
2: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगोचे पासून डिंगोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती तर

0: टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं. तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात.
1: हा
2: म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
0: हो मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया, कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अक्लमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्सना वगैरे
1: मॅच
0: होण्यासाठी.
1: बरोबर. पण ते साधारण किती उंच होतं?
0: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
1: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचं की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत.
2: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
0: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
2: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला होता,
0: तो आम्ही दरवर्षी जातात
2: आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता
1: त्यांनी. इतक्या वर्षानंतर
2: तो आत्ताच झाला होता, आमचीच परीक्षा होती.
1: मग मी आत्ता तेच विचारलं होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही.
0: वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
2: चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ. आमचं इथपर्यंत बोलणं झालं.
1: ऍक्च्युअल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असतं तर आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो. बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं जाऊन त्याचा अनुभव घेणं.
2: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
0: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण,
2: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हती थोडे दिवस.
1: पाणीच अवेलेबल नसेल
0: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला. बॉडी टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
2: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं. तिथे एक हीटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
1: साधारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
2: 14. आम्ही 14 दिवसांचा केला
0: आणि बाकी सगळं 17 दिवस.
1: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचा डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याची वर तुम्ही काही मुद्दाम रिस्ट्रिक्शन घालून घ्या किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्ट पदार्थ खावे?
0: ऍक्च्युली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक नूडल्स वगैरे
2: बेसवाले सगळे म्हणजे ब्रेड बेसवाले
0: सगळे असे मिळतात. म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, बेसली दाल भात किंवा जर असं फार बदल.
2: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं
0: कारण
1: साहजिक
0: चवच नसते, ऍक्च्युली मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
1: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
2: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन येईपर्यंत. पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा गेली होती, म्हणजे गेलीच होती
0: सगळ्यांची. आम्हाला ब्रेकफास्ट पण झाला होता. होय, ब्रेकफास्ट पण झाला होता आम्हाला. असं कसं बसत तिघांमध्ये एकच काही तर ब्रेड घेतला.
2: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया.
1: रेग्युलर ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे त्यात तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात. तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणार, ते काय काय घेऊन गेला होतात?
0: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती, मेकअप सगळं ऑर्नामेंट सगळं घातलेलं. फक्त
1: घालून तुम्ही थोडक्यात
2: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला.
0: आधीचा
1: जेवढा होता साधारण
0: 7-8 किलोमीटर तरी असेल
2: पण ना
0: जायला फार वेळ नाही.
2: पण ना तो असं वाटतो छोटा, काउंट वाईज छोटा वाटतो पण खूप अवघड असतो, म्हणजे टफ असतो.
0: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचा असतो
2: आणि स्पीड एकदम स्लो असतं, स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
1: ऑक्सिजन लेवल कमी असतं
2: त्यामुळे.
1: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागला ऑक्सिजन?
2: नाही.

0: लकीली काही नाही घ्यायला लागलं. म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता. म्हणजे कोणाला काही
1: विचारणार होते की कोणाला तुम्हाला त्रास झाला का काही?
0: थोडा त्रास झाला मला. म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला, त्यामुळे श्वास घ्यायला ताप पण आला होता मला. हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला. पण तरी काय म्हणतात, एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
2: पण त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले, नाही एका ठिकाणी किंवा त्याच्यानंतर सुद्धा, जेव्हा कसं असायचं, सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे, इतर सामान आमची सॅक सोडली तर. मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना, कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं.
1: परी म्हणजे नुसतं वेशभूषा नाहीत बरोबर,
2: हा म्हणजे ते छोटं छोटं सामान. आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे,
0: पण नाही, ते ट्रेक करताना जाणवलं
2: म्हणजे असं, हे म्हणजे हे भरून यायचं.
1: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो वेझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर येत.
2: हा तेच, त्यामुळे तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललो.
1: ऍक्च्युअल पोहोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोहोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती, आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
2: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते, म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते. आणि बाकी काय जे नेहमीच होतं, हँड ग्लोव्ह वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता, असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते.
1: काय सांगते,
2: हो खूप तास लागले. आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं. म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही, मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही, हा माझा स्वभाव आहे. पण ना मी यावेळेला खरंच थकले होते. आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो, एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो, तिथं मला असं झालं की मला बास, आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं. आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात. आणि मी स्वतःलाच सांगायला लागले, काय बोलायला लागली अशी, एकच टप्पा राहिला आता एकच. पण नाही, तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती. आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
0: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती, त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये, काय हे म्हणून.
2: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून.
1: कारण वातावरण पूर्णच वेगळं.
2: हो ना, हो ना.
1: आणि
0: गेलेच नव्हते कधीच गेले नव्हते, त्यामुळे मला काहीच अनुभव नाही. आणि ते झाल्यावरती मला मग आईबाबांची खूप आठवण येत होती. कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आईबाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला, बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले काय नाही मिताली, काळजी करू नको, झालं नाही डान्स, जाऊ दे, तू खरं सुखरूप घरी ये. पण नाही, मला डान्स करायचाच होता.
2: ते मात्र तिचं ठाम होतं. म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं, नाही मला डान्स करायचं.
1: आता हे जे तू बोललीस, ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
0: खूप चांगला होता. म्हणजे खरं तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे, कुठली पण गोष्ट असू देत, फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते. नुसतं डान्स पुरता नाही, पण एक काय म्हणतात, खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे.
2: माझ्या मुली पण गुणी आहे दोन्हीकडनं.
1: नाही अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगला शिष्य मिळणं.
2: मी पण त्यासाठी ब्लेस्ड
1: आहे. हा, त्याशिवाय एवढ्या मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत, हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात, म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला
2: सुद्धा. आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली, डोकं मोकळं नाही ठेवायचं.
1: आणि साधारण टेम्परेचर किती होतं तिथे?
2: -10 होतं. ते
1: बापरे.
2: ग्लोव्ह पण नंतर काढले होते
1: दिसायला पाहिजे. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
0: 6 ते 7 मिनिटाचा आमचा.
2: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता आणि एक होता तो 6.5 ते 7 मिनिटाचा.
1: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणून 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं, ह्यातला फरक काय जाणवला?
2: खूप फरक आहे. एकतर सरफेस, आपल्याकडं आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय

0: प्रश्नच येत नाही, कितीही पाय मारा कसेही करा, पण आणि जागा भरपूर असते. ओके, तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी, कारण आणि कसं झालेलं, स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना, आणि बर्फात करूच शकत नव्हतो आम्हाला. तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगो तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही, म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडस अजून वरती तिथे काहीतरी होतं, मग तिथे
1: तिथं स्नो नव्हता पण खडक
0: खडक होते,
1: एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे माऊ एवढीच जागा होती ती.
0: पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला, आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर, आणि ते काय होतं, थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते, आदल्या दिवशी चार्ज केला होता तो, आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला आणि आवाज हवा होती ना, आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हता, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेर्पा असतात जे त्यांचे घोडे किंवा घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी, ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जातो ना, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघ,
1: फॉरेनर्स
0: वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय, मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं,
2: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल,
0: खरंच ना,
2: खरंच ना.
0: आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
2: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का?
0: हा, आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, चार पाच जण होते, आणि बाकी ते बाहेरचे होते, फॉरेनर्स असे होते आणि शेर्पा होते.
2: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली, कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
0: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत, त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी, म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
2: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का?
0: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत, त्यांचा स्वभाव, त्यांचं हेल्पिंग नेचर, आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळ मधले. म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
2: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन, त्यावेळेची भावना
0: छान वाटत होतं, थंडी तर वाजतच नव्हती,
1: म्हणजे थंडी वाजत नव्हती आम्हाला, डान्स करताना थंडी वाजत नव्हती, कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स, दम पडली तिथे
0: एक मिनिट विदाऊट काही राहिलं पण जास्त
1: अवघड होतं
2: बरोबर. पण तुम्ही 13 मिनिटं तशाच,
0: आणि आधीचे 4-5 मिनिटं वगैरे घालायला,
1: आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे,
0: मग सगळेजण म्हटले हा शूज घाला, शूज घाला पहिल्यांदा.
2: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठलं वगैरे नाही जाणवलं
0: आम्हाला, डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं, म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं, पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं, पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित ते एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
2: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल,
0: ती सुंदर
2: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय,
0: सुंदर वाटत होतं तिथे, म्हणजे आजूबाजूला बघताना, पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता, आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं
1: होतं,
0: त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य,
2: तिथे सुंदर, म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोतेहो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरनं खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सह

0: आम्ही हॉल्ट.
1: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होता.
0: तर काही असं वेगळा त्रास काही नाही झाला, म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं. आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही, चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि तो दिवस खूप मोठा होता, संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय चालतोय, मला असं आठवतंय तसं मला वाटतं 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो. आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही, म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
1: साधारण किती वेळाचा?
0: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला, म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण दृश्य खूप छान होतं, म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी, म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठे दमलो असू. एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच, आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं, आता बास, म्हणजे मी कधी रडले नाही ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास, आता बास संपवा ट्रेक हा.
1: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं, आपला हे जो काही आपण ठरवलंय, जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रति जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय, हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना, ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच
0: नाही. झालं असेल कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना त्यांना सेम एवढं नाही आलं. आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला.
1: जनरली इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय, आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
0: कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला पॅच. ही लवकर आली, ही हेलिकॉप्टरने आली निघाली खाली,
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझा. वेगळा एक्सपिरियन्स हो, हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो त्यानंतर आम्ही बरेच लोक, म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते,
0: 5-6 लोक सोडले तर
2: सगळेच आम्ही हेलिकॉप्टरनं खाली आलो होतो लुकलापर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून, हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसले होते. आणि तर वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेच. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान, म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या, पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे, त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
0: कारण जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथल्या रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे -19,
2: अरे बापरे आता परत इथे एक रात्र काढायची आहे असं झालं.
0: सगळ्यांना थोडस चॅलेंजिंग होतं. ही मात्र येताना मजा केली, म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत, पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
1: खूप छान, खूप छान. तुला मी त्याला विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट
2: एव्हरेस्टलाच गेले.
1: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता?
2: खूपच छान होता अनुभव. खर तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता आत्ता करायला, ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलं तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
1: कारण हे प्रत्येक
0: तिघी पण, हो ना, आणि तिघी पण कधीच

0: अशा ट्रेक ने केला आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केला. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बघा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प, आधी मध्ये कुठं काय नाही
1: बरोबर,
0: पण आता थांबाव असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठल्या कुठल्या ट्रेक्स करावेसे वाटतात.
1: खरंय, ट्रेकसाठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच, अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
0: घरच्यांचं, आईबाबांचं
1: आणि बाकी
0: शुभेच्छुक, म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी, म्हणजे कसं असतं माहिती, शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते, शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये, आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत, पण ती मनात आहे आमच्या. अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो, आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते, ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे, खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते, म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते, म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता, डॉक्टर अनिता काकू पण होत्या आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली, म्हणजे हेल्थ वाईज, म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे, म्हणजे काही लागणार
2: द्यायचे.
1: कारण आवश्यकता होती या गोष्टींची, कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
0: राहणं
1: महत्वाचं होतं.
0: जसं की आता हिला थोडा मिताललेला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला व्हॉमिटिंग आणि लूज मोशन झालं, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकी सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम, म्हणजे सगळे चांगले.
2: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असं बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
0: मिसेसने
2: दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
0: छोट्या छोट्या गोळ्या,
2: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या,
0: आणि त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे, कुणाला काय पाहिजे हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे.
2: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतो, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल, आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटते, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून, आणि आले रात्री नॉक केला आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे, हा हे होतंय हे नसतंय होत तरी पण घे.
1: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट
2: होता, फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं,
1: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्यांनी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, त्यांनाही तेवढंच
0: आनंद होता.
1: बरोबर,
0: तो वेळ त्यांच्या सोबत पण खूप छान गेला आमचा.
1: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला, तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
0: डिफिकल्ट ऍक्च्युली पूर्ण ट्रेक मध्ये आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस, वायफायचे वेगळे चार्जेस असे चालू होत होतं, त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
2: नाही माझा झाला होता, मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते, तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे, तर त्यांच्या फोनवरून मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून, आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग आईशी बोलले होते माहिती, तर असं म्हणजे मला आठवतंय की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होतं.
1: साहजिक आहे कारण
2: लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
0: बरोबर, मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना, डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला, बरोबर, तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
1: बरोबर, एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
0: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाहीये.
1: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
0: नाही, हा पहिलाच होता, सेटर आहोत.
1: खूप मस्त, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता, ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहतंय, तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस

0: सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांग ना.
1: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिलाय आणि मी आज इथे
0: खरंय,
1: म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय त्यामुळेच मी आज इथे आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले, म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
0: त्यानंतर केवढी होती,
1: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकानी ऑर्गनाईज केलं होतं आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार. आणि योगायोगाने माझ्या मामाने एक न्यूज बघितली गोव्याच्या मामाने, तर तिथं माझं एनरोलमेंट केलं आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जातंय माझ्याकडे. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
0: बरोबर.
1: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
0: बरोबर.
1: मग 2016 ला दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं,
0: दुसरं कुठलं
1: लावणीमध्ये
0: केलं. बरोबर.
1: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं,
0: वैयक्तिक
1: आणि मग एव्हरेस्ट बेसचं केलं.
0: पुढचं उद्दिष्ट
1: आहेत, अजून आहेत 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाचं पण परत काही गोष्टी मध्ये आल्या त्यामध्ये थांबलंय, आता परत सुरू करीन.
0: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
1: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्या सिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
0: बरोबर.
1: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे.
0: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या एम ए करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याची सत्ता तयारी.
1: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये, हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
2: आणि बी एड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीने आता रिसर्च पण करायचा माझं आहे प्लॅन.
0: बर, त्या दृष्टीने. आणि शिकणं सुरूच आहे.
2: शिकणं सुरूच आहे, शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येत आयुष्यभर
0: कलेमध्ये. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही, ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं. त्यामुळे तशीच साथ ती राहते आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही त्याचं जे काही वजन आहे ते जे काही वेटेज आहे ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
1: असतं
0: हे क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणखी काही विक्रम करा, खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असतात तर अजून आम्ही मजा आली असती पण ते इथे नाही आहेत. थँक्यू सो मच. खरं
2: थँक्यू सो मच इथं बोलवण्यासाठी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला

ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: गुन्हारी मारतंड या चित्रपटातलं हे गीत होतं. ग दि माडगूळकर यांचं, गायिका सुमन कल्याणपूर, संगीत वसंत पवार यांचं होतं.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आहार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
3: आपुलकी आहार.

चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं चला उठा लग्न करा या चित्रपटातलं.

बाळ पणसुले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जी के देशपांडे यांनी लिहिलेलं. कार्यक्रमात आता ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं गीत. रचना आहे जगदीश केवडकर यांची, संगीतकार प्रभाकर चोग.

सुमन कल्याणपुर यांच्या स्वरातील गीता आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अन्नपूर्णा या चित्रपटातलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत, संगीतकार स्नेहल भाटकर.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया रजनीकांत राजाध्यक्ष यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट तुमची खुशी हाच माझा सौदा, गायिका सुमन कल्याणपूर।

0: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई.

भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवनं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल.

उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत, तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाज माध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्न सुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिंते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
अचनुरंगता विदू

या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8 मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. सर्वत्र उत्साहात साजरे झालेला महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा आणि बकरी ईद, 8 नक्षल्यांना अटक आणि 5 नक्षल्यांचं आत्मसमर्पण केल्यानंतर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची पोलीस अधीक्षकांनी केलेली घोषणा, अशा महत्वपूर्ण घडामोडी मे महिन्यात घडल्या. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथं सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अॅडव्होकेट जयस्वाल यांनी समृद्ध गडचिरोली घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बुद्ध पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या बुद्ध विहारांमध्ये बौद्ध बांधवांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं. गडचिरोली इथं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं नवी दिल्लीतील प्राध्यापक डॉ निखिल अडसुळे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कौशल्य विकास आणि भारतीय पारंपरिक हस्तकलेचं जतन करण्यासाठी चालना देणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राला नवी दिल्ली इथल्या हँडीक्राफ्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल कौन्सिलनं सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता प्रदान केली. यासंदर्भातील सामंजस्य करार नवी दिल्लीतील HCSSCच्या मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, एसटीआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील गिरडे उपस्थित होते. कृषी विभागाच्या भरारी पथकानं चामोर्शी तालुक्यातील रामसागर इथं धाड टाकून संशयित अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रसंगी संबंधित कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नक्षल चळवळीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा पूर्णतः नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी केली. यानंतर आत्मसमर्पित नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बिनागुंडा आणि छत्तीसगडच्या सीमेवरील काकूर गावानजीकच्या जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना होड

0: खून काढत अनेक शस्त्र आणि स्फोटक जप्त केली. नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोलीतील दोन भावंड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा इथल्या एका युवकाचा समावेश होता. त्यांच्याकडून कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर तसंच 50, 100 आणि 200 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगानं भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थ्यांची नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 21 मेचा दिवस गडचिरोली वासियांसाठी अत्यंत दुःखद ठरला. गडचिरोली येथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यामुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. प्रस्तावित स्टील प्रकल्पांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील 14 गावांतील हजारो स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या बॅनरखाली चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी झालेल्या सभेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संबोधित केलं. गडचिरोली येथील दंडकारण्य शैक्षणिक सांस्कृतिक विकास आणि संशोधन संस्थेचे सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख तथा प्रख्यात समीक्षक डॉ प्रमोद मुनघाटे यांच्या आदिवासी साहित्य एक मुख्य प्रवाह या संपादित ग्रंथासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विपुलश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बकरी ईद हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. मशिदीमध्ये सामूहिक नमाज अदा केल्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 1:45 झालेली आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला योगिता बर्वे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आयसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: हिंदी आणि मराठीत ज्या दिग्दर्शकाचं नाव आपण अभिमानाने घेऊ शकतो ते आहे व्ही शांताराम. त्याने त्यांच्या राजकमल बॅनरखाली अनेक कलात्मक सामाजिक भान असलेले तसेच भव्य दिव्य असे नृत्य गायनाला वाहिलेले जनक जनक, अमर भूपाळी, दहेज असे अनेक आर्थिकदृष्ट्या ब्लॉकबस्टर म्हणता येईल असे चित्रपट दिलेत. आत्ता मी ज्यांच्यावर बोलणार आहे तो असाच सामाजिक जाणीवेतून नाह आपटे यांनी लिहिलेल्या न पटलेली गोष्ट या कादंबरीवरती आधारित आहे. चित्रपट आहे कुंकू. समाजात मान्य नसलेल्या आणि कुटुंबियांच्या मनात पक्क्या असलेल्या बाबींवर सिनेमा काढलं त्यातून लोकांनी तो स्वीकारणं हे अवघड असतं. सुधारणामध्ये काळ होता हे मानलं तरी एखादी गोष्ट पुस्तकात वाचून आवडणं वेगळं आणि पडद्यावर बघणं अगदी भिन्न गोष्टी आहेत. इथे दुनिया ना माने हा हिंदी आणि कुंकू हा मराठी दोन्ही चित्रपट नुसतेच लोकांनी स्वीकारले नाहीत तर चक्क डोक्यावरती घेतले. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची किंवा भारतीय सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे आजही लोकांना आवडतं. व्ही शांताराम यांच्या हातात कथा गेली की त्याचं सोनं करत असत. मग ते ऐतिहासिक पौराणिक वा सामाजिक असो त्याच्या गरजेनुसार पात्र निश्चित ते करत असते. कुंकू मधील नीरा ही त्या काळची माधुरी दीक्षितच झाली होते. तिच्या वयस्क पतीची भूमिका केशवराव दाते यांनी केली होती. या कथेत पत्नीने न स्वीकारलेल्या पतीच्या मनाची उलघाल, लंबकाच्या घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज त्यांच्या हृदयाच्या ठोक्याशी आणि त्यांच्या अपराधीपणाशी दाखवला गेला आहे तो आपल्याही मनाचा ठाव घेतो. दुसरी गोष्ट नीरा निष्ठेने करते ते म्हणजे त्या घराचं गृहिणीपद ती निघूतीने सांभाळत असते. घरातल्या छोट्या

असं तिशी ते मैत्री करते. त्या दोघींचं गाणं निसर्गाचा विभ्रम दाखवण्याच्या बहाणे त्या घरात गेलेला काळ कल्पकतेने दाखवला आहे. तोच प्रकार रस्त्यावर गाणाऱ्या मुलाच्या तोंडचं गाणं मला शुद्ध तुझं तिच्या विचारांना निश्चयाचं बळ देतो. दरम्यान काकासाहेबांचा शिकायला शहरात असलेला मुलगा घरी आलेला असतो. तो चांगलाच उदाड असतो. तसं तो नात्याने नेहऱ्याचा मुलगा लगत असतो. तो तिच्याशी लगट करू पाहतो तेव्हा ती त्याला छडेने चांगलाच प्रसाद देते. तिचं हे तेजस्वी रूप बघून काकासाहेब भारावून जातात. त्यांना आपली चूक चांगली समजते. अशा मुलीचं जीवन आपल्यामुळे काळवडलं म्हणून ते तिला कुंकू पुसायला भाग पाडतात आणि तिला आपली लेख म्हणून जवळ घेतात. ते म्हणते, धर्माला आणि समाजाला हे पटणार कसं? त्यावर ते म्हणतात, त्यांना माझ्यासारखा म्हातारा नवरा पटला तर त्यांची पर्वा कशाला करतेस तू? तू आपलं जीवन माझ्यानंतर विवाह करून आनंदात घालव. त्याच काळात त्यांच्याकडे तातासाहेबांची विदेशी गेलेली मुलगी आलेली असते, जे काम शकुंतला परांजपे यांनी केलंय.

0: तसं तो नात्याने नेहराचा मुलगा लगत असतो, तो तिच्याशी लगट करू पाहतो, तेव्हा ती त्याला छडेने चांगलाच प्रसाद देते. तिचं हे तेजस्वी रूप बघून काकासाहेब भारावून जातात. त्यांना आपली चूक चांगली समजते. अशा मुलीचं जीवन आपल्यामुळे काळवडलं म्हणून ते तिला कुंकू पुसायला भाग पाडतात आणि तिला आपली लेख म्हणून जवळ घेतात. ते म्हणते, धर्माला आणि समाजाला हे पटणार कसं? त्यावर ते म्हणतात, त्यांना माझ्यासारखा म्हातारा नवरा पटला तर त्यांची पर्वा कशाला करतेस तू? तू आपलं जीवन माझ्यानंतर विवाह करून आनंदात घालव. त्याच काळात त्यांच्याकडे तातासाहेबांची विदेशी गेलेली मुलगी आलेली असते. जे काम शकुंतला परांजपे यांनी केलंय ती नेराच्या बाजूने ठामपणे उभी राहते. तिला आपल्या वडिलांचं हे लग्न अगदी अनुचित आणि नेरेवरती अन्याय करणारं वाटतं. शांता आपटेचा अभिनय, तिचे फणी करंड्यासमोर उकडवं बसून कुंकू लावणं आजही स्मृतीत ठळक झालेलं चित्र आहे. अखेर ती आपण मुक्त झाल्याचा आनंद स्पष्टपणे व्यक्त करते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला कुंकू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: कृषी वाणी।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। भात शेतीच्या खाचरात भात पिकाबरोबर मासे पाळणे म्हणजे एकाच क्षेत्रात एकाच कालावधीत दोन उत्पादनं मिळतात, म्हणजे ही पद्धत आर्थिकदृष्ट्या नक्कीच फायद्याची आहे। कमी खर्चात अतिशय पौष्टिक आणि प्रथिनयुक्त खाद्याची निर्मिती या पद्धतीने करता येते। शिवाय भात पीक आणि मासे एकमेकांना पूरक आहेत। भात खाचरात साचून राहणाऱ्या पाण्यामध्ये भात पीक आणि मासे दोघेही चांगले वाढतात, जगू शकतात। जास्त काळ पाण्याखाली असणारी ही भात खाचर मासे संवर्धनासाठी उपयुक्त ठरतात। 120 ते 140 दिवस मत्स्य संवर्धनासाठी भात पिकाच्या पक्वतेचा कालावधी पुरेसा होतो। किंबहुना भात कापणीनंतर एखाद्या दुसऱ्या डबक्यात हे मासे जमा करून पाळावेत। राहिलेल्या क्षेत्राची मशागत करून 2-2.5 महिन्यांनी उन्हाळी भाताची लागवड केल्यास पुन्हा पाणी सर्व खाचरभर उपलब्ध झाल्याने हे मासे जवळजवळ 10 ते 11 महिने वाढवता येतात, म्हणजे माशांचं उत्पादन चांगलंच वाढतं। भात खाचरातले किडे, गोगलगाय, अळ्या, शेवाळ इत्यादी भात पिकाला अपायकारक असणाऱ्या बाबी मासे खाऊन फडशा पाडतात, त्यामुळे भाताचं 1.5 पटीने उत्पादन वाढतं। भात खाचरात मत्स्यपालन करताना पहिल्यांदा उपयुक्त अशी भात खाचरं तयार करावी लागतात। भात खाचराच्या चारही बाजूने 2x2x2 फूट लांबी रुंदी खोलीची चर काढावी। त्यातील निघणारी माती सभोवारच्या मूळच्या बांधावर चांगली दाबून घ्यावी, बांध बंदिस्ती करून घ्यावी, म्हणजे पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत होईल। बांधाची बांधणी पक्की करावी, म्हणजे पावसाळ्यात फूट तूट होणार नाही, पाणी वाहून जाणार नाही। पावसाळ्यात पाणी आत घेण्यासाठी आणि जादाचे पाणी बाहेर सोडण्यासाठी सिमेंट पाईपचा वापर करावा आणि त्यांच्या तोंडाला भक्कम अशी जाळी बसवावी, म्हणजे मासे बाहेर जाणार नाहीत किंवा जादा पाण्याच्या दाबाने बांधाची फूट तूट होणार नाही। भात पिकाच्या कापणीच्या दरम्यान साठवलेलं पाणी कमी झाल्यानंतर सभोवार काढलेल्या चरातील पाण्यात मासे आश्रय घेतील। दुसरे उन्हाळी पीक घेईपर्यंत या चरातल्या पाण्यावर माशांचे संगोपन करता येऊ शकते। चर खोदल्यामुळे भात पिकाखालच्या क्षेत्रात घट येते, त्यामुळे भाताचे उत्पादन जरी घटले तरी ही घट माशांच्या उत्पादनातून भरून निघते। तोटा न होता दुहेरी उत्पादन मिळते। सभोवतालच्या चरामुळे मधल्या थोड्या उंच भागावर भाताचे पीक चांगलेच येते। भात खाचरात भात पीक आणि मत्स्यपालन करायचे म्हटले की जास्त काळजी घ्यावी लागते। त्यासाठी सभोवार चर काढल्यानंतर त्याच मातीचा बांध बंदिस्ती करण्यासाठी वापर करून बांध पक्के करून घ्यावेत। त्यानंतर योग्य ती खतं घालून भात खाचर भातरोप लावण्यासाठी तयार करावं। उशिरा तयार होणाऱ्या आणि उंच वाढणाऱ्या भाताच्या जातीचा वापर करावा, भातरोपांची लागण करावी। भात रोपाची लागवड पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवसांनंतर या भात खाचरातल्या पाण्यात सायप्रिन्स, चिलापिया यांची 50 ते 100 मिलीमीटर आकाराची बोटुकली एकरी 2000 नग सोडावीत। त्याचप्रमाणे यासोबत जिताडा, मरळ यांची 400 बोटकलीही सोडावीत। माशांच्या चांगल्या वाढीसाठी

0: माशांच्या वजनाच्या 2% रोज पूरक खाद्य खाचरात सोडावे. भात पीक काढल्यानंतर माशाची वाढ झालेली असते, त्यावेळी मासे पकडावेत. अगर चारी बाजूच्या चरात 2 महिने संवर्धन करून उन्हाळी भात पिकाचे नियोजन करून हेच मासे पुन्हा उन्हाळी भात काढेपर्यंत वाढवावेत. साधारणतः अशा माशांना 10 ते 11 महिने वाढण्यासाठी मिळाल्याने भरपूर खाद्य आणि भरपूर पाणी भरपूर क्षेत्र मिळाल्याने मासे किलोच्या आसपास वजनाचे होतात. मत्स्य संवर्धन काळात रासायनिक खतांचा वापर, भातावरील कीड रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशके रोगनाशके वापरण्याचं टाळावं. तणनाशकाचा वापर टाळावा. भात खाचरातल्या पाण्यात भात पीक आणि मत्स्यपालन केल्यास एकाच क्षेत्रात एकाच वेळी 140 दिवसात भाताचे आणि माशाचे असे दुहेरी उत्पादन घेता येते. भाताच्या वाढीसाठी खतं आणि औषधं यांच्यावर नियंत्रण असल्याने सेंद्रिय पद्धतीने भाताचे उत्पादन आपोआप मिळते आणि खर्चात बचत होते.
1: वाचक स्वर स्वप्निधा शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतू बदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्य नेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुसं ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालणे

0: असल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशावेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत परिसर.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव असतर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून आयसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानर जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावरून त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळी निशाचरच असतात. शाकाहारीच तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळ गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळ इतर निशाचर प्राण्यांच्या हालचाल

0: वरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं खारी बाहेर राहणारी बटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्रकिनाऱ्यावर बिळात राहतात, भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कुजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव, हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादे टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनुपमा देवराजन यांचं गायन आपण ऐकत होतात. राग अभोगी, वाचस्पती आणि राग मालिका आपण ऐकलीत. त्यांना व्हायोलिन साथ सतीश शेषाद्री आणि मृदुंगम साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. आज संध्याकाळी 5:02 कर्नाटक संगीतात

टी एस नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदुंगम वादन आपण ऐकू शकाल. ताल मिश्र चापू आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12. तेव्हा अवश्य

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार। आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली। 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे। गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैसे इतके झालेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय। जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं। जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिष दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय। ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते। काही उमेदवारांना भाजपात भीती दाखवून

निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानूबचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेशकुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव खुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल

0: प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर के एल राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8 मानांकित 19 मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया वालिन्स्काचा 6-3-6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा आता समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार. आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरील लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या नोंदींचा हा सारांश आहे.

अरे

मध्यम लहरी 239° आठेक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. यानंतरच्या

0: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो नमस्कार. यानंतरच्या प्रसारणात मी आपल्यासोबत आहे वरदा सबनीस. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.
1: हे पहिली

0: पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये देना पहिली शंभराची नोट माझ्या
1: बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.

0: देवता या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली. कार्यक्रमात यानंतर राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत सुशीला चित्रपटातलं.

0: श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवल्यास करायच्या उपाययोजना. घट्ट कपडे सैल करावेत. रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं. थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं. रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी. तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं. जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेले जगदीश खेबुडकर यांचे गीत, आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा आवाज, फटाकडी या चित्रपटासाठी.

0: आता चांगलं झालं की
1: लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
0: आता आणि काय उरलं.

0: आणि आता कार्यक्रमात शेवटी पिंजरा चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबूडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.
1: अशी कुठं चालली?

0: Cunagi, go Cunagi, Yaji, Yaji, Lazinoco,
1: Mala, Lagi, Nachi. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:30 होतात. आता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला युवावाणी मुंबई केंद्रावरून.

0: हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीय. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं स्थान, याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर, त्यांच्याशी बातचीत केलीये डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्स्टर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर MA, MEd, MPhil, SET, PhD आहेत. सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये, अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 चे अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी, गडिंग्लज आणि कागल येथे गट शिक्षण अधिकारी या पदावर काम केलं आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 वर्षे काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडे असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहाय्यक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर वाचनाची आणि लेखनाची देखील आवड आहे आणि मी जवळपास 5 पुस्तकं संपादित केलेली आहेत आणि 2 पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा, यामध्ये उपक्रमशील शिक्षक यांची मी एकत्रित माहिती या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित केलेली आहे आणि त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आला त्याच्यावरती मी माझ्या तालुक्यामध्ये कागलला गट शिक्षण अधिकारी असताना जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्या अंतर्गत राबवले त्याच्या अंतर्गत मला जे अनुभव आले त्यावर मी ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे.
1: सर, आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत आणि यानुसारच ऑनलाईन शिक्षण पद्धती एक खरोखर फायदा विद्यार्थ्यांना किंवा लोकांनाही होत आहे, परंतु यामध्ये फायद्याबरोबर ज्याची आव्हाने खूप मोठी आहेत. तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे थोडस समजावून सांगा.
2: 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञान मानलं जातं आणि याच्यामध्ये माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती याचं पण थोडक्यात असं याबाबत बोलता येईल की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या द्वारे जे अंतरक्रिया घडवून आणली जाते त्याला ऑनलाईन शिक्षण असं म्हटलं जातं. मग इलेक्ट्रिक उपकरणं याच्यामध्ये अनेक आलीत, मोबाईल आला, संगणक आला, लॅपटॉप आला, या माध्यमातून इंटरनेटशी जोडून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो. असे थोडक्यात आपण ऑनलाईन शिक्षण याला आपण म्हणू शकतो.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही खूप वर्षापासून प्रचलित आहेच, परंतु याला सर्वात जास्त उभारी मिळाली किंवा ही शिक्षण पद्धती लोकांसमोर आली तो काळ म्हणजे कोविड नंतरचा. तर कोविड नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाले?
2: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अधोरेखित झाल्या आणि मग सगळं जग थांबलं, शिक्षण थांबलं आणि अशा कालावधी

0: शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी, शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला गेला. आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर कोविडच्या कालावधीनंतर तो एक शिक्षणाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण आणि शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं आहे. आणि थोडक्यात असं म्हणता येईल की डिजिटल शिक्षणाचा वेग ह्या कोविड नंतरच्या काळामध्ये वाढलेला आहे. शाळा महाविद्यालय जे असतील त्याच्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसाराने प्रचार केलेला आहे. आणि आज बहुतांशी शिक्षक आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत आणि शिकवत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गतीनं आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं ती गती सुद्धा वाढलेली आहे. कारण एक पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आणि ऑनलाईन शिक्षणाचं महत्व अधोरेखित झाल्यानंतर याची खूप मोठी गती वाढलेली आपल्याला दिसून येते. आज देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू दे किंवा ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो याच्यामध्ये सुद्धा शासनानं डिजिटल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे. आणि काही जिल्हा परिषद शाळा 100% आपण डिजिटल केलेला आहे. मी कागलमध्ये असताना 100% वर्ग खोल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला डिजिटल साधन म्हणजे 32 इंची अँड्रॉइड टीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे डिजिटल वर्ग सुद्धा झालेले आहेत.
1: नक्कीच सर. सर, 4 खोल्यांच्या मध्ये बसून शिकण्याची आणि शिकवण्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांना सवय होती, तर पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली यामध्ये मुख्य फरक असा कोणता आहे आपल्या दृष्टीनं?
0: आपण आता बघतो की आज देखील आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत दिलं जाणारे शिक्षण, आता तुम्ही जे म्हटलं तीच शिक्षणाची एक संकल्पना होती आणि अजून देखील आहे. आणि या बदलत्या युगामध्ये आपल्याला जे काय इतर क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला लागलेला आहे. आणि त्यामुळे साहजिकच आपण शिक्षण विभागानं सुद्धा हे बदलतं तंत्रज्ञान तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणामधला जो फरक आहे तो हाच आहे की पारंपरिक शिक्षण हे 4 भिंतीच्या आत दिलं जातं, पण ऑनलाईन शिक्षण हे कुठेही दिलं जातं, त्याला वेळेचं स्थळ काळाचं बंधन राहिलेलं नाही. पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये ठराविक वेळेमध्ये एकत्र येऊन विद्यार्थी आणि शिक्षक ही पारंपरिक पद्धत आपण म्हणतो. पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलो, शिक्षक आपल्या घरामध्ये बसून आणि विद्यार्थी आपल्या घरामध्ये बसून शिकू शकतो, म्हणजे जे ज्ञानाचं आदान प्रदान आहे, संवाद आहे, याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं जात आहे. हा मुख्य फरक आहे. इकडे बघायला गेलं तर पारंपरिक शिक्षणामध्ये भौतिक सुविधांची गरज लागते. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला पाहिजे तो एकत्र बसून शिकला पाहिजे, त्यामुळे इमारत आल्या, वर्गखोल्या आल्या, भौतिक सुविधा आल्या. इकडे मात्र तसं नाही. इकडे भौतिक सुविधांची अत्यल्प लाभ उपलब्ध करून दिला तर चालतात आणि एकमेकाद्वारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे संवाद साधला जातो. तर आज पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षणार्थिकांची जी तंत्रज्ञान वापरलं जातं, जी शैक्षणिक साधनं वापरली जाते, ती खडू, पळा, चित्रे, नकाशे ही मर्यादेपर्यंत त्याचा वापर केला जातो. ऑनलाईन शिक्षणामधला शिक्षक जर आपण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करून होणारा शिक्षक आपल्याकडे इथे दिसतो. नव्या युगातील नवा शिक्षक हा ऑनलाईन शिक्षण मधला दिसतो. पारंपरिक पद्धतीनं जे शिकवलं जातं तो शिक्षक, म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे. हे आकलन न होता फक्त लिहून घेण्याच्या ह्याच्यामध्ये असतो. इकडं म्हटलं ऑनलाईन शिक्षणामध्ये ती जी काही माहिती आहे ती अनेक वेळा सोशल मीडियावरची आपल्याला बघण्याची सोय उपलब्ध असते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, समजून घेऊन बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो. हा मुख्य फरक आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये आज जर बघितला शाळा महाविद्यालय भरण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये काही काही मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारंपरिक शिक्षणामधले काही अडथळे देखील आहेत की वाहतुकीची सोय असेल, वाहतुकीची साधनं असतील, याच्यामुळे सुद्धा इतर कामामध्ये व्यत्यय होऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं काही नाही. विद्यार्थी शिक्षकांना बाहेर पडायची सुद्धा गरज भासत नाही. काही ठिकाणी दळणवळणाची सोय नाही, काही ठिकाणी पुढील शिक्षणाची सोय नाही. अशा मुलांना आपलं घर गाव सोडून इतर गावामध्ये इतर शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं. तिथं त्याचा येण्याजाण्यामधला वेळ जातो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं नाही. तू घरी बसून शिकू शकतो, त्याचा जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो, श्रम वाचू शकतात, पैशाची बचत होऊ शकते. हा मुख्य फरक दोन्हींमधला दिसून येतो.
1: नक्कीच सर.

0: सर, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, तर या विद्यार्थ्यांवरती या ऑनलाईन शिक्षणाचा किती प्रभाव ठरत आहे?
1: बरोबर आहे, आपण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या आधुनिक युगामध्ये जगामध्ये एक वेळ खिशामध्ये पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. आणि साहजिकच आहे ते, आपण त्या मोबाईल मार्फतच पैशाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो. तसंच अनेक प्रकारची माहिती ज्ञान त्याच्यामार्फत सुद्धा उपलब्ध होते. आणि या युगामध्ये जसं आपण मोबाईल बघितलं, संगणक असेल, स्मार्ट बोर्ड असतील, याचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्यावर आपल्याला दिसून येतो. किंबहुना मोबाईलचा वापर सुद्धा विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसतायत. आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वयं लर्निंग याला त्याची सुद्धा सवय लागायला लागलेली आहे. स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतायत.
0: सर, ज्यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये बसतात त्यावेळी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याचं 1-to-1 आय कॉन्टॅक्ट असतो, एकमेकाचे हावभाव कळत असतात, विद्यार्थ्याचं लक्ष किती आहे ते शिक्षकांना कळत असतं, आणि शिक्षकांची शिकवण्याची किती ओढ आहे ते विद्यार्थ्याला कळत असतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवणे किती कठीण असते?
1: विद्यार्थ्यांचं अवधान टिकवणं खरं तर पारंपरिक किंवा ऑनलाईन शिक्षणामधली एक खूप मोठी समस्या किंवा एक मोठं आव्हान आहे. याचं पारंपरिक शिक्षण मध्ये तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं शिक्षकांचं नियंत्रण राहतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आणि अवधान टिकून राहणं किंवा एकाग्रता टिकून राहणं हे वयानुरूप असतं. लहान वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर मुलं चंचल असतात, त्यांना 10-20 मिनिटं अध्यापन केल्यानंतर त्यांची एकाग्रता काही वेळा टिकून राहत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ऑनलाईन उपकरण असतं आणि साहजिकच 5-10 मिनिटांनंतर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याच्यामध्ये गेम्स आहेत, इतर काही व्हिडिओ सुद्धा असू शकतात, तो ते मग बघू शकतो आणि याच्यामध्ये शिक्षणापासून तो तिकडे टर्न होऊ शकतो आणि याचा एकाग्रतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. पण याच्यावरती जसं प्रत्येक तंत्रज्ञान असेल, प्रत्येक पद्धती असेल, त्याच्यामधले गुण आणि दोषही असतातच. काही दोष जरी असले, त्रुटी उणीवा जरी असल्या, तरी त्याच्यावरती आपण प्रभावी असं परिणाम सुद्धा शोधून काढून मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची एकाग्रता टिकवण्यासाठी छोटे छोटे घटक, आपण जर उपघटक त्याचे केले, आपली भाषा अध्ययनाची जी सोपी बनवली आणि त्या तंत्रज्ञानामधून नेमकं आपण काय शिकायचं हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं. आज चीनमध्ये मी ऐकलंय की काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होऊन त्यांचं अवधान कुठंपर्यंत टिकून राहतं याच्यासाठी प्रयोग सुद्धा केलेले आहेत इतर देशामध्ये, की हेडबेड्स देणं आणि त्यांच्या मार्फतमध्ये यायचा वापर करून विद्यार्थ्याचं लक्ष कुठंपर्यंत आहे, तो एकाग्रतेनं ऐकतोय का नाही, शिकतोय का नाही, याच्यावरती सुद्धा आता तंत्रज्ञानानं उपाय शोधून काढलेले आहेत. आणि विद्यार्थी विचलित होतोय, विचलित झालेला आहे हे समजल्यानंतर तशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
0: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो, त्या पद्धतीने
1: या पद्धतीचं आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
0: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया बरेचसे साधनं विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
1: बरोबर आहे, साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे ती इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहेत त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतो. आज आपल्याकडं काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट TV, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याची सुद्धा काही ठिकाणी उपलब्धता नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसं करायचा याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडं जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे

0: साधनं उपलब्ध आहेत, त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो ही देखील अडचण आहे.
1: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
0: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेली आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची ॲप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा, हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईलमार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागलला, मी गट शिक्षण अधिकारी असताना, आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक, त्यांचं मी प्रत्येक विषय निहायनी येताना लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतोय हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं. आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता हे त्याच्यामधला एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरचे व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ते वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या, कुठेही, कधीही आणि कितीही वेळा. ती शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
1: सर, आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता त्याचा नेमका अर्थ काय?
0: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे पण AI जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आता वापर केला जातो. आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल, सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना MKCL बरोबर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही AIचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये AIचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. AIची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं, आपल्याकडं आज जिल्हा परिषद शाळेमध्ये, सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानानं परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो, त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा. स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड TV असेल, LCD प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल. आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारचे आहेत तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्स मध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेच भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे?
0: बरोबर आहे. सवयीचा परिणाम

0: ना आणि सवयीच्या आहारी जाणं. आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातले भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत, त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. ही विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की पालकांनी देखील ह्या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहाय्यक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण या प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
0: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं, एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता, पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची, विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं आपण चढदिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे ही शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे, याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं, किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतो त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे एक शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ते जे संसाधनं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचं मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी, अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम, काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर कसा करायचा, आपल्या घटकाशी अनुरूप विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्या समोर आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला 20 वर्षी जर अवगत झालं असेल तर आता ते 8 वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ती माहिती होतं. इतकी शार्प पिढी, हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकाने आपल्याला अद्ययावत करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे, म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो, एका क्लिकवरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो, म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे, कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते, त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं. म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढं आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याचे मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या समोर हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभं राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.
2: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली होती. डॉक्टर

दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय, पण या विषयाची आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या. नमस्कार. युववाणी, निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर एमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या आणि 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
6: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती.

खुल्या. कधी रानात भांगलण पेरणी करताना, पहाटेच्या प्रहराला जात्यावर दळण दळताना, सणासमारंभात, लग्न समारंभात, आपल्या कामात एकरूप होतानाच ओठातून ती सहजपणे गुणगुणत राहते. ती करत असलेले श्रम आणि तिच्या ओठी येणारी ही गाणी याचा अतूट असा संबंध आहे. श्रम संस्कृतीशीच निगडीत अशी ही गाणी आहे. ती करत असलेल्या कोणत्याही कामाचा विशिष्ट ताल तोच तिच्या गाण्याचा ताल. गायकाला जशी स्वरांसाठी तंबोऱ्याची साथ मंडळी, तशीच या स्त्रीला जात्यावरच्या घरगरीची साथ, दहीताकाच्या घुसळणीची साथ, सप सप भांगाळणाऱ्या खुरप्याची साथ. या तिच्या कामाच्या लयीबरोबरच तिच्यातील अंतरलय ही तद्रूप होते आणि मग एक सुंदर काव्य तिच्या हृदयातून ओठात येतं आणि उमलत राहतं. आणि मग ओळीनं एकापाठोपाठ एक ती ओव्या ओवत राहते. सगळ्या देवादिकांची आपल्या या ओव्यातून ती गुणगान गात राहते. पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशीखाली राम पोथी वाची. दुसरी माझी ओवी, शुद्ध नाही कोठे, ध्यानी मनी भेटे पांडुरंग. तिसरी माझी ओवी, तीन त्रिकुटी गाईली, लक्ष तुळस वाहिली विष्णुवरी. आणि मग या तुळशीचं वर्णन करताना मंडळी तिची जिव्हा थकत नाही. पहिली माझी ओवी ग तुळशीच्या पाना, सेवा करी कृष्ण कान्हा, येरेबा विठ्ठला. दुसरी माझी ओवी ग तुळशीचा नेम, तुळशीखाली झोपे राम, येरेबा विठ्ठला. तिसरी माझी ओवी ग तुळशीचे चरण, 33 कोटी देव येती शरण, येरेबा विठ्ठला. चौथी माझी ओवी ग तुळशीला भार, वैष्णवाच्या गळा हार, येरेबा विठ्ठला. असं मग एकामागोमाग एक ती तुळशीचं कौड कौतुक करत राहते. आणि मग या अनुषंगानं पुराणातल्या कथा तिला स्मरतात आणि त्याची ही गुंफण ती या गाण्यातून करते. विठ्ठलाच्या ओव्या गाताना ती म्हणते, पहिली माझी ओवी, ओवी गाते मी जगतरा, माझ्या विठ्ठला पवितरा. दुसरी माझी ओवी, त्याला दुशिंग नाही काही, लक्ष लागलं हरिपाई. वा. तिसरी माझी ओवी, काय त्रिगुण आठविला, सावळा पांडुरंग देवजनीला भेटी आला. पांडुरंगाच्या ओव्या गाताना प्रत्येक ओवीत ती संतानाही गोवत राहते. तुकाराम, जनाबाई, सावतामाळी, ज्ञानोबा यांची नावं ती घेते. सर्व देवदेवतांना मोठ्या प्रेमानं ती बांधत राहते आपल्या ओव्यातून. तिचा भोळाभाव या ओव्यातूनच प्रकटत राहतो. अशा ओव्या म्हणजे इथल्या ग्रामसंस्कृतीचं, इथल्या लोकसंस्कृतीचं दर्शनच आहे मंडळी.

आया तुळशी तुळशी काली राम ग आया तुळशी।

0: देव झोपल झोपल उठई वाग
1: पंढरी पाठई वाग सोन्याच्या मंडपात गई देव झोपल

0: सदाशिवाग
1: सरविदिच्या देवाग
0: सरविदिच्या देवाग ब्रह्मी सनु सनु सदाशिवाग ब्रह्मी सनु सनु सदाशिवाग चवते भवी गातोग चवते भवी गातोग अंजनी छाया निछाया मारुती लाग अंजनी छाया निछाया मारुती लाग
1: चवती वी गातोग चवती वी गातोग।

पाच विवी गातुग गातु पाचिया पांडवा लाग गातु

0: अनुसयाची सयाची महिमा मोठी ग
1: साईब विगा तू ग साईब विगा तू ग अनुसयाची सयाची महिमा मोठी ग अनुसया

0: सतवीव विघातुग सतवीव विघातुग गातु सातिया सतिया सुरा लग गातु सातिया सतिया सुरा लग
1: सतवीव विघातुग सतवीव विघातुग गातु सातिन्या सतिया सुरा लग गातु सातिन्या सतिया सुरा लग
0: सतिया सुरा लग माझी बाळाबाई ग सुखी नांदती सासुऱ्या लग सुखी नांदती सासुऱ्या लग
1: सतिया सुरा लग माझी बाळाबाई ग सुखी नांदती सासुऱ्या लग सुखी नांदती सासुऱ्या लग
0: गुरुगरला माझ्या लग गुरुला माझ्या लग आकडी दुधावी दुधावी याचा पिलाग आकडी दुधावी दुधावी याचा पिलाग
1: गुरुगरला माझ्या लग गुरुला माझ्या लग आकडी दुधावी दुधावी याचा पिलाग आकडी दुधावी दुधावी याचा पिलाग
0: दुधावी याचा पिलाग सयानु किती सांगू ग दीनानंद ये नंद ये गुरु की लाग दीनानंद यो नंद यो गुरु की लाग
1: आगडी दुधावी याचा पिलाग सयानु किती सांगू ग दीनानंद यो नंद यो गुरु के लाग दीनानंद यो नंद यो गुरु के लाग
0: पंडवीरच्या वाट ग पंडवीरच्या वाट ग इटू राख तू जुंदई लाग इटू राख

0: मूर्ती लावी ती लावी ती मंजुई राग मूर्ती लावी ती लावी ती मंजुई राग
1: पंढरीचा इटोग मला नात्यान नात्यान लागे वाऊग मला नात्यान नात्यान लागे वाऊग
0: पंढरीचा इटोग पंढरीचा इटोग मला नात्यान नात्यान लागे वाऊग मला नात्यान नात्यान लागे वाऊग
1: नात्यान लागे वाऊग सोन्याच्या यंत्रावग चोळे शिवत शिवत नाम देवग चोळे शिवत शिवत नाम देवग
0: नात्यान लागे वाऊग सोन्याच्या यंत्रावग चोळे शिवितो नाम देवग चोळे शिवितो नाम देवग
1: पंढरपुरा मंदिर कोण सोन्याच्या सोन्याच्या जोडव्याची ग कोण सोन्याच्या सोन्याच्या जोडव्याची ग
0: पंढरपुरा मंदिर ग पंढरपुरा मंदिर ग कोण सोन्याच्या सोन्याच्या जोडव्याची ग कोण सोन्याच्या सोन्याच्या जोडव्याची ग
1: सोन्याच्या जोडव्याची ग इटल देवाची ग राणी इटल इटल बडू द्याची ग राणी इटल इटल बडू द्याची ग
0: सोन्याच्या जोडव्याची ग इटल देवाची ग राणी इटल इटल बडू द्याची ग राणी इटल इटल बडू द्याची ग
1: कांडगा गावीच्या मठावरी ग गावीच्या मठावरी ग तिथ कशाचा कशाचा गलब लाग तिथ कशाचा कशाचा गलब लाग
0: कांडगाव गावीच्या मठामध्ये ग गावीच्या मठामध्ये ग आणि तिथ कशाचा कशाचा गलब लाग आणि तिथ कशाचा कशाचा गलब लाग
1: कशाचा गलब लाग पाटच्या पाऱ्या मध्ये ग राम तिथ यो तिथ यो जन्म लाग राम तिथ यो तिथ यो जन्म लाग

0: राम तितयो तितयो जन्म लाग
1: पाट्याच्या पाऱ्या म्हणजे ग पाट्याच्या पाऱ्या म्हणजे ग राम तितयो तितयो जन्म लाग राम तितयो तितयो जन्म लाग
0: सकाळ उठोय निग सकाळ उठोय निग भोगावती लावतीला जातो नीट ग भोगावती लावतीला जातो नीट ग

0: गुरुचा माझ्या मटग
1: गावची लादा तुनी टग गुरुचा माझ्या मटग।
2: बरं तर मंडळी, द्या ताराचा आम्हाला। राम राम।
3: लोकधन। आज या कार्यक्रमात सहभाग होता आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त लोककलावंत भगिनींचा। सादर करते संजय पाटील। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: यानंतर संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून।
5: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्। प्रवाचकः ललित मोहनः तिवारी। आदौ मुख्य वार्ताः। नवदिल्ल्यां भारत इण्डोनेशिया देशयोः संयुक्तायोगस्य उपवेशनं सम्पन्नं। द्वैपाक्षिकवार्तायाम् उभौ पक्षौ सामरिक सहभागित्वं सुदृढीकरणाय सहमतौ अभवताम्। गृहमन्त्रिणा अमितशाहेन अन्ताराष्ट्रिय

राष्ट्रीय बातम्या बालसभा 8:15 8:45 समाचार संध्या त्यानंतर न्यूज ऍट 9 9:15 स्पॉटलाईट 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10 रविवासरीय संगीत सभा याशिवाय 11 हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आपण ऐकू शकाल. आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी उद्या सोमवार दिनांक 8 जून 2026 आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:50 हिंदीतून बातम्या 6:05 गिरवाणवाणी कार्यक्रमात मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात शंकर अष्टकम आपण ऐकाल. प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम 6:10 6:40 कृषीवार्ता कार्यक्रमात मिरची लागवड याविषयी संकलित माहिती 6:50 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा चौथा भाग 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी माहिती लेखन कौमुदी जमखिंडीकर यांचं 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. प्रादेशिक बातम्या 7:10 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम त्यानंतर 7:45 निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात पंडित ऋषिकेश बोडस आणि पंडित विनोद डिग्रजकर यांचं मनोगत 8 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 8:55 आणि रात्री 8:15 निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात संप्रदा बेडकर वैजनाथ महाजन आणि ओंकार राऊत याशिवाय कॅप्टन श्रीकांत वालवाडकर यांचं मनोगत आपण ऐकाल. 9:10 आणि संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ कार्यक्रमात स्नेह ही उर्मिला भुरके यांची कथा आणि अशोक पवार यांचं कविता वाचन नाट्यधारा 9:30 10 चित्रपट संगीत 10:15 विविध कार्यक्रमात पर्यावरण का महत्व हे प्राध्यापक सूरज चौगुले यांचं भाषण 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल. 11 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ यामध्ये मनासाठी मनापासून योग साधना श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 1 हिंदीतून बातम्या गीत बहार 1:05 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 1:45 भावधारा ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55 2 कृषीवाणी 2:15 दोपहर समाचार 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन त्यांनी गायलेला राग भीम पलास आपण ऐकाल. 3 प्रादेशिक बातमीपत्र सायंकालीन प्रसारण सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी 5 हिंदी चित्रपट संगीत 5:30 युववाणी यामध्ये पुन्हा नव्याने निर्माण करण्याची कला हा कार्यक्रम 6 हिंदीतून बातम्या 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात धनगरी ओव्या सादर करतील ज्ञानोबा एस पडोळकर आणि सहकारी 6:20 संस्कृत मधल्या बातम्या 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. प्रादेशिक बातम्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष 7:30 माझा आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 8:45 समाचार संध्या त्यानंतर न्यूज ऍट 9 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दिल्ली केंद्राचे कार्यक्रम 10 आपकी पसंत 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात हुसेन बक्ष यांचं गायन त्यांनी गायलेला राग रागेश्वरी आम्ही प्रसारित करू सभेच्या शेवटी रात्री 11 हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: प्रेम नमस्कार
1: धनश्रीताई
0: संदीप दादा
1: सप्रेम नमस्कार या आपल्या साप्ताहिक पत्रोत्तरांच्या कार्यक्रमात
0: सर्व आपल्या लाडक्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत.
1: तर नेहमीप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात करूया.
0: हो तर कार्यक्रमातील पहिलं पत्र मी घेते. पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत स्नेहजिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, भक्तीप्रसाद शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबोडे, कीर्ती अहिल्या स्वरा, आदिराज सीमा उमा, उत्तम पाटील वारणा कापशीहून. तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला एकत्रित अभिप्राय पाठवलाय. ते लिहित आहेत, रविवारची सकाळ जुन्या जमान्यात भूपाळीबरोबर भावगीतांची अवीट गीतं कानी पडायची, त्याबरोबरच मधुर सोज्वळ आवाजातील गायिकेचं नाव कानी पडायचं आणि त्या म्हणजे सुमन कल्याणपूर. केतकीच्या बनी तिथं किंवा सांग कधी या गाण्यांनी आम्हाला अगदी रसिक बनवलेलं. त्यांच्या निधनानं आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असं त्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे.
1: कार्यक्रमात याच श्रोत्यांचं आणखीन एक पत्र आहे धनशीताई. हे श्रोते म्हणतायत, प्रिय ताई आणि दादा यांना सस्नेह नमस्कार. खूप खूप चांगली आकाशवाणी सांगली. आपल्या आकाशवाणी केंद्रावरील प्रसारित होत असलेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम दिवसेंदिवस खूपच श्रवणीय होत चाललाय. गेल्या रविवारी या कार्यक्रमाची वेळ बदलावी असा काही श्रोत्यांचा आग्रह होता. खरंच या कार्यक्रमाची वेळ बदलल्यास खूपच चांगलं होईल असं मला देखील वाटतंय. तर प्रसारणासाठी धन्यवाद असं या श्रोत्यांनी सांगितलेलं आहे.
0: तर दादा, या श्रोत्यांचं पत्र आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत जरूर पाठवणार आहोत. यानंतर आंतर आहे पाठवणारे आपले श्रोते चाबुकस्वारवाडीहून भारत प्राजक्ता आनंदी सरकार पोपटराव. तर हे लिहित आहेत, मागील महिन्यामध्ये आम्ही एक पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये आम्ही किती नाराज आहोत हे देखील सांगितलं होतं. तर याचं कारण होतं, माझा रेडिओ सेट बंद होता आणि तो दुरुस्त करण्यासाठी खूप कालावधी लोटला. जवळजवळ एक महिना माझा रेडिओ सेट बंद असल्यामुळे आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ऐकायला आम्हाला थोडा विलंब लागला. आणि त्यानंतर पुढे लिहित आहेत, एफ एम वर ऐकायचं म्हणावं तर एफ एम वर नीटस ऐकायला येत नव्हतं, त्यामुळे एफ एम ची क्षमताही वाढवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी आपल्याला कळवलेली आहे. पण आणखीन एक त्यांना सांगायचं आहे की आता आम्हाला आनंद होतोय, कारण माझा रेडिओ सेट जो एक महिना बंद होता तो आता सुरळीत सुरू झालेला आहे, पण आवाज थोडा कमी येत आहे. तेव्हा आम्हा सर्व रसिकांना आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम नियमितपणे एफ एम वरून ऐकायला मिळण्यासाठी एफ एम ची क्षमता वाढवण्यात यावी असं त्यांनी सरते शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा श्रोते हो, तुमचं पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत जरूर पाठवू.
1: कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत मौजे पुलगाम जिल्हा वर्धा. तर धनश्रीताई, कार्यक्रमात खूप लांबून हे पत्र आलेलं आहे. सर्वप्रथम या श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. आणि हे श्रोते आहेत प्रतिभा गावडे, नंदू भाऊ, डी एस चंदर, माधुरी पाटील, उमा, संभाजी, शुभांगी, श्यामली, दीपाली काटकर, मालती सारंग, धनाजी बागडी, वंदना, रंजना मांडवकर. तर हे श्रोते आपल्या पत्रात म्हणतायत, प्रभातीचे रंग या कार्यक्रमात दिलेली माहिती खूपच आवडली. तसंच प्रसारित होणारं कीर्तन, विविधा महिलांसाठीचा कार्यक्रम, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची वेळ बदलावी असं हे श्रोते म्हणतात, कारण कोल्हापूर केंद्र आणि सांगली केंद्र यांची वेळ एकच आहे, त्यामुळे एका वेळेस आम्ही दोन्ही कार्यक्रम ऐकू शकत नाही, तरी वेळ बदलावी असं या श्रोत्यांची मागणी आहे. पुढे श्रोते म्हणतात, आपली आवड आपकी पसंद, सप्रेम नमस्कार, लखलख चंदेरी, लोकसंगीताचा कार्यक्रम, नभोनाट्य, नाद ब्रह्म, यो आणि हे कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात. तर श्रोते हो, तुम्ही पाठवलेल्या या पत्राबद्दल मनापासून धन्यवाद.
0: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अमित लोंढे, शशिकांत कांबळे, राजाराम गायकवाड, उत्तम पाटील, संजय गवळी, अनिता राहुल बांभिष्टे, लता चव्हाण, सारिका सुतार, आशा किशोरी गोरे, मुक्का पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहित आहेत, ताई आणि दादा, आम्ही अनेक वेळा सूचना करूनही आमच्या सूचनेची आपण दखल घेत नाही असं वाटतं, कारण सूचना म्हणजे आम्हा सर्व रसिकांचा अतिप्रिय कार्यक्रम हॅलो आपली आवड. तर हा कार्यक्रम पूर्वी सुरू होता, तो सध्या बंद आहे, तरी तो पुन्हा चालू करावा म्हणून याआधी आम्ही चार पत्र पाठवली, आता हे पाचवं पत्र पाठवित आहोत. या पत्राची नोंद घेऊ

0: वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे पत्र पोहोचवावं आणि आम्हाला आनंदाची बातमी द्यावी असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. तर श्रोते हो, तुमची ही विनंती, ही सूचना आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू आणि या पत्राचा जरूर तो विचार केला जाईल.
1: धनश्रीताई, यात श्रोत्यांचं आणखी एक पत्र माझ्या हातात आहे. हेही पत्र मी घेतोय. सांगली केंद्र अधिकारी आणि ताईदादा यांना आमचा नमस्कार. रविवारी 24 मे रोजी सकाळी 11 वाजता अपर्णा कल्लोळ यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला, कारण संगीतकार राजेश रोशन यांच्याविषयी बहुमूल्य अशी माहिती आम्हाला मिळाली. राजेश रोशन यांनी कामचोर, जुली, कहो ना प्यार है, मिस्टर नटवरलाल अशा एकापेक्षा एक चित्रपटांना संगीत देऊन या चित्रपटातील गीतांना अजरामर केलं आहे आणि या संगीतकारांनी रसिकांच्या मनामध्ये स्थान मिळवलेलं आहे. तसं पाहिलं तर रोशन घराणं हे सर्वच बाबतीत पहिल्यापासून आघाडीवर आहे. यामध्ये संगीतकार रोशन, राकेश रोशन आणि ऋत्विक रोशन, राजेश रोशन या सर्वच मंडळींनी संगीतकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून भूमिका बजावलेली आहे आणि यशाची झेप घेतलेली आहे. अभिप्राय व्यक्त करणारं हे पत्र आपल्या हातात आहे. तर धनश्रीताई, याबरोबरच कार्यक्रमातली पत्र
0: संपलेली आहेत.
1: आता वळणार आहोत ईमेल कडे.
0: तर दादा, या कार्यक्रमातील पहिला ईमेल मी घेणार आहे आणि ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत रंगरंगोली रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे. तर हे सर्व श्रोत्यांनी आपल्याला जो अभिप्राय कळवलाय तो मी आता सांगते. भारतीय संस्कृती संवर्धनातील महत्वपूर्ण अशी भारतीय एकत्र कुटुंब व्यवस्था, घर, परिवार, कुटुंब यातील सदस्यांना भावनिक आपुलकीनं, मायेनं एकत्रित बांधून ठेवणारे सुसंस्कारपूर्ण विचार खरोखरच विश्वात गौरवणीय असे आहेत. मनुष्यासोबतच प्राण्यांच्या घराबद्दलच्या घरट्याबद्दलच्या भावना प्रकर्षानं दिसून येतात. असं हे घराचं वैभव, वैविध्य, साहित्य सौरभ या उत्कृष्ट कार्यक्रमातून पुष्पा प्रभुदेसाई यांच्या ललित बंधातून दर्शन घडलं. घरच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मजबूत पायावरच घराची इमारत दिमाखात उभी राहिलेली असते, पण त्या ज्येष्ठांना त्या घरामध्ये मान सन्मान नवीन पिढीकडून जेव्हा दिला जातो तेव्हाच त्या घराला घरपण प्राप्त होत असतं. दारातील कलात्मक रंग, रंगीली रांगोळी, दारावरचे आकर्षक तोरण, घरातील सदस्यांचे हसते खेळते वातावरण, मुखातून उमलणारे आपुलकीचे, मायेचे शब्द आणि त्या शब्दातून, उच्चारातून प्रकटणारे विचार संस्कारांचं दर्शन करून देतात. सदरचा ललित बंध हा इतका अप्रतिम होता की अशा भारतीय संस्कारपूर्ण कुटुंबातील सदस्यांबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते. तेव्हा मुखातून शब्द उमटतात या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या. सांगली आकाशवाणी परिवार आणि सदस्यांसाठी सुद्धा हेच विचार अगदी तंतोतंत जुळतात आणि म्हणूनच आकाशवाणी सांगली परिवाराला विनम्र सप्रेम नमस्कार.
1: धनश्रीताई, याच आपल्या निमित्त श्रोत्यांचा आणखीन एक मेल आपल्याकडे प्राप्त आहे. तोही मेल मी घेतोय. सांगली आकाशवाणीच्या परिवाराला सप्रेम नमस्कार. वसुधैव कुटुंबकम अशी आपली गौरवणीय भारतीय संस्कृती जगात कौतुकास्पद अशीच आहे. त्या अनुषंगानं कुटुंबाचं स्वास्थ्य जपणं महत्वपूर्ण ठरतं. अशा वेळी सांगली आकाशवाणी महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. कुटुंब स्वास्थ्य या आरोग्यविषयक कार्यक्रमात पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवनकुमार कदम यांची पहिल्या भागातील मुलाखत खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक अशीच होती. सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगात प्रत्येकाचं स्वास्थ्य आणि आरोग्य बिघडलेलं दिसतं. याचं मूलतः कारण म्हणजे बदललेली दैनंदिन जीवनपद्धती, खानपानाच्या सवयी, जागरण, मोबाईल युगामुळे हरवलेले व्यायाम प्रकार अशा नानाविध कारणांमुळं मनुष्याच्या आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम झालेला दिसतो. अशावेळी कोणती काळजी, दक्षता आणि आरोग्यविषयक उपाय योजले पाहिजेत याबद्दल थोडक्या वेळेत परिपूर्ण माहिती सदरच्या मुलाखतीतून झाली. सांगली आकाशवाणी परिवारामध्ये रसिक श्रोते हे कुटुंब सदस्यांप्रमाणे आहेत, त्यामुळं रसिकांचं स्वास्थ्य शरीरानं आणि मनानं सुदृढ होण्यासाठी सांगली आकाशवाणी नेहमीच प्रयत्नशील आणि कार्यरत असते. त्यासाठी आरोग्यदायी, ज्ञानमय कार्यक्रम निर्माण करून रसिकांच्या पचनी पडावेत असे उत्कृष्ट औषधासम कार्यक्रमांचे डोस कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमातून देत असते. त्याबद्दल सांगली आकाशवाणी रूपी कुशल वैद्याचे विशेष आभार आणि विनम्र सप्रेम नमस्कार.
0: आणि श्रोते हो, इतका सुंदर अभिप्राय पाठवलात यासाठी देखील खूप खूप धन्यवाद. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे श्रोते कबनूर तालुका

0: कणंगले इथून रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मोजे चंदूरचे. तर या श्रोत्यांनी आपल्याला मेल पाठवलाय. मेलमध्ये ते लिहितायत, भावपूर्ण श्रद्धांजली. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर, सुरेल पर्वाचा अंत. आपल्या मधुर आणि सात्विक आवाजाने अनेक दशक रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचं 31 मे 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीत आणि भक्तिगीतांच्या विश्वात सुमन कल्याणपूर यांचं योगदान अतुलनीय असंच आहे. जिथे सागरा धरणी मिळते, निंबोणीच्या झाडामागे यांसारखी त्यांची असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर तरळत आहेत. गदी माडगुळकरांचे शब्द आणि सुमनताईंचा स्वर या संगमाने मराठी मनावर कायमचं गारुड केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील ना तुम हमे जानो, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, तुमने पुकारा और हम चले आए अशी अनेक अजरामर गाणी त्यांनी गायली. शब्द शब्द जपूनी ठेव असे सांगणाऱ्या या महान गायिकेने आपला स्वर मात्र रसिकांसाठी कायमच जपून ठेवले आहेत. सुमनताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
1: धनजीताई, आज कार्यक्रमामध्ये याच श्रोत्यांचा आणखीन एक मेल आपल्याकडे प्राप्त आहे. तो मेल मी घेतोय. आकाशवाणी सांगली केंद्रावरून गुरुवार दिनांक 4 जून रोजी रेडिओ सखी धनश्री केरीपाळे यांनी सादर केलेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला, कारण या दिवशी हिंदी चित्रपट अभिनेत्री नूतन यांचा जन्मदिवस होता. याच अनुषंगानं धनश्री यांनी नूतन यांच्या कारकिर्दीचा आणि जीवनपटाचा आढावा घेत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील अतिशय सुमधूर आणि श्रवणीय अशी गाणी ऐकवली. भारतीय चित्रपटसृष्टीतील अनमोल हिरा म्हणजे अभिनेत्री नूतन, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ज्यांनी 60 आणि 70 दशकात समांतर आणि वास्तवदर्शी चित्रपटांच्या चौकटी ओलांडून भूमिकांचं आव्हान स्वीकारलं. त्यांचा अभिनय इतका प्रभावी होता की त्यांनी त्या काळातील चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. त्या म्हणजे अभिनेत्री नूतन. साधेपणा, नजाकत आणि अभिनयाची खोली यांचा अद्भुत संगम म्हणजे त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसतो. आपल्या सुमधूर हास्यानं आणि मोहक अभिनयानं त्यांनी भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं. नूतन एक अत्यंत प्रभावशाली आणि प्रख्यात भारतीय अभिनेत्री होत्या. 5 वेळा फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याशिवाय मेरी जंग या चित्रपटासाठी नूतनला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला होता. बंदिनी, मिलन आणि सौदागर या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांसाठी त्यांना बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन कडून सर्वोत्कृष्ट हिंदी अभिनेत्री म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारनं 1974 साली नूतन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनय आणि कलाक्षेत्रातील योगदानाला सन्मानित केलंय. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र आणि धनश्री केरीपाळे यांचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद असं या श्रोत्यांनी लिहून कळवलंय.
0: दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितात, मंगळवार 2 जून रोजी सकाळी प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम मनापासून आवडला. मणिरत्नम यांच्याविषयीचा हा कार्यक्रम विशेष वाटला. मणिरत्नम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान आणि दूरदर्शी लेखक निर्माते. दिल से, बॉम्बे, रोजा, गुरु हे त्यांचे स्मरणात राहणारे असे चित्रपट. त्यांच्याबद्दलचा हा कार्यक्रम मस्तच वाटला. गीतांची निवड चांगली होती. प्रसारणाबद्दल धन्यवाद.
1: धनेशदाई, कार्यक्रमात यानंतरचा जो मेल आहे तो आहे उज्ज्वल प्रकाश साळुंखे, आटपाडी, जिल्हा सांगली इथून. या श्रोत्यांचा कार्यक्रमात हा पहिला मेल आहे, तेव्हा सर्वप्रथम कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करूया. आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर, सांगली. विषय ज्येष्ठ नागरिकांच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आयोजित केलेल्या मुलाखतींबाबत आभार. महोदय, सर्वप्रथम मी आकाशवाणी सांगली केंद्राचे तसंच ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी जगन्नाथ मोरे पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच समाजाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य अत्यंत संघर्षपूर्ण असलं तरी प्रशंसनीय असं आहे. समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींना साथ देणं हे आपलंही कर्तव्य आहे. मी पाहत आहे की त्यांनी अवघ्या 10 लोकांपासून सुरू केलेला हा प्रवास आज लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे. या यशाबद्दल माझ्याकडून श्री जगन्नाथ मोरे पाटील यांना तसंच ज्येष्ठ

0: नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि समाजामध्ये सकारात्मक जनजागृती घडवून आणणाऱ्या अशा उपक्रमामध्ये आपण सहभागी झालात याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राचे तसेच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या पुढील सर्व सामाजिक कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असं उज्ज्वल प्रकाश साळुंखे आटपाडी इथून आपल्याला म्हणतायत.
1: दादा, याच आशयाचं अमृत कलश या कार्यक्रमासाठी अभिप्राय आपल्याला मेलद्वारे पाठवण्यात आलाय आणि हे पाठवणारे आपले श्रोते आहेत नितीन मोरे इस्लामपूरहून. ते लिहित आहेत, मंगळवारी 2 जून रोजी प्रसारित झालेली मुलाखत ही खरंच प्रेरणादायी आणि तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यायोग्य अशीच आहे. आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित झालेली मुलाखत आम्हाला खूप आवडली. असे विचार येणाऱ्या तरुण पिढीना मार्गदर्शन करणारे असेच आहेत आणि हे मार्गदर्शन करणारे विचार आकाशवाणी सांगली केंद्रावरून नियमितपणे प्रसारित होत असतात. यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असेच कार्यक्रम प्रसारित करत राहावे अशी सदिच्छा त्यांनी आपल्याला व्यक्त केली आहे.
0: सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमात धनश्री हा शेवटचा ईमेल आपल्या हातात आहे, तो घेतोय. आणि मेल पाठवणारे श्रोते आहेत संतोष महावीर पांचाळ, अर्थक्रांती जीवनगौरव अभियान, प्रधान सचिव, प्रादेशिक विभाग पुणे, मुक्काम पोस्ट 5 गाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथले हे श्रोते आहेत. 2 जून रोजी सकाळी 9:10 आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून अर्थक्रांती जीवनगौरव अभियानाचे मुख्य राज्य समन्वयक श्री जगन्नाथ मोरे पाटील यांची मुलाखत पार पडली. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा हा मुद्दा आमच्याही लक्षात आला. अनपेक्षितपणे आपणही अशा उत्तम कार्यामध्ये सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी सांगली केंद्राचे तसंच इतर पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार. आपल्या पुढील कार्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा असं ह्या श्रोत्यांनी कळवलेलं आहे.
1: अतिशय सुंदर ईमेल आपल्याला अमृत कलश या कार्यक्रमासाठी आले होते. दादा, कार्यक्रमाची वेळ संपत आली,
0: तेव्हा आता वेळ आहे निरोपाची.
1: सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला,
0: मला संदीप दादाला,
1: आम्हा दोघांनाही निरोप द्या. सप्रेम.

मी डॉक्टर व्यंकटराव माणिकराव घोरपडे, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली. मी सांगली आकाशवाणीसोबत जवळजवळ 10 ते 15 वर्ष यापूर्वी काम केलं आहे. सध्या

0: पशुसंवर्धन विभागातून सेवानिवृत्त झालो आहे. पशुसंवर्धन विषयक खूप काही कार्यक्रम या माध्यमातून सादर करता आले याचा मला खूप अभिमान आणि आनंद देखील आहे. खरं तर ग्रामीण भागातील अनेक पशुपालकांकडे आकाशवाणी हे एक विश्वासार्ह आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम आहे. आजकाल मोबाईलवर देखील आपण हा कार्यक्रम ऐकता येतात. जरी मोबाईल इंटरनेट नसला तरी देखील रेडिओ आपल्या घरी असतो, किंबहुना आता असायलाच हवा. आकाशवाणीवरून सांस्कृतिक, संगीत, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी अशा विषयावर लोकजागृती करण्यासाठी कार्यक्रम होत असतात. लहान मुलांपासून महिलांसाठी, युवकांसाठी नियमित कार्यक्रम होत असतात. सोबत श्रोत्यांच्या पत्राद्वारे प्रतिक्रिया देखील घेतल्या जातात व त्यावर देखील कार्यक्रम घेतला जातो. पशुसंवर्धन विषयक कार्यक्रम देखील आकाशवाणीवर प्रसारित होणारा नियमित कार्यक्रम आहे. पशुपालकांना त्यांच्या भाषेमध्ये सोप्या शब्दात तांत्रिक जड शब्दाचा वापर न करता महत्वाची माहिती पशुपालकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामध्ये जनावरांचे आजार, उपचार, लसीकरण, संतुलित आहार, त्याचबरोबर व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला आठवत असेल मागील 2 वर्षापूर्वी आपल्याकडे लंपी स्किन डिसीज, लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, त्याची साथ आल्यानंतर त्यावरील घरगुती उपाय, काळजी कशी घ्यावी, जनावरांची शुश्रूषा कशी करावी याबाबत तातडीने मार्गदर्शन मिळाल्यामुळे अनेक पशुपालकांना दिलासा मिळाला. त्यांनी योग्य खबरदारी घेतल्यामुळे त्यांचे पशुधन ते सुरक्षित ठेवू शकले ही वस्तुस्थिती आहे. अनेक वेळा यशस्वी पशुपालकांच्या मुलाखती प्रसारित केल्या जातात. त्यांचा देखील खूप चांगला परिणाम पशुपालकांवर होत असतो. त्यांचे नाव, पत्ता, फोन नंबर दिल्यामुळे अनेक पशुपालक प्रत्यक्ष भेट देण्यासाठी त्यांच्या प्रक्षेत्रावर जातात, त्यांच्याकडून प्रेरणा घेताना दिसतात. अनेक वेळा नवनवीन सरकारी योजना, अनुदान, पशुधन विमा, मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता विकास योजना सारख्या नवीन योजनांची माहिती त्यावेळी आकाशवाणीवर प्रसारित झाल्यामुळे अनेक पशुपालक आपल्यासाठी योग्य असणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येतात हे देखील तितकेच खरे आहे. पशुसंवर्धन विषयक अशा कार्यक्रमातून पशुसंवर्धन शास्त्रज्ञ, जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकारी हे मार्गदर्शन करत असल्यामुळे नेमकी आणि खरी माहिती मिळते. त्यामुळे पशुपालकांचा तात्काळ निर्णय घेता येतो. सहज आणि विश्वासार्ह असे आकाशवाणीचे माध्यम इंटरनेट नसताना देखील वापरता येणारे असल्यामुळे ते नियमित ऐकून आपले पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम आणि आत्मविश्वासार्ह पूर्ण करावा. धन्यवाद. निरंतर स्वर लहरी.
1: निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात व्यंकटराव घोरपडे यांचं मनोगत आम्ही पुनःप्रसारित केलं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ.

0: 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना

0: बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबई सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026च्या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव

0: कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथे होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
2: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
1: घ्या मग टिपून पत्ता.
2: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.
3: श्रोते हो,

प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: मंडळी आवड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्तरंगांचं सप्तसुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होतात. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या

0: भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व पश्चिम आशिया आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आत्ताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे. याची महत्वाची कारण दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली, तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे त्याही पेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षामध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्वाचं कारण आहे. काल परत्वे, स्थल परत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांची ही प्रतिमा त्या त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील, मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर, युद्ध, दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार, त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा करोनानंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
0: श्रोतेहो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती. अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घ स्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960 दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ

0: खाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे, तर आज मी तिला 50% जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो, त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया, भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो, हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान, इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध महामंडळ विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या तीन देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं, वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोते हो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेला आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती, त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साधपडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातनं जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल, आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साधपडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवला. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर 3 दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं ते ग्लोबल साऊथ आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने घेतलेलं आहे. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023 जेव्हा भारतामध्ये G20ची कॉन्फरन्स झाली तर त्या G20च्या कॉन्फरन्समध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे UNSC असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म और रिमेन

0: इरेलेव्हंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती, म्हणजे जी सेव्हन देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने काम केलं. आणि त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल, त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
1: श्रोते हो, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावटणकर यांनी सांगितलं,
0: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100 अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करतात असं एक चित्र उपस्थित राहत होतं, त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला, म्हणजे भारतातले शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याचवेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते, त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तू देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
1: श्रोते हो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठणकर यांनी सांगितलं,
0: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. त्यासाठी देखील पुन्हा मी 3 मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो, म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल त्याचं 500 गिगावॉटचं लक्ष असेल किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा 3 क्रमांक. आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणा मधल्या गुडगाव येथे आहे, या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे COP ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात त्यात पॅरिस मधली जी 2015 मधली जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो, अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो 3 मुद्दा मी मांडतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल.
1: श्रोते हो, भारत सरकारनं गेल्या 12 कालखंडात बँकिंग वित्त वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाई.

0: वृत्त विशेष आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझं घर माझं शेत।

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात गुरुनाथ कोटणीस यांचं प्रवचन प्रसारित करत आहोत.
1: नाथ संप्रदायामध्ये साधनेला अतिशय महत्त्व आहे, पण ती साधना करावी कशी, कोणत्या मार्गाने जावं, म्हणजे या आत्मानंदाची प्राप्ती आपल्याला निश्चित मिळवता येईल. प्रत्येक मनुष्याच्याजवळ, साधकाजवळ प्रश्न पडत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायामधलं शेंडेफळ आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना नाथ संप्रदायातल्या सगळ्या ग्रंथाचा परामर्श घेतलेला आहे. आणि नाथ संप्रदायामध्ये ग्रंथरचना जास्ती केली असेल तर ती गोरक्षनाथाने. तो ज्ञानेश्वरीमध्ये सगळा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी आणला आहे. पण हे सांगत असताना नाथ संप्रदायाची जी काही मूळ वैशिष्ट्ये आहेत की ज्याच्या योगे या नरदेहाची खरी इति कर्तव्यता साधता येईल, तो मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाला सुरुवात करताना पहिल्या ओवीतच सांगितले. ती ओवी अशी आहे, महाबळवीत विश्वाभासू नवलौदयला चंडांशू अब्दयाजिनी विकाशू वंदू आता. या ओवीचा शब्दशः अर्थ बघितला तरी विपरीत आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये जो लक्षार्थ आहे त्याच्यामध्ये संपूर्ण नाथ संप्रदायातली वैशिष्ट्ये सांगितली. ओवीचा शब्दशः अर्थ असा आहे की विश्वाच्या आभासाला नाहीसा करणारा आणि अद्वैत स्थितीरूपी कमळाचा विकास करणारा हा आश्चर्यकारक सूर्यगोल आहे, त्याला आता आम्ही नमस्कार करतो, असा शब्दशः अर्थ आहे. पण या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाची परमोच्च अवस्था सांगितली आहे. अर्थात मुळात साधक बनण्यासाठी ज्या सद्गुरूची आवश्यकता आहे ती ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की अरे हा जो श्रीगुरु निवृत्तीरूपी असलेला सूर्य एवढा महत्त्वाकांक्षी आहे, आश्चर्यकारक आहे, कारण लौकिक सूर्यगोल असताना जगताचे प्रकाशन करतो पण अद्वैत वाढवतो, आणि हा श्रीगुरुरूपी असलेला सूर्य जगदाभास नाहीसा करतो आणि अद्वैत स्थितीचा विकास करतो. म्हणून ज्या मार्गानं क्रमणा केली असताना मूळ वस्तूची अनुभूती ज्याच्या योगे प्राप्त होते तो सद्गुरुरूपी चंडांशू म्हणजे सूर्य उगवलेला असताना नाशिवंत वस्तू म्हणजे मायेचा नाश होतो आणि स्वस्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. ही साधकानं घ्यावयाची असलेली अनुभूती आहे. परंतु ही अनुभूती घेण्यासाठी नित्यनियमानं साधनाही फार महत्त्वाची आहे. बरं, साधना म्हणजे कुठे गिरीकंदरी बसायलाही जाऊन सांगितलेलं नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजच आपल्या अभंगामध्ये सांगतात, एवढं सोपं असूनही नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी तयाजवळी देख भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे, असं म्हणतात आपल्या हरिपाठामध्ये. मग नित्यनेम अवघड का म्हणले? कारण साधनेमधलं हे फार मोठं वैशिष्ट्य आणि हा पहिला नियम आहे की साधनेची जी वेळ दिलेली असती त्यावेळेला आपलं उपास्य दैवत आपल्यासमोर हजर झालेलं असतं. परंतु जोपर्यंत आपली तेवढी ज्ञानदृष्टी आणि ज्ञान साधना झालेली नसते तोपर्यंत ते असणारं परब्रह्मस्वरूप निर्गुण निराकार आपल्याला दृश्यमान होत नाही. परंतु वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेला नित्यनियमानं साधना करीत राहतो त्यावेळेला ते आले का नाही याची जाणीव मात्र तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. कारण हे भगवंताचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. साधना करीत राहिला की मी हजर आहे याची अनुभूती देतो. ती नित्यनियमानं करीत राहिला असताना तिथला आसमान परिमळानं इतका भरून जातो की आसपास बघितलं असताना तशी फुलंसुद्धा नसतील, पण परिमळ सुरुवात व्हायला लागतो. तिथलं वातावरणामध्ये चेंज फरक व्हायला लागतो आणि त्या योगे साधनेकडे वृत्ती वळायला लागते. आणि ज्यावेळेला साधनेमध्ये वृत्ती वळायला लागते त्यावेळेला परमार्थशास्त्रातली आतली अनुभूती सुरुवात व्हायला लागते. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, अरे ती अनुभूती यायला लागल्यावर सांगता येईल का मला एवढा अनुभव प्राप्त झाला आहे, तो दाखवता येईल. ज्ञानेश्वर महाराजच आपल्या एका अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतात, अरे कसे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरुच्या मुला, नको सोडू देहीठीच्या मुळा, सोड अंजुळी आपल्या कुळा, किती पाहसील पा भोवते तुझ्यामध्ये येते जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे ही जी अनुभूती आहे ना ती अनुभूती सांगता येत नाही, दाखवता येत नाही, अनुभूतीला घेता येते. पण ज्यावेळेला अनुभव यायला लागतो त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू निवृत्तीनाथ आपल्या

मध्ये वर्णन करताना म्हणतायत, अरे ते सुख काय सांगू वाचे बोलिता नये, आर ते निसंगे योगे गेले मी पण माझे. निवृत्तीनाथ म्हणतात ते सुख वाचेन सांगता येईल. अहो मृत्यूलोकामध्ये काही सुख असं आहे जे क्षणिक आहे आणि ती दुःख देणार आहे, पण ते वाचेन सांगता येत नाही, फक्त अनुभूती घेता येते. आणि अनुभूती विचारला असताना फक्त मनुष्य स्थिर राहू शकतो, वाचेन सांगता येत नाही. हे तर शाश्वत स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अरे मन वाचेच्या पलीकडं असं असणारं त्या स्वरूपाची ज्यावेळेला अनुभूती यायला लागते त्यावेळेला अंतर्बाह्य स्थिती स्थिर होते. एका पद्यामध्ये संत म्हणतायत, मन शांत आत्मा शांत आत्म्यात शांतता भरली. ही जी अवस्था आहे ही साधकाला प्राप्त होणारी श्रेष्ठतम अनुभूती आहे. आणि या अनुभूतीशी ज्यावेळेला साधक पूर्णतम तदाकार व्हायला लागतो त्यावेळेला द्वैत संपतं. कारण द्वैत कुठंपर्यंत असतं? जोपर्यंत जाणीव येत आहे तोपर्यंत द्वैत असतं. ज्ञानेश्वर महाराजच आपल्या एका हरिपाठामध्ये वर्णन करताना म्हणतायत, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, सम बुद्धी घेता समान श्री हरी शम दमावरी हरी हरी झाला. समबुद्धी घेताना म्हणजे काय? याच्यात वैशिष्ट्य आहे, साधना जी मुळात करायची आहे ती वैखरीनं करायचीच नाही आहे. नवे नवे ज्ञानेश्वर महाराज 10व्या अध्यायामध्ये वर्णन करताना म्हणतायत, इंद्रियांच्या कर्वी करायची आहे पण इंद्रियांना न सांगताना करायची आहे. आता कोणी म्हणले कसं काय होईल? त्याला ज्ञानेश्वर महाराज 10व्या अध्यायामध्ये उभी सांगतायत, आता आत्मप्रभा नीच नवी जेथ करोनी ठाण देवी, इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच पावी. इंद्रियांच्या कर्वी घ्यायची आहे पण इंद्रियांना न सांगताना घ्यायचं आहे. आपण कामामध्ये किती मग्न असतो पण अशी वेळ येते का जरा थांबा बरं का माझा श्वासोश्वास चाललाय की नाही बघा बघतो आणि मग काम करतो. उत्तर आहे नाही. श्वासोश्वास आपोआप जसा होत राहतो त्याच्याबरोबर फक्त भगवंताचं स्मरण चालू ठेवायचं आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज अजपाजप म्हणतात. की ज्या अजपाजपामध्ये इंद्रियांची हालचाल करावी लागत नाही, इंद्रिय कार्यामध्ये रत असतात, कार्य प्रकृती करत असते पण अनुसंधान कायम राहतं, असं 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना बघतात. म्हणतात फक्त माझ्या अनुसंधानामध्ये राहा, माझे नि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेष मध्याजी चोख याची नाव. ज्यावेळेला अनुसंधानामध्ये मनुष्य राहतो म्हणजे विचार केला तर मनुष्य जगतोच मुळात अनुसंधानावर, पण आमचं जे अनुसंधान असतं ते नाशवंत वस्तूचं असतं, हे शाश्वत वस्तूचं अनुसंधान ठेवायचं आहे. बरं हे शाश्वत वस्तूचं अनुसंधान ठेवत असताना आपला कोणताही कामधंदा सोड असं सांगितलेलं नाही. उलट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रकृती धर्माप्रमाणे जे कर्म असेल ते करीत असताना जर अंतरंगामध्ये अनुसंधान राहील तर आमच्या या प्रकृतीकडनं होणारं कर्मसुद्धा चांगलं होतं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, ते ते नामचे नाही पापाचे ऐसे केले गा, इतकं शुभ होतं. म्हणजे अनुसंधान नुसतं नामाचं ठेवल्याबरोबर या प्रकृतीकडनं होणारं कर्मसुद्धा शुभ होतं. मग तेच अनुसंधान कायम राहिल्यावर स्वस्वरूपाची अनुभूती काय येणार नाही. अद्वैताचा जो श्रेष्ठतम अनुभव आहे तो ह्याच्यामध्येच दडलेला आहे की ज्या दृश्याची अनुभूती प्राप्त झाली असताना संत म्हणतात, दृश्य देखताची दिठी आत्मयासी पडे मिठी, आपुले आपण सौख्य गोटी, न दूर न दूर न दूर जपतू राम नाम किती. अरे ज्या अद्वैताचा आनंद प्राप्त झाला असताना एवढा श्रेष्ठतम आहे जो आमच्यापासून लांब नाहीच आहे. ज्ञानेश्वर महाराजच एके ठिकाणी म्हणतात, अरे मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला हा संसार पूर, हृदयस्थ असणार तो आहे ज्याची अनुभूती घेतली असताना भवसागर तरुण निश्चितपणे जाता येते, इतका तो सन्निध आहे. स्वामी रामतीर्थ एके ठिकाणी वर्णन करताना म्हणतात, भगवंता इतकी जवळ वस्तू नाही परंतु आमच्याजवळ द्वैत असल्या कारणानं आमच्या जवळ आहे तो आम्हाला कळत नाही, आम्ही देव शोधायला निघालेलो आहोत. संत म्हणतायत, देव शोधायला जावा लागत नाही, अनुभवावा लागतो. शोधायला गेलेल्यापैकी आज मिती कुरणपर्यंत कुणाला प्राप्त झालेलं नाही, असं समर्थ आपल्या एका पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतायत, देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी, मूर्ती त्रैलोक्की संचरी दृष्टी विश्वाची चोकली, भाग्य आले संतजन झाले देवाचे दर्शन, रामदासी योग झाला देही देव प्रगटला. ज्यावेळेला हृदयस्थ आत्मा रामाची अनुभूती यायला लागते त्यावेळेला विश्वाचा आभास नाहीच होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुरुवात करतात, मावळवीत विश्वाभासू, विश्व हे मुळात आभासमय आहे. आता कुणी असं म्हणेल, अहो दृश्यमान असताना आभासमय का म्हणता? समर्थ म्हणतायत, अरे दृश्यमान जरी असलं तर ते मायोपाधीजन्य अवस्थेत आहे, मुळात जे नाही
हाच एक प्रश्न मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारला होता, त्यावेळेला त्याचं उत्तर देताना ज्ञानेश्वर

पर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मृगजळ डोई सोडी आले तारू, पाणीच नाही तेथे कैंचा उतारू, लटकीच खटपट रे प्राण्या लटकीच खटपट रे, वांझेची या पुत्रा मांडीला विवाह, पुत्रचे नाही तेथे कैंचा विवाह, ज्ञानदेव म्हणे ऐके मुक्ताबाई, सद्गुरु वाचूनी कळतच नाही. उन्हाळ्यामध्ये डांबरी रस्त्यावर मृगजळ दिसते, आम्ही जर विचार केला आम्हाला परत येरायला जायचे आहे, त्याच्यात नाव सोडावी, नाव आम्हाला ती परत येरायला घेऊन जाऊ शकेल का? तसं ती दिसत आहे पण मुळात नाही आहे. तसं हे मुळात असणारा विश्व आभासमय आहे, मायोपाधी जन्य अवस्थेत असल्याकारणानं हा माझा तो माझा हा माझा हे आप्तगण सखे रे सखे स्वरे, ही सृष्टी ही मायोपाधी जन्य अवस्था आहे. ज्यावेळेला स्वस्वरूपाशी तादात्म्य होतो त्यावेळेला वस्तू शिल्लक राहत नाही, वस्तू मात्र बनतो म्हणजे स्वस्वरूपाशी तादात्म्य होतो. हे या नरदेहाचं खरं असलेलं नवल आहे. आम्ही नवलाचा खरा अनुभव घेत नाही, बाह्य सृष्टीतलं नवल बघतो, पण ते सृष्टीतलं असलेलं नवल ते मुळात नाही आहे त्यालाच आहे म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे मूळ जी खरी अद्वैताची अनुभूती आहे ती अनुभवायला लागला की महिपतीनाथ आपल्या एका पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतायत, अरे मौज दिसती रे अजी मोठी मौज दिसती रे, ध्वनीमध्ये मन रंगून गेले, भ्रुभंगावरी लक्ष लागले, नडळे पाती नीर चालिले, लाटची येते रे अजी मोठी मौज दिसती रे. महिपती म्हणतात, अरे एवढी श्रेष्ठतम मौज आहे सृष्टीत फक्त आम्ही बघायचं आहे, अनंतरूपानं अनंत वेशानं तो श्रीहरी ज्यावेळेला पाहायला अनुभवायला येतो पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद बाह्यांगानं सांगता येईल. आद्य शंकराचार्य सुद्धा वर्णन करताना म्हणतायत, यत सुखात ना परम सुखम, यत लाभात ना परो लाभो, यत दृष्ट्वात ना परम दृश्यम, ह्याच्यासारखं त्रिभुवनात दृश्य नाही असं आचार्य जे म्हणतायत. कारण आहे ही अनुभूती घेणं हे काम आपलं आहे, पण ही अनुभूती कधी मिळेल त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे जाणते नी गुरु बजिजे तेणे कृत कार्य होईजे. बाबा रे त्यासाठी संतांच्याकडे जा तरी आधी, बरं वैशिष्ट्य आहे. संतांच्याकडे गेला आणि सांगितलं महाराज तुम्हाकडे काय गौड बंगाल आहे तेवढं सांगा, म्हणजे ते सांगू शकतील असा अर्थ नाही आहे. अर्जुनानं हाच प्रश्न भगवंताला विचारलाय, त्यावेळी चौथ्या अध्यायात भगवंतानं उत्तर दिले, बा अर्जुना अरे या ज्ञानाची प्राप्ती या महात्म्यांच्याकडनं मिळवायची असेल जावं कसं? त्याला काही कारण आहे, शास्त्र आहे. भगवान म्हणतात, तद्वृद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनाम तत्वदर्शिना. बाबा रे नम्रतेनं त्यांच्याकडे जा, त्यांना प्रश्न विचार, म्हणजे ते उपदेश देतील. मग उपदेश म्हणजे तरी निश्चित काय आहे? उपदेश या शब्दातच त्याचं उत्तर आहे, कारण हा संस्कृत आणि संधी झालेला शब्द आहे. उप अधिक देश बरोबर उपदेश. उप म्हणजे जवळ आणि देश म्हणजे मार्ग, त्याला जाणणे याचं नाव उपदेश. मग त्यांनी दिलेल्या नामाशी तादात्म्य झाला असताना नामीची अनुभूती घेता येते की जी नामी आम्हाजवळच आहे, परंतु जोपर्यंत आम्ही त्या नामाशी तादात्म्य होत नाही तोपर्यंत नामीची अनुभूती घेता येत नाही. व्यवहारसुद्धा नामावर अवलंबून आहे. वाण्याच्या दुकानात गेलो आणि जी वस्तू पाहिजे त्याचा फक्त मनात जप केल्यानंतर तो वाणी आम्हाला वस्तू देणार नाही, तो पुन्हा आम्हाला विचारेल साहेब तुम्हाला काय हवं, त्यावेळेला आम्ही सांगितलं बाबा अमुक वस्तू पाहिजे, म्हणजे नाम घेतला की नामी प्राप्त होतो. तसं भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा नामाबरोबर नामी प्राप्त होतो असा आपला स्वतःचा स्वानुभव सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता कंठी प्रगट पै झाला, गोपाला रे तुझे ध्यान लागो मना, अणुन विसंबे हारी जगत जीवन. पण हे होण्यासाठी बाबा रे संत महात्म्यांच्याकडे नम्रतेनं जा तरी, त्यांना नमस्कार तरी कर. पण नमस्कार म्हणजे तरी निश्चित काय हो? नमस्कारातला मूळ शब्द आहे नमन. नमन हा शब्द असा आहे, उजवीकडनं डावीकडे म्हणला तरी नमन आणि डावीकडनं उजवीकडे म्हणला तरी नमन, कारण मध्ये न असल्या कारणानं दोन्हीकडे न आहे. म्हणजे कोणत्याही अवस्थेत गेला असताना मन मनपणाशी तादात्म्य होत असं नाथ म्हणतायत. मन मिळाले से मना एका भुलला जनार्दना, असं ज्यावेळेला न मन होते त्यावेळेला त्या सद्गुरूकडून आम्हाला त्या श्रेष्ठतम असलेल्या आनंदाची अनुभूती प्राप्त होते, म्हणजे द्वैत नाहीच होतं. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत त्याची अनुभूती प्राप्त होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अरे एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शम दमावरी हरी जाणे. या श्रेष्ठाचं प्रमाण असणारा तो श्रीहरी ज्यावेळेला त्या सद्गुरूकडून नमनानं आम्ही जाऊ, म्हणजे त्यांच्याकडनं ज्यावेळेला उपदेश प्राप्त होईल त्याच्यामध्ये नित्य नियमान. बरं भगवान असं म्हणत नाही 24 तास माझ्याशी घालव म्हणून, तो म्हणता प्रारब्ध कर्मानं जे काही तुला कर्म आलेलं असेल ते करीत राहा.

फक्त हे करत असताना अरे 24 तासामध्ये एक निमिष दे. ज्ञानेश्वर माऊली म्हणत्या, अरे यया आठा प्रहारा माझाई, दे तुझाई मोठके निमिषवरी. एक निमिष दे म्हणतोय भगवान. अहो डोळ्याची पाती बंद करून उघडायला सुद्धा निमिषापेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे किती सोपं आहे की नाही, सगळ्यात अवघड आहे. कारण निमिष या शब्दात त्याचं उत्तर असं आहे, अर्थ असा आहे की ज्या निमिषामध्ये देहाचा मनाचा आणि प्राणाचा लय झाला पाहिजे. आम्ही देहाने इथं बसू शकू, पण बसतोय तेवढ्यात आमचं मन पृथ्वी प्रदक्षिणाला जातं, असं जगद्गुरु तुकोबाराय आपल्या एका अभंगाची सुरुवात करताना म्हणत आहेत. पांगुळ झालो देवा, ना हात ना पाय, बैसोलो जयावरी सैराट ते धाय, टाकिता कूप काटी खुंट धरडी न पाये, आधार नाही कोणी मज बाप नवा माये. एवढे वेगवान वाळू आहे, त्याला स्थिर करायचंय, पण ते एकदमही होत नाही. संत म्हणतात, न का होईना, तू एक काम कर म्हणले, आधी देहान तरी भैस. कबीर महाराज आपल्या एका दोहऱ्यामध्ये वर्णन करताना म्हणतात, मन जाना तो जाना दे मत हलना शरीर. बाबा रे, देहान तरी स्थिर हो, ज्या वेळेला देह स्थिर होईल, कारण तो सुद्धा सगळा अवघड आहे. कारण योगसूत्रकार वर्णन करताना म्हणतात, साधनेला बसत असताना देहाची जी मांडी घातलेली असते ती एक साधनेची बैठक पूर्ण होई तोपर्यंत मांडी हलवू नये. आता प्रश्न निर्माण होईल, बैठक किती वेळाची असते? शास्त्र असं आहे, कमीत कमी एक बैठक 60 मिनिटाची असते. अहो 60 मिनटं काय, 60 सेकंद एका अवस्थेत मनुष्य बसू शकत नाही. 60 सेकंदात 27 वेळा मांडी बदलतोय, म्हणजे देह तरी स्थिर झाला का? म्हणजे मग मन ते स्थिर होईल. देह स्थिर झाला की मन माघारी येणं फार सोपं आहे, कारण ते मन मुळात भगवंताच्या मार्गाला प्राप्ततेसाठी पळत असतं. पण ज्या वेळेला मनाला कळतं बाबा रे कुठेही नाही आहे, इथं आहे, म्हणून संत एका पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतात, स्थिर स्थिर होई मनुबाई हरि कीर्तनी सावध होई. हे भामना स्थिर हो भगवंताच्या नामस्मरणामध्ये, म्हणजे ज्या आनंदासाठी तू धडपडायला लागलास ते आनंद तुला इथंच प्राप्त होईल. मग एकदा त्या आनंदाची अनुभूती प्राप्त व्हायला लागली की मनाला जा म्हणलं तर ते जात नाही, एवढं पांगुळ बनतं मन. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या एका अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला से आनंद. ज्या मार्गाने क्रमणा केली असताना शाश्वत आनंदाची प्राप्ती होते, त्यावेळेला मन जे ज्याच्यासाठी धडपडते ते प्राप्त झाल्यावर मन बाहेर जायला तयार होत नाही, त्याला जा म्हणलं तरी ते जात नाही, कारण ते एवढं पांगळं बनतं. ज्या आनंदासाठी धडपडतो तो आनंदच त्याला तिथं मिळायला लागल्यानंतर, मग एकदा आनंद कळायला आला की त्या मनाबरोबर प्राण स्थिर होतो. आणि एकदा या देहात प्राण स्थिर झाला की येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रभंजनाबरोबर भगवंताचं स्मरण सुरू होतं. म्हणून जो अजपाजप ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, अजपाजप म्हणजे वेगळा नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. अजपाजप म्हणजे देहात जाणारा आणि देहातून बाहेर येणारा जो श्वासोश्वास आहे. म्हणून तुकोबाराय त्याचं उत्तर सांगताना एका अभंगामध्ये सांगतायत, येतिया असी पुसे जातिया धाडी निरोप, निढळावरी कर ठेवून वाट पाहे, यैवो यैवो विठाबाई माऊली. ऐतिहासिक पुसे या शब्दाचा अर्थ आहे, या सृष्टीतून या देहात जाणाऱ्या श्वासाला पुसा म्हणजे विचारा, तू स्मरण करतोस का? तर आज जा, नाहीतर नाही. देहातून येणारा उच्छ्वास आहे त्याच्याबरोबर भगवंताला निरोप पाठवायचा आहे, म्हणजे भगवंताचं स्मरण करायचं आहे. त्यावेळेला निढळावरी कर ठेवून पाठप आहे. निढळावरच का असायचं, डोक्यावर का नाही? तर शास्त्राचं आहे, या निढळावर म्हणजे भ्रूमध्याच्या ठिकाणी स्वस्वरूपाची अनुभूती फार सुलभ होते, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेत भ्रू पल्लवाची पडे मिठी. या भ्रूमध्याच्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमातली गंगा नदी गुप्त असते, नामस्मरणाच्या योगे ती प्रगट होते, आणि ती ज्यावेळेला प्रगट होते त्यावेळेला या त्रिवेणी संगमामध्ये स्वस्वरूपाच्या अनुभूतीला सुरुवात होते, असं ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्यवर आणि कनिष्ठ भगिनी मुक्ताबाई आपल्या एका अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतायत, त्रिवेणीचा ओघते ते अंग धुतले, सूत्र धरून मध्यभागी वरी चालिले, निर्गुणाचा संगमला आज लाभला, पूर्व दिशे भानु जसा आत उगविला, म्हणे मुक्ताबाई आता बोल राहिला, पहा ठाई ठाई तोची उभा टाकिला. मुक्ताबाई म्हणतायत, या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून सूत्र धरून मध्यभागी वरी चालले, ज्यावेळेला सहस्त्रदळ कमलाकडं ही अंतरंगातली वृत्ती श्वास ज्यावेळेला जायला लागतो त्यावेळेला त्या भ्रूमध्याच्या ठिकाणी श्रेष्ठतम असलेल्या स्वरूपाचा आनंद घेता घेता सहस्त्रदळ कमलाच्या मध्यभागी असलेल्या खोलगट भागामध्ये नादासह त्या

स्वस्वरूपाची अनुभूती प्राप्त होते असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना म्हणतायत की ज्या ठिकाणी हा खोलगड भाग आहे तिथं नादाची रूपडी नादा सचित्र रूपाची रूपडी अनुभूती यायला लागते आणि ज्यावेळेला आनंद कळायला लागतो त्यावेळेला तो आनंद सोडावा असं वाटत नाही म्हणून संत म्हणतात अरे आनंद लुटण्यासाठी प्रकृती आहे आणि ज्यावेळेला आनंद इथं प्राप्त व्हायला लागतो त्यावेळेला सृष्टी व्याप्त असलेला त्या आनंद दिसायला लागतो असं संत म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभलेसे ज्यावेळेला विश्वी व्याप्त असलेल्या चैतन्यगण स्वरूपाची प्राप्ती व्हायला लागते त्यावेळेला सृष्टी ते स्वरूपचा याची अनुभूती यायला लागते मग ज्यावेळेला सृष्टीमध्ये ते स्वस्वरूप अनंत रूपानं नटलेलं दिसायला लागतं त्यावेळी ती शाश्वत दिसते आभासमान असणारी संपती आणि त्यावेळेला खरा नवल उदयला चंडांशू म्हणजे ज्ञानाचा सद्गुरु कृपा प्रसादानं श्रेष्ठतम असलेला सूर्याची अनुभूती प्राप्त व्हायला लागते त्या प्राप्ततेसाठी ज्यावेळेला साधक समरस होतो त्यावेळेला जगतात मिळवायचं काय राहत नाही कारण जे मिळवायचं आहे ते या नरदेहामध्ये येऊन प्राप्त झालं की एकदा या नरदेहाची खरी इति कर्तव्यता कळली की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे ते ज्ञान सूर्याबरोबर या कमळातली श्रेष्ठतम असणारी अनुभूती प्राप्त होते म्हणून संत एका पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतात अरे कमळ बाहेर नाही आहे देहात आहे प्यारे उलट कमल अमो पलट देखले मौजा सब घटमे राम बिराजा संसार नरक कामोल या देहात असणारी जी षड कमळ आहेत त्यातले सहस्रदळ कमळ आहे कमळ हे उलट आहे आणि हे उलट कमळ सद्गुरु कृपा प्रसादाने ज्यावेळेला सुलट करशील त्या कमळातल्या असलेल्या स्वस्वरूपाची ज्यावेळेला अनुभूती प्राप्त करून घ्यायला लागशील त्यावेळेला श्रेष्ठतम असणारा अद्वैतानंद कळायला लागतो म्हणजे निर्गुण निराकार असलेला परमात्मा अनुभवायला लागतो की जो आकार विरहित आहे असं समर्थ म्हणतायत की जो हलत नाही बोलत नाही करीत नाही तो निरंजन तरणारे एक देव निरंजन अनन्य तेथे राही माईक माया सांडुनिक आया दृढधरी रघुराया दास म्हणे सुख सकल पाव साधन थोर उपाय जो हलत नाही बोलत नाही करत नाही पळत नाही निर्गुण निराकार असलेला भगवान सुद्धा म्हणतायत नयनन छिंदंती शस्त्राणी नयनन दहते पावका असं माझं असणार स्वरूप सर्व व्याप्त आहे पण सर्व व्याप्त असूनही जो लपोनी जो जगदाभ असू असं चांगदेव 65 पहिल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे विश्वी व्याप्त असूनही आभासमय असल्या कारणानं आम्हाला तो दृग्गोचर होत नाही ती आभास असणारी स्थिती घालवायची आहे म्हणून नाथ म्हणतायत द्वैत सारो नी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाच्या योगे द्वैताचं पटल ज्यावेळेला नामस्मरणानं फाटलं जातं त्यावेळेला त्या बोधाची श्रेष्ठतम अनुभूती प्राप्त होते की ज्या बोधामध्ये समरस झाला असताना संत म्हणतायत त्या बोधाच्या मदान सखे बाई झाले मी वेडी चित्त चांदण्यामध्ये सखे ग घातली पलंगडी विराग शांती पान सुपारी भरो नितबकडी विवेकाचा चुना लाविला बनावली बेडी तम तमाकू जाळा याला जवळी गुरुगुडी 17 पाणी आणोनी भरिले हेच घटी हाच परोपरी रंग मी करते साजणी बहुरंगी पर पुरुष देखिला परंतु पाप नाही अंतरी पर पुरुष हा जो शब्द आहे हा भगवंताला उद्देशून आहे या प्रकृतीने ज्यावेळेला परपुरुषाला म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती घेतली त्यावेळेला भेद शिल्लक नाही चावतो म्हणजे ज्यावेळेला अद्वैत आनंदाची अनुभूती प्राप्त होते त्यावेळेला द्वैत संपते म्हणून संत म्हणतात की हा द्वैताचा अनुभव प्राप्त झाला अद्वैतातला की ज्यावेळेला राम प्रगटे भेद हा तुटे अभेद उमटे तेच नवी म्हणजे आत्मनिवेदन भक्तीपर्यंत साधक जाऊ शकतो असं समर्थ आपल्या पद्यामध्ये वर्णन करताना म्हणतात असा ज्यावेळेला चंडांशूच्या प्राप्तता होते त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता त्यावेळेला मनुष्याच्या जवळ एकच काम राहतं नतमस्तक हो म्हणावं लागत नाही तो बघेल तिकडं तिकडं नमस्कारच करत राहतो कारण जिकडं बघेल तिकडं ते व्याप्त म्हणून संत म्हणतात अरे आमा ब्रह्मांड पंढरी विठ्ठल दिसे चराचरी जे का मुमुक्षूची आई सद्वृत्ती ते रखुमाई तुर्या येची चंद्रभागा भीमा उन्मनी हे गंगा चिन्मय वाळुवंटी पाय बोध पुंडली काय संत महंत निर्विकारी गाती रामकृष्णारी परतुनी पाहे जडविटे सिद्धेश्वरा विठ्ठल बेटे अरे ब्रह्मांड व्याप्त असलेली ती पंढरी दिसायला लागेल की त्या पंढरीतला परमात्मा जिकडं बघावं तिकडं दिसायला लागतो आणि ज्यावेळेला तो दिसायला लागतो त्यावेळेला प्रकृती फक्त नतमस्तक होत होते बाकी शिल्कीलाच काय राहत नाही कारण त्यावेळेला तुकोबारा म्हणतात आता माझे म्हणावया उरले नाही काही अर्थ चाड चिंता नाही मनी आशा तोडी येला फासा उपाधीचा

0: उपाधी विरहित जावे लावतो म्हणून संत म्हणतात उपाधी सारी विनमुख झाली वृत्ती स्वरूपी रंगून गेली. ज्यावेळेला स्वस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती तदाकार होते त्यावेळेला सद्गुरूची महती कळते. कारण ज्याच्या कृपा प्रसादानं या श्रेष्ठतम स्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. संत म्हणतात अरे त्या सद्गुरूचा महिमा मी किती वर्णन करणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे तो सद्गुरू असा आहे की जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे. ज्याच्याजवळ पूर्णतेनं अनुभूती प्राप्त झालेली असती ती अनुभूती प्राप्त घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूची महती सांगत असताना आणि संप्रदाय सांगत असताना या ओवीमध्ये सांगतायत महाबळवीत विश्वावासू नवल उदयला चंडांशू अब्दयाजिनी विकासू वंदू. आता आपल्याजवळ एवढंच काम राहतं त्या सद्गुरूच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन त्यांच्याकडे श्रेष्ठतम प्राप्ती करून घेणे आनंद लुटणे आणि नरदेहाची ती कर्तव्यता साधणे. सच्चिदानंद.
1: गुरुनाथ कोटणीस यांचं प्रवचन आपण ऐकलं.

सुरेश वाडकर, सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अरे संसार संसार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:05 होतात. आता मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मच्छिंद्र बोरहडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून

0: ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलान बातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिम बेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं 9 बाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठा

0: विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कमी केली पाहिजे, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
1: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली, तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट योजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएने फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत बालसभा.

0: बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात आता ऐकूया आसिया फकीर हिनं सांगितलेली माझा आवडता प्राणी याविषयीची माहिती.
1: माझे नाव आसिया शाहीर फकीर इयत्ता दुसरी. माझा विषय आहे माझा आवडता प्राणी. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. लोक घराची राखण करण्यासाठी कुत्रा पाळतात. कुत्रा हा इमानदार आणि प्रामाणिक प्राणी आहे. म्हणून माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. माझ्या घरी एक कुत्रा आहे. त्याचे नाव मोती आहे. तो कापसासारखा पांढरा दिसतो. कधी कधी आकाशाकडे माझी नजर गेली तर तिथे तो दिसतो. तो शरीराने मजबूत आहे. मोती खूप छान दिसतो. मोती लहानपणापासून आमच्या बरोबर राहतो. आमच्या घरातील सर्वांचा तो लाडका आहे. त्याला दूध भाकरी चपाती खायला आवडते. त्याला चेंडूने खूप खेळायला आवडते. आम्ही मोतीची खूप काळजी घेतो. त्याला वेळोवेळी शॅम्पू व साबणाने अंघोळ घालतो. मी शाळेत जाताना मोती माझा पाय चाटतो. पायाला शेपूत गुणावतो. जणू काही त्याला म्हणायचे असते की मीही तुझ्या बरोबर शाळेत येतो. पण काय करणार, प्राण्यांना तर शाळेत नेता येत नाही. पण मी ठरवलं की एक दिवस मोतीला शाळेत घेऊन जायचं. तसं मी त्याला सांगितलं. आम्हाला आमच्या मॅडमांनी माझा आवडता प्राणी कुत्रा याविषयी निबंध लिहून आणायला सांगितलं होतं. तेव्हा मी मोतीबद्दल सर्व काही लिहिलं होतं. ते वाचून त्यांना खूप छान वाटलं. त्यांनी माझं कौतुक केलं. मोतीला शाळेत घेऊन यायला सांगितलं होतं. सगळेजण मोतीला बघण्यासाठी खूप उत्सुक झाले होते. मी शाळेत जाण्यासाठी आवडत होते. तेव्हा मोती माझा शाळेचा ड्रेस ओढू लागला. शाळेत येण्यासाठी लाडीगोडी करू लागला. मग मी त्याला अलगत उचलले, शाळेत घेऊन आले. शाळेत जाताना मोती खूप खुश होता. तो रस्त्यावरून टून टून उड्या मारू लागला, पळू लागला. असे कळत आम्ही दोघे शाळेत आलो. शाळेत आल्यावर मोतीला बघून सगळेजण त्याच्या भोवती घोळका केले. त्याचे लाड करू लागले. सगळेजण त्याला उचलून टेबलावर ठेवले व त्याचे वर्णन करू लागले. त्याच्याशी खूप पेहे. मोती शाळेत सगळ्यांना लळा लावून गेला. सर्व मैत्रिणींनी आणि मॅडमांनी सुद्धा मोतीला खाऊ दिला. तो दिवस अगदी मजेत गेला. संध्याकाळी घरी गेल्यावर तो थोडा थकला होता. मी माझ्या जवळ घेऊन कुशीत झोपवला. आई मला खूप ओरडली. पण मी आईला समजून सांगितलं, माझ्या मोतीचा मला खूप अभिमान आहे. अनोळखी व्यक्ती दिसली की तो त्याच्याकडे बघून भुंकायला

0: घराजवळ येऊ देत नाही. आईने मोतीचे नाव का ठेवले ते मला कळालं, कारण त्याचा मोत्यासारखा पांढरा शुभ्र रंग आहे. आम्ही त्याला शॅम्पू व साबणाने अंघोळ घालतो. असा पांढरा शुभ्र दिसणारा माझा मोती मला खूप प्रिय आहे. एक दिवस तो बोले ना जवळ ये ना, मग मला समजलं की त्याचं काहीतरी बिघडलं आहे. मी आईला म्हणाले आपण त्याला डॉक्टराकडे घेऊन जाऊ. बाबांनी डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतलं. डॉक्टरांनी तपासलं, तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. तेवढ्यात डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या पोटात दुखत आहे. डॉक्टरांनी औषध दिलं, मग मोती बरा झाला. बघितलं का मैत्रिणींनं माझा मोती कसा आहे? तो मला खूपच आवडतो. तुम्हालाही उत्सुकता आहे ना त्याला भेटायची? मग मी तुम्हाला आजच आमंत्रण देते की तुम्ही माझ्या घरी कधीही या, तो तुम्हाला खूप आवडेल. आहेच मुली तसा, सर्वांना आवडणार, सर्वांचा लळा लावणारा, सर्वांचा लाडका. धन्यवाद.
1: आसियानं सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली ना?

0: मुलांनो, निधी पाटील आता आपल्याला झाडाबद्दलची माहिती सांगणार आहे.
1: माझे नाव निधी अमित पाटील. माझ्या विषयाचे नाव आहे झाडांचे जीवनातील महत्त्व. जो त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात राहून इतरांना सावली देतो, त्याची फळे, फुले, पाने, सावली अगदी मुळंसुद्धा दुसऱ्यासाठी असतात, असा त्यागमय जीवन जगणारा वृक्ष आपला मित्र असावा असं कोणाला बरं वाटणार नाही. पुराण काळात ऋषीमुनी रानवनात वस्ती करून वृक्षाच्या सानिध्यात अध्ययन, अध्यापन आणि तप करत असत. निसर्गाचा गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असत. श्री रामासारख्या युग पुरुषाने 14 वर्षे वनात घालवली. सीतेच्या अपहरणानंतर लता वृक्षांना कळकळीने विचारले, पाहिली का वृक्षांनो माझी सीता, देखिली काय वेली न शालिनीची दुहिता. आपल्या पूर्वजांनी झाडाचं महत्त्व जाणलं. त्यांनी वड, पिंपळ, तुळस यांना देवांच्या चरणीची जागा दिली. झाडांनी देखील देव, मुनी, संत, कवी, पशु, पक्षी यांना आसरा दिला. आपल्या जीवनात झाडांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. झाडे जमिनीतील धूप थांबवतात, पाऊस पडण्यास मदत करतात, आपल्याला आवश्यक असणारा प्राणवायू देतात. काही झाडांचा वापर औषधांसाठी, तर काही झाडांचा वापर मसाल्यांसाठी, तर काही रबर, डिंक, लाडू यांच्यासाठी उपयोग केला जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या संत तुकाराम महाराजांचे बोल आहेत. आपल्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांपेक्षा गावाबाहेरच्या जंगलातील उपवनातील झाडे वेली त्यांना आपल्याशा वाटतात. जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा विकारांपासून दूर असणारी ही झाडे वेली तुकारामांना जास्त आवडतात, कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता आला. मानव आणि सृष्टी ही एकाच विद्यार्थ्याची लेकरं. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी दाट अरण्ये

0: उद्ध्वस्त केले जात आहेत. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, घरे सजवण्यासाठी वारे माप जंगलतोड केली जात आहे. किती कायद्याचा बडगा उभा केला तरी कोट्यावधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच चालली आहे. वृक्ष संरक्षण कायदा 1985 मध्ये केला आहे, पण सर्व गोष्टी केवळ कायद्याने होत नाहीत, ते जनतेने मनात घेऊन केले पाहिजे. हे सारे पाहिले की वाटते हा माणूस किती अविचारी आहे. हे वृक्ष वर्षानुवर्षे जंगलात उभे आहे ते तुमच्यासाठीच ना. त्यांची फळे, फुले, पाने, सावली हे सारे तुमच्यासाठीच ना. म्हणूनच तर तुमच्या पूर्वजांनी झाडांची बरोबरी संत पुरुषांबरोबर केली आहे. शिवरायांनी देखील आपल्या आज्ञापत्रात सांगितलंय, रयतेनं लेकरांसारखी झाडं वाढवली, जतन केली, त्यासाठी एक दोन नाही तर अनेक वर्ष गेली आहेत. ती झाडं तोडल्यावर आमच्या दुःखाला पारावर नसे. वृक्ष आपले बाहू पसरून पावसाची प्रार्थना करत असतात, जमिनीची धूप थांबवतात, आपल्या मुळांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवली आहे. वृक्ष वातावरणातील प्रदूषण टाळण्यास प्रयत्न करतात, अनेक अमूल्य औषधे देतात, अनेक मौलिक गोष्टी देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेवच आहे. सर्वांशी समान वागणूक हा त्यांचा जीवनातील संदेश आहे. हा संदेश जाणून सामाजिक वनीकरणाचे व्रत आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. कितीही थोर कलावंत असू दे, ती निसर्गाची थोरवी मान्य केल्याशिवाय राहणार नाहीत. मानवी कुंचल्याने कितीही करामत केली तरी त्यात निसर्गाचे रंग येऊ शकत नाहीत. लाकडाचा उपयोग लगदा तयार करण्यासाठी केला जातो. लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, गवत, रेशीम, वेद, बांबू अशा असंख्य वस्तू आपणा झाडांपासून मिळतात. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो गुरुम्या केला जाण, तो गुरुम्या केला जाण. ही संत एकनाथ महाराजांची उक्ती वाचल्यापासून वृक्ष हा सर्वश्रेष्ठ गुरु होय असं मला वाटतं. दुसऱ्यासाठी जगलास तरच खरा जगलास हे सांगणारे वृक्ष आपले सर्वस्व दुसऱ्यासाठी वेचतात. आपल्या पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. वसुदेवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. या उणीला वाचवा, या उणीची काळजी घ्या आणि यासाठी प्रचंड प्रमाणात वाढलेली ही वृक्ष तोड थांबवा, नाहीतर ही पृथ्वी एक दिवस रसात तळा जाईल. अरे पुरे करा आता वृक्ष तोड, उजाड करून टाकलंय सारं गाव. घ्या ती खोर खुरप आणि करून टाका सुजलाम सुफलाम गाव. त्यासाठी शहरातील राखीव भूखंडावर टोले जंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावा आणि ती जगवा. म्हणजे ही वसुधा पुन्हा हरित श्यामल बनेल, हरित श्यामल बनेल, हरित श्यामल बनेल. धन्यवाद.
1: निधी पाटील हिनं आपल्याला झाडाबद्दलची माहिती सांगितली.

बालमित्रांनो, अवकाशाची गुपितं या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यमालेतील नेपच्यून या ग्रहाबद्दल. नेपच्यून याचं भारतीय नाव आहे वरुण. नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेतील सूर्यापासून 8व्या क्रमांकावर असलेला निळसर थंड ग्रह आहे. नेपच्यून या ग्रहाचा शोध ही एक अत्यंत रंजक गोष्ट आहे. गणिती पद्धतीनं आणि नंतर दुर्बिणीनं पाहिलेला ग्रह आहे. हा एकमेव असा ग्रह आहे जो नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. युरेनस या ग्रहाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांची त्यांच्या कक्षेबद्दलची माहिती काही केल्या जुळत नव्हती. म्हणजेच गणिताने मिळत असलेली जागा आणि प्रत्यक्ष निरीक्षण यामध्ये थोडीशी तफावत होत होती. त्यामुळं युरेनसच्या कक्षेवर गुरुत्वीय प्रभाव टाकणारा एखादा ग्रह त्याच्या पलीकडे असावा असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला. त्याप्रमाणे 1845 फ्रान्समधील खगोलशास्त्रज्ञ अर्बन लेव्हिरियर आणि इंग्लंडमधील खगोलशास्त्रज्ञ जॉन ॲडम कोच यांनी स्वतंत्रपणे नव्या ग्रहाची अवकाशातील जागा देणारं हे गणित मांडलं. त्याचप्रमाणे 23 सप्टेंबर 1846 रोजी लॅव्ही एअरने सुचवलेल्या अवकाशातील जागेच्या जवळ जोहान ग्रॉटफील्ड गॅले या जर्मन खगोलशास्त्रज्ञांनी दुर्बिणीतून पाहून नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. बालमित्रांनो, नेपच्यूनची काही ठळक वैशिष्ट्य आहेत. नेपच्यून दिसायला अतिशय सुंदर आणि निळ्या रंगाचा दिसतो. या ग्रहाचा रंग निळा का आहे माहिती आहे का? कारण या ग्रहाच्या वातावरणात मिथेन नावाचा वायू आहे. हा वायू लाल रंग शोषून घेतो आणि निळा रंग परावर्तित करतो. त्यामुळे हा ग्रह एका मोठ्या निळ्या गोळ्यासारखा चमचमतो. युरेनससारखा नेपच्यूनही प्रामुख्याने वायू आणि गोठलेल्या बर्फांचा बनलेला आहे. त्यामुळं त्याला बर्फाळ राक्षस किंवा आईस जेंट असंही म्हणतात. नेपच्यून पृथ्वी आणि सूर्य या अंतराच्या 30 पट म्हणजे सूर्यापासून सरासरी 4.5 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी त्याची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण व्हायला तब्बल 165 वर्ष

लागतात. मुलांनो, त्याचा शोध लागल्यापासून त्याची पहिली प्रदक्षिणा 2011 साली पूर्ण झाली. नेपच्यून या ग्रहावरचा एक दिवस खूप छोटा असतो. नेपच्यून स्वतःभोवती खूप वेगानं फिरतो, त्यामुळं तिथं फक्त 16 तासांचाच एक दिवस असतो. मुलांनो, शनी ग्रहाप्रमाणे नेपच्यून भोवतीही सुंदर वलय आहेत. तसंच नेपच्यूनला 16 छोटे मोठे चंद्र आहेत. त्यापैकी ट्रायटन नावाचा चंद्र सर्वात मोठा आणि विशेष आहे, कारण तो नेपच्यूनच्या उलट दिशेनं फिरतो. नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात वादळी ग्रह आहे. तिथे ताशी 2000 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहतात. हे वारे आपल्या पृथ्वीवरील विमानापेक्षाही जास्त वेगानं धावतात. नासाचे वॉयंजर 2 हे एकमेव अंतराळयान नेपच्यूनच्या जवळून गेलं आहे. त्यानं या ग्रहाचे अनेक सुंदर फोटो पृथ्वीवर पाठवले होते. वॉयंजर 2 हे यान 1989 नेपच्यूनच्या अगदी जवळ पोहोचले. वॉयंजर 2 या यानानं तेथील वादळे, मिथेनचे ढग, वेगवान वारे, तापमानातील बदल याबद्दलचं निरीक्षण केलं. असा आहे हा सूर्यमालेतील वादळी ग्रह नेपच्यून. मुलांनो, आता वळूया मागील आठवड्यात विचारलेल्या प्रश्नाउत्तरांच्याकडं. मागील आठवड्यामध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न होता युरेनसवरील तापमान सर्वात कमी असण्याबद्दल. युरेनस हा सर्वात थंड ग्रह असण्याची मुख्य कारणं अशी आहेत. युरेनस सूर्यापासून सुमारे 3 अब्ज किलोमीटर दूर आहे, त्यामुळं सूर्यप्रकाश आणि उष्णता तिथं फार कमी प्रमाणात पोहोचते. इतर महाकाय वायूंच्या तुलनेत युरेनसच्या गाभ्यामध्ये उष्णता निर्माण होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. युरेनसचा आस सुमारे 98 अंशानं झुकलेला आहे, त्यामुळं तिथं ऋतू अत्यंत टोकाचे असतात. काही भाग अनेक दशके पूर्णतः अंधारात असतात, तो भाग प्रचंड थंड होतो. मुलांनो, मागील आठवड्यात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऐकलं. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्नाकडं. आज आपण नेपच्यून या ग्रहाचं अस्तित्व गणिती नियमांचा वापर करून सांगितले गेले. नंतर तो दुर्बिणीनं शोधला गेला. तुम्हाला शोधायचं आहे या शास्त्रज्ञाचं नाव ज्याने असे गणिती नियम शोधले. प्रश्न पुन्हा एकदा. आज आपण नेपच्यून या ग्रहाचं अस्तित्व गणिती नियमांचा वापर करून सांगितले गेले. नंतर तो दुर्बिणीनं शोधला गेला. तुम्हाला शोधायचं आहे या शास्त्रज्ञाचं नाव ज्याने असे गणिती नियम शोधले. मुलांनो, याचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत. अवकाशाची गुपितं उलगडण्याच्या अशाच एका रंजक सफरीवर. तोपर्यंत तुमची नजर असू दे आकाशाकडं आणि मन नेहमी जिज्ञासूपणे भरलेलं ठेवा.

0: अवकाशाची गुपितं या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी.
1: बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.